229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्र. श्रोते हो, वंदे मातरम हे गीत ऐकूयात.

229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. तसंच एफ एम बँडच्या 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण श्रोतेहो आपण ऐकत आहात. सुप्रभात, नमस्कार श्रोतेहो. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 7 श्रावण 1948 अर्थात दिनांक 29 जुलै 2026. आजचा सुविचार ऐका. गुरु ही अशी ज्योत आहे जी शिष्याला अंधारातून बाहेर पडण्याचा रास्ता दाखवते. आज आहे आषाढ पौर्णिमा, व्यास पौर्णिमा तथा गुरु पौर्णिमा.

या दिवसाच्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोतेहो, आपल्या प्रथम प्रसारण सभेची सुरुवात करूयात मंगलध्वनीने. ऐकूयात सनई वादन.

सनईवादन आपण ऐकलत राग होता प्रभात. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर. श्रोतेहो FM बँड 102 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण ऐकत आहात. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आता ऐका आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी न्यूज ऑन एअर हे मोबाईल ॲप डाउनलोड करून घ्या आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचं छानसं प्रसारण. सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

नमस्कार श्रोते हो, आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा किंवा गुरूंचे स्मरण ही भारताची विशेषता आहे। जगात वेगवेगळे दिन पाळले जातात, मातृदिन असतो, पितृदिन असतो, शिक्षक दिनही असतो, पण गुरुदिन नसतो। सामान्यतः जगभर शिक्षण हे व्यवसाय करण्यासाठी दिले जाते। व्यवसाय कशासाठी? पैसे कमवण्यासाठी। पैसे कशासाठी? विविध इच्छा पूर्ण करण्यासाठी। असे शिक्षण देणारे शिक्षक असतात, पण तुमचे खरे स्वरूप काय, तुम्ही काय आहात, काय होऊ शकता, हे जाणणारे आणि सांगणारे गुरुच असतात। भारतीय संस्कृतीत चतुर्विध पुरुषार्थाची संकल्पना आहे। शिक्षणातून व्यवसाय, व्यवसायातून धन, धनातून कामनापूर्ती, यातून अर्थ आणि काम पुरुषार्थ साध्य होतात। पण स्वतःला ओळखणे आणि स्वतःला परिपूर्ण बनवणे, यातून धर्म आणि मोक्ष

पुरुषार्थ साध्य होऊ शकतात. हे परिवर्तन गुरूंच्या मार्गदर्शनाने होते. नागपुरात योगाभ्यासी मंडळाची स्थापना करणारे परमहंस परिव्राजकाचार्य जनार्दन स्वामी तरुण वयातच त्यांनी संन्यास घेतला. नंतरच्या प्रवासात ते अहमदाबाद जवळील सिद्धपूर या गावी आले. त्यावेळी चातुर्मास सुरू होता. त्याचवेळी त्या गावात एक योगी चातुर्मासासाठी वास्तव्य करीत होते. त्यांचे लक्ष या तरुण संन्याशाकडे गेले व त्यांनी त्याला विचारले, चातुर्मासात योगशास्त्र शिकशील का? जनार्दन स्वामींनी अर्थातच होकार दिला व चातुर्मासाच्या अल्पावधीत त्यांनी त्या योग्याकडून योगशास्त्राचे शिक्षण घेतले. भारतीय गुरुशिष्य परंपरेचे वेगळेपण दाखवणारा आणि आश्चर्यकारक भाग म्हणजे या कालावधीत ना जनार्दन स्वामींनी गुरूंना त्यांचे नाव विचारले ना गुरूंनी त्यांना. स्वामी विवेकानंद हिमालयात प्रवास करत असताना त्यांना एक संन्याशी भेटला. त्याच्याशी बोलल्यानंतर स्वामीजींच्या लक्षात आले की त्या संन्याशाची साधना मार्गात खूप प्रगती झालेली आहे. म्हणून त्यांनी त्या संन्याशाला विचारले की त्यांचे गुरु कोण. त्याने उत्तर दिले, पवहारी बाबा. व त्यांचे मोठेपण विशद करणारी एक कथा सांगितली. एकदा रात्री बाबांच्या कुटीत एक चोर शिरला. संन्याशाच्या त्या कुटीत त्याला चोरण्यासारखे काही सापडले नाही, पण त्याच्या शोधाशोधीने बाबांना जाग आली. ते पाहून चोर कुटी बाहेर पळाला. बाबाही त्याच्या मागे धावले आणि त्याला गाठून म्हणाले, तू रिकाम्या हाताने का जातोस? असे म्हणून त्याला कुटीत आणले. जे काही देण्यासारखे होते ते दिले. शेवटी तो संन्यासी स्वामी विवेकानंदांना म्हणाला, स्वामीजी, तो चोर मीच होतो. पवहारी बाबांनी एका चोरातून एका साधकाला घडवले. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुत्वाबरोबर शिष्यत्वाचाही विचार केला पाहिजे. ऋषिकेशच्या दिव्य जीवन संघाचे संस्थापक स्वामी शिवानंद सरस्वतींनी शिष्यांचे चार प्रकार सांगितले आहेत. एक पेट्रोल सारखे असतात, जे ठिणगीनेही पेट घेतात, थोड्याशा मार्गदर्शनानेही पेटतात, म्हणजे योग साधना मार्गावर गतिमान होतात. दुसरे कापरासारखे असतात, जे ज्योतीचा क्षणभरही संपर्क झाला तरी पेटतात. तिसरे कोळशासारखे असतात, ज्यांच्या धुरावर बराच वेळ वारा घालून फुंकर मारली तरच ते पेटतात. चौथे मात्र केळीच्या झाडासारखे असतात, जे त्यांच्यात साठलेल्या पाण्यामुळे जाळात टाकले तरीही पेटतच नाही. हे पाणी म्हणजे साठलेल्या इच्छा आणि वासना असतात. बिहार योग विद्यालयाचे परम योगाचार्य स्वामी निरंजनानंद यांनी शिष्यत्वाकडे वाटचाल करणाऱ्यांचे तीन प्रकार वर्णन केले आहेत. एक ढेला, म्हणजे गुरूंनी उचलून ठेवले तरच हलणार, परत गुरूंनी उचलेपर्यंत तिथेच राहणार. दुसरा ठेला, म्हणजे गुरूंनी धक्का दिला तर थोडा पुढे सरकणार, पण पुन्हा धक्का मिळेपर्यंत तिथेच थांबणार. तिसरा चेला, म्हणजे गुरूंचा उपदेश समजून स्वतः वाटचाल करणार. गुरुपौर्णिमा हा अंतर्मुख होण्याचा क्षण आहे. आपल्या जीवनाचे लक्ष काय, आपली वाटचाल कशी सुरू आहे, कालच्यापेक्षा आज काही प्रगती होते आहे की नाही हे तपासण्याचा ओळखण्याचा हा क्षण आहे. साधना म्हणजे प्रत्येक वेळा ध्यान ध्यारणाच असते असे नाही. जे जे काम करू ते तन्मयतेने केले तरी ती साधनाच असते. संघाचे द्वितीय सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी स्वामी अखंडानंदांचे शिष्य होते. स्वामी अखंडानंद हे श्री रामकृष्ण परमहंसांचे शिष्य तर स्वामी विवेकानंदांचे गुरुबंधू होते. सारगाछीच्या आश्रमात गुरुजींनी स्वामी अखंडानंदांच्या मार्गदर्शनाखाली साधना सुरू होती. एकदा त्यांना भांडी घासण्याचे काम दिले होते. त्यांनी घासलेली भांडी पाहून दुसरा एक शिष्य बाबांना, म्हणजे स्वामी अखंडानंदांना म्हणाला, त्या मधूच्या हाताला काय किमय आहे, बघा त्यांनी घासलेली भांडी सोन्यासारखी दिसत आहेत. बाबा म्हणाले, तो आहेच तसा, ज्याला हात लावेल त्याचे सोने करेन. आपणही या गुरुपौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी चांगला शिष्य बनण्यासाठी गतिमान होण्याचा संकल्प करूया.

गुरु पौर्णिमा याविषयी डॉक्टर गिरीश वेलणकर यांचे विचार आपण ऐकलेत. हा कार्यक्रम नमस्कार परभणी या कार्यक्रमांतर्गत विचारशलाखा या कार्यक्रमांतर्गत आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 6:11 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मंगल प्रभात या अंतर्गत भक्तिसंगीताचा कार्यक्रम. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका आशा भोसले यांच्या स्वरातील भक्तिगीत. गीतरचना ग. दी. माडगुळकर यांची आहे. संगीतकार आहेत सुधीर फडके.

आशा भोसले यांच्या स्वरातील भक्तिगीत आपण ऐकलं. गीतरचना ग दि माडगुळकर यांची होती. संगीतकार होते सुधीर फडके. आपण ऐकत आहात मंगल प्रभात या अंतर्गत भक्तिसंगीताचा कार्यक्रम. भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐका सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत एकनाथ यांची गीतरचना. संगीतकार आहेत सुधीर फडके.

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील संत एकनाथ यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील. गीतरचना संत तुकाराम यांची आहे. संगीतकार आहेत राम फाटक.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते राम फाटक. आपण ऐकत आहात मंगल प्रभात या अंतर्गत भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. भक्ती संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका आशा भोसले यांच्या स्वरातील. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची आहे. संगीतकार आहेत श्रीधर फडके.

आशा भोसले यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना पण ऐकलीत. संगीतकार होते श्रीधर फडके. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील.

पुष्पा पागधरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील बौद्ध गीत आपण ऐकलं. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका समूह स्वरामध्ये.

0: समूहस्वरामध्ये देशभक्तीपर गीत आपण ऐकलं आणि श्रोते हो याबरोबरच मंगलप्रभाती अंतर्गत भावगीतां मराठी भक्तिगीतांचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:40 होत आहेत. आता ऐकूयात काही संदेश.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: खरीप हंगाम 2026.
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐका दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वीची तयारी याविषयी डॉक्टर अमोल पाटील यांनी दिलेली माहिती.

नमस्कार शेतकरी पशुपालक बंधू आणि भगिनींनो, मी डॉक्टर अमोल पाटील, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यक व पशु संवर्धन विस्तार शिक्षण विभाग पशुवैद्यक महाविद्यालय परभणी। आज कृषीवाणी अंतर्गत आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वीची तयारी। मित्रांनो, आजच्या काळात दुग्ध व्यवसाय हा केवळ पारंपरिक व्यवसाय राहिलेला नाही। योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक व्यवस्थापन यांच्या सहाय्याने तो एक फायदेशीर आणि शाश्वत उद्योग बनू शकतो। मात्र कोणताही उद्योग सुरू करण्यापूर्वी जशी पूर्वतयारी आवश्यक असते, तशीच तयारी दुग्ध व्यवसायासाठीही करावी लागते। सर्वप्रथम व्यवसायाची तपशीलवार माहिती मिळवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। अनेक जण चांगल्या जातीची जनावरे खरेदी करतात, परंतु त्यांचे योग्य संगोपन, संतुलित आहार, लसीकरण, रोगप्रतिबंधक उपाय आणि प्रजनन व्यवस्थापन याबाबत

पुरेशी माहिती नसल्यामुळे त्यांना अपेक्षित असे उत्पादन मिळत नाही. त्यामुळे व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पशुसंवर्धन विभाग, पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा कृषी विज्ञान केंद्रे आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे अपेक्षित आहे. अनुभवी पशुपालकांच्या भेटी घेऊन त्यांचे अनुभवही जाणून घ्यावेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण व्यवसायाचे नियोजन, म्हणजेच मास्टर प्लॅन तयार करणे. आपण किती गायी किंवा म्हशी घेणार, त्यांच्यासाठी गोठा किती मोठा असावा, वर्षभर चारा कुठून उपलब्ध होणार, दूध विक्रीची व्यवस्था कशी करायची, दूध डेअरीला घालायचं की थेट ग्राहकांपर्यंत पोचवायचं, शेण आणि गोमूत्राचा उपयोग कसा करायचा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आधी निश्चित करणं गरजेचं आहे. नियोजनबद्ध व्यवसायात अनावश्यक खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. यानंतर भांडवलाचे नियोजन करणं आवश्यक आहे. जनावरे खरेदी, गोठा बांधकाम, दूध काढण्याची साधनं, चारा, औषधे, विमा, वीज आणि पाण्याची व्यवस्था यासाठी किती खर्च अपेक्षित आहे याचा अंदाज घ्यावा. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार व्यवसायाची सुरुवात करावी. सुरुवातीलाच खूप मोठी गुंतवणूक करण्याऐवजी कमी जनावरांपासून सुरुवात करून अनुभव वाढल्यानंतर व्यवसायाचा विस्तार करणं अधिक योग्य ठरतं. या सर्व माहितीच्या आधारे प्रकल्प अहवाल तयार करावा. प्रकल्प अहवालामध्ये एकूण खर्च, अपेक्षित उत्पन्न, नफा, जोखीम, बाजारपेठ आणि व्यवस्थापन यांचा समावेश असतो. बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी हा अहवाल आवश्यक असतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली असा प्रकल्प अहवाल तयार करावा. मित्रांनो, स्वतःकडे उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीचाही आढावा घ्यावा. स्वतःची जमीन आहे का? वर्षभर पाण्याची उपलब्धता आहे का? हिरवा चारा पिकवण्यासाठी जागा उपलब्ध आहे का? गोठा बांधण्यासाठी योग्य जागा आहे का? कुटुंबातील सदस्य व्यवसायात मदत करू शकतात का? या सर्व गोष्टींचा विचार केल्यास खर्च कमी होतो आणि उपलब्ध संसाधनांचा देखील योग्य उपयोग करता येतो. तसेच शासनामार्फत आणि विविध बँकांमार्फत दुग्ध व्यवसायासाठी कर्ज, अनुदान, पशुधन विमा आणि इतर अनेक योजना उपलब्ध आहेत. या योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घ्यावा. यासाठी आपल्या तालुक्यातील पशुसंवर्धन अधिकारी, बँक अधिकारी किंवा पशुसंवर्धन विभागाशी नियमित संपर्क साधावा. शेतकरी बंधूंनो, दुग्ध व्यवसायात यश मिळवण्यासाठी केवळ चांगली जनावरे खरेदी करणे पुरेसं नाही. योग्य ज्ञान, सविस्तर नियोजन, पुरेसे भांडवल, उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर आणि शासकीय योजनांचा लाभ, या पाच गोष्टी व्यवसायाच्या यशाचा मजबूत पाया आहेत. एवढेच महत्त्वाचं की आधी नियोजन मगच गुंतवणूक हा मंत्र लक्षात ठेवून दुग्ध व्यवसाय सुरू केल्यास तो नक्कीच अधिक फायदेशीर, शाश्वत आणि यशस्वी ठरेल यात शंका नाही. धन्यवाद.

0: परंपरा।
1: श्रोतेहो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत।
2: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं, तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
3: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही। कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये, ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो हे पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे, आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही। कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जरी एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही। कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात, तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते।
2: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
3: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगनिदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर

0: लिव्हर आहे, तर आणि त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबेटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशावेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो. योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
1: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर मी नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
0: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काही नॅचरल डाएटकडे जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडे जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही, किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य.
1: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
0: साधारणत 40-45 ते 50 या वयोगटामध्ये आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्या मध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवाती अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण, म्हातारे म्हणून मरणार, चालू राहणार. सायकल पुनर्जीवन चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, माशी जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठं तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे समाजशास्त्रात, अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचं नसतं. वाघाचं जंगल

0: मंगलाय काय, बाकीचे हरण्याची जिथं सगळ्यांना सर्वसमावेशक सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे, हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही, ती वाढ झाली नंतर तो ज्याला आपण काय म्हणून सुनियोजित असला पाहिजे विकास. पाच वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो, 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात, हा त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, ओ पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, बाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे, ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे मिळवले, माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे, नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. ही आता वॉर्निंग दिली की जी यांनी सकळ सुख उपभोगली आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर, बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे, ती आज आपल्या हातात आहे, आणि त्या दृष्टीनं आपण हे प्रयत्न करणं गरजेचं आहे.
0: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय, तेवढ्या कोट्यावर दिल तर आता जी अन्नांना करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. आधी डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत, म्हणजे ह्याच्यापेक्षा आणखी कुठल्या लेवलला जाणार. निसर्गातून आता आपण जे शिकलेलं आहे, जसं आपल्याला मिळाला निसर्ग चांगल्या अवस्थेत, तसा तो भावी पिढ्यांकडे देणं आपलं कर्तव्य आहे.
2: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन काळाची गरज याविषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आपण ऐकला. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
3: कार्यक्रम प्रसारित करण्यात आला मुंबई केंद्रावरून. आता संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

श्रोते हो, यानंतर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. 7:40 भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात. आजच्या कार्यक्रमामध्ये लता मंगेशकर, श्रीधर फडके, सुमन कल्याणपूर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या काही गीतांचा यामध्ये समावेश आहे.

सकाळी 8:40 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, यामध्ये ज्योतिबाचा नवस, सत्यम शिवम सुंदरम, भिंतीला कान असतात आणि आराम हराम आहे या चित्रपटातील गीतं आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:10 ग्राहक केंद्रित कार्यक्रम विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेद या मालिकेअंतर्गत भोसलेज मेडाय ITI अँड HBRS सेंटरचे संचालक प्रताप भोसले यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतली.

असलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. सकाळी 9:20 लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 9:35 राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, सकाळी 9:20 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। यामध्ये सडक, साजन आणि थानेदार या चित्रपटातील गीत आपण ऐकू शकणार आहात। सकाळी 10:30 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। 11:05 हॅलो आकाशवाणी हा श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू। दूरध्वनीवरून श्रोत्यांशी संवाद साधला आहे स्नेहल पुराणिक यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी। दुपारी 12:00 वनिता मंडळाचा कार्यक्रम आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत।

सायंकालीन प्रसारण सभेत 5:30 वाजता युवानी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 7:30 वाजून शेतशिवारा आमच्या शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. यामध्ये लक्ष्मीचा गोठा याविषयीचा कार्यक्रम, महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण, क्षेत्रीय आव्हाने आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत. तर श्रोते वाशो, ते आमच्या आज दिवसभर प्रसारित होणारे विविधरंगी कार्यक्रम. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. त्याचबरोबर FM 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर. आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण ऐका आता आपल्या मोबाईल फोनवर. त्यासाठी न्यूज ऑन इअर हे प्रसार भारतीचं मोबाईल ॲप आपल्या मोबाईलवर डाउनलोड करून घ्या गुगल प्ले स्टोअरमधून किंवा ॲपल प्ले स्टोअरमधून आणि ऐकत रहा आकाशवाणी परभणी केंद्राचे छानसे कार्यक्रम. श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात प्रादेशिक बातमीपत्र छत्रपती संभाजीनगर केंद्राहून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: कार्यरत खेळघर परिवार या संस्थेच्या संचालिका डॉक्टर सौ जुईताई कुलकर्णी आणि सौ मेधाताई कुलकर्णी यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 31 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
2: हॅलो डॉक्टर.
3: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी आपल्या लाईव्ह हॅलो डॉक्टर या फोन इन कार्यक्रमामध्ये नक्की कॉल करा.
2: आपल्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हृदयरोग लक्षणे आणि एंजियोग्राफी कुणी आणि कधी करावी.
3: श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष देशमुख.
2: तर श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत थेट कॉल करा आणि आपल्या समस्यांचं निराकरण करा.
3: त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 0240-29-70-212 आणि 0240-29-70-231.
2: हॅलो डॉक्टर.
4: ए नेहा, अगं कसला एवढा विचार करतीयस? अगं मी साड्यांचा व्यवसाय सुरू केलाय ग, पण तो लोकांपर्यंत पोहोचेल कसा? कसं कळेल मी व्यवसाय सुरू केलाय ते? अगं त्यात काय एवढं, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावर जाहिरात दे आणि पोहोचव तुझा व्यवसाय. नुसता शहरातच नाही तर गावागावात सुद्धा.
5: अरे वा,
4: जाहिरात द्या, व्यवसाय वाढवा.
5: संपर्क आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर.
4: आजच कॉल करा
5: 9637-3549-85.
4: मेरे हम झोली आ

अंगणातल्या चिमुरड्या पाखरांना हवं असतं एक मायेचं छप्पर, जिथं पुस्तकाच्या ओझ्याविना सुखाचा मिळेल क्षण सुंदर. कोल्हापूरमध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली

0: डोळ्यांवर पट्टी बांधून काम केलत कधी?
1: आपल्याच घरात मिट्ट काळोखात साचपडलात कधी?
0: नाही ना,
1: कल्पनाही करवत नाही.
0: मग अंध व्यक्ती कशा जगत असतील?
1: आपण त्यांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेऊ शकतो नेत्रदानानं.
0: नेत्रदान करा, प्रकाशाचा हाच मार्ग खरा.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. अॅट्रॉसिटी प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात 5 विशेष न्यायालये स्थापन करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता. मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार साताऱ्याच्या सावित्री जगदाळे यांना जाहीर. आणि 31 जुलैपर्यंत राज्याच्या विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेली कोंडी फोडून सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर कालपासून चर्चा सुरू झाली. या विधेयकातल्या तरतुदींनुसार संघटित पेपरफुटीसाठी 7 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. परीक्षा घेणाऱ्या संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 5 ते 10 वर्षांची शिक्षा आणि 5 कोटी रुपयांपर्यंत दंड, तर परीक्षा आयोजक संस्थेला 5 कोटी रुपये दंड आणि 8 वर्षांसाठी परीक्षा घेण्यावर बंदीची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. पेपरफुटीपासून 2 महिन्यात या प्रकरणाचा तपास पूर्ण करावा आणि जलदगती न्यायालयानं 3 महिन्यात सुनावणी पूर्ण करून निकाल द्यावा अशी तरतूद या विधेयकात असल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी या विधेयकावर चर्चेला सुरुवात करताना सांगितलं. ते म्हणाले,
1: investigation has to be completed within a span of 2 months regardless of whether it is a central agency or a special task force or 2 mahine ke bhitar sari jaanch investigation mukammal ki jayegi aur uske baad jo bhi trial court hoga jo abhi is case mein is going to be a fast track special court usme ye 3 mahine yani jis din wardaat report hui hai

0: दिन से लेकर के आखिरी निर्णय आने तक 5 महीने से ज्यादा अवधि काल नहीं रहा जाएगा।
1: काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी यावेळी बोलताना या आंदोलनादरम्यान तसंच आंदोलनानंतर सरकारच्या भूमिकेवर टीका केली। भाजपचे तेजस्वी सूर्या यांनी याबाबत बोलताना पेपर फुटीनंतर विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांची माहिती देत पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याच्या सरकारच्या निर्णयाकडे लक्ष वेधलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी या चर्चेत बोलताना या विधेयकासंदर्भात एक संयुक्त संसदीय समिती नेमून सर्व भागधारकांच्या विचारातून पेपर फुटीविरोधात कठोर कायदा करण्याची गरज व्यक्त केली। तर शिवसेनेचे डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात खासगी शिकवणी वर्गांचं नियमन आणि विद्यार्थ्यांवर वाढता ताण कमी करण्यासंदर्भात काम करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला। काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनानंतर अटक केलेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना मुक्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाला बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत विद्यार्थी तसंच पोलिसांना झालेल्या दुखापतींची निपक्षपाती आणि स्वतंत्र चौकशी होण्याची गरज असल्याचं निरीक्षण नोंदवलं। यासाठी सीसीटीव्हीचं चित्रीकरण आणि इतर पुरावे सुरक्षित ठेवावेत, मात्र ते जाहीर करू नये असं न्यायालयानं सांगितलं। यासंदर्भात दाखल याचिकांवर केंद्र सरकार तसंच महाराष्ट्र, आसाम, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांकडून उत्तरं मागवली आहेत। दरम्यान या आंदोलनासंदर्भात महाराष्ट्रात आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जारी केले आहेत। या आंदोलनादरम्यान समाज माध्यमांवरच्या अपप्रचार मोहिमेत सहभागी असलेल्या 500 पेक्षा जास्त खात्यांची ओळख राज्य सायबर पोलिसांनी पटवली आहे। यातली काही खाती पाकिस्तानसह आखाती देशातून चालवली जात असल्याचं समोर आलं आहे। अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दाखल प्रकरणांच्या सुनावणीसाठी राज्यात 5 अन्य विशेष न्यायालय स्थापन करण्याला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे। नांदेड, परभणी, अहिल्यानगर, सोलापूर आणि यवतमाळ इथंही न्यायालय स्थापन होणार आहेत। मादक द्रव्य आणि मादक पदार्थ अधिनियमांतर्गत दाखल झालेली प्रकरणं चालवण्याकरता पुण्यात विशेष न्यायालय स्थापन करण्यालाही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतूक प्रकरणांमध्ये स्वामित्व धनाच्या 10 पट दंड करण्यासाठी संबंधित नियमात सुधारणा करण्याला तसंच राखीव जागांवर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भातला अध्यादेश काढण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली।
2: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता।
1: गुरुपौर्णिमा आज साजरी होत आहे। या निमित्तानं शिर्डी इथं उत्सवाला कालपासून सुरुवात झाली। काल सकाळी श्रींची प्रतिमा, पोथी आणि वीणेची मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली। भाविक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। भारतीय रेल्वेनं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातल्या परभणी मुदखेड दुहेरी रेल्वे मार्गाच्या आधुनिकीकरणासाठी 163 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे। या प्रकल्पांतर्गत या मार्गावरच्या सध्याच्या विद्युत पुरवठा प्रणालीचं संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येणार असून यामुळे या मार्गावरच्या प्रवासी तसंच मालवाहतूक रेल्वेची क्षमता आणि गती दोन्हींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे। वंदे भारत एक्सप्रेससारख्या वेगवान रेल्वेगाड्यांचं अधिक कार्यक्षम संचालन करण्यासाठीही हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे। मराठवाडा साहित्य परिषदेचा रघुनाथ शिवराम बोरसे बालकुमार वाङ्मय पुरस्कार यंदा साताऱ्याच्या बालकुमार साहित्यिक सावित्री जगदाळे यांना जाहीर झाला आहे। येत्या 26 ऑगस्ट रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी काल ही घोषणा केली। जगदाळे यांचा गोगलगाईचे पंख हा बालकविता संग्रह, सफर मंगळावरची हा बालकथा संग्रह, तर उजळपरी, दुधाच्या मिशा, आजी पिझ्झा, स्पायडरमॅन या बालकादंबऱ्यांसह 16 पुस्तकं प्रकाशित असून या पुस्तकांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरण करण्याची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे, त्यामुळे लातूर

0: जिल्ह्यातल्या आपले सरकार सेवा केंद्र आणि व्हीएलई यांनी या प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारू नये. शुल्क आकारल्याची तक्रार प्राप्त झाल्यास किंवा तसं निदर्शनास आल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिला. प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026-27 अंतर्गत परभणी जिल्ह्यात आतापर्यंत 2,01,912 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून 1,34,187 हेक्टर क्षेत्र संरक्षित केलं आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी 31 जुलैपूर्वी पीक विमा उतरवून योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या ऐतिहासिक तटबंदी भिंतीलगत तसंच तटबंदीपासून 15 मीटरच्या आत असलेली सर्व अतिक्रमणं तातडीनं हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वारसा जतन समितीचे अध्यक्ष जयंत देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे यांच्या उपस्थितीत काल यासंदर्भात बैठक झाली. शहरातले ऐतिहासिक दरवाजे, तटबंदी आणि इतर वारसा स्थळांची स्वच्छता करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात धाराशिव इथं काल एल्गार मोर्चा काढण्यात आला. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घेतला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे आनंदराज आंबेडकर यांनी यावेळी दिला. राज्यात आजपासून ते 31 जुलैपर्यंत विविध भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुढचे 3 दिवस राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, उत्तर मराठवाडा, खान्देश, कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या घाट परिसरात पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी या कालावधीत सतर्क राहावं. विशेषतः सखल भाग, नदी नाल्यांचा परिसर तसंच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना अधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान नाशिक तसंच अहिल्यानगर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पातून सुमारे 70,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणात सध्या सुमारे 42,000 दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक होत असून धरणाची पाणी पातळी 65.76% पोहोचली आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये 10 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत धावण्याच्या शर्यतीतलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभेत सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू. गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांना सीजेपी आंदोलन प्रकरणातून मुक्त करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि परभणी मुदखेड दुहेरी रेल्वेमार्गासाठी 163 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पाला मान्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 9:21 होत आहेत.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: खरीप हंगाम 2026.
4: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
3: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: खरीप हंगाम 2026.
4: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
3: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
4: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 229 नॉमीटर अर्थात 1305 किलो हर्ट्स वर. त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आकाशवाणी परभणी केंद्राच्या संदर्भातील आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला लिहून कळवा आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्राधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी.

हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर.

0: श्रोते हो, तुमच्या आग्रहास्तव आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही कार्यक्रम नव्याने आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरभरून असा संवाद तुम्ही सगळे श्रोते साधत आहात आणि छानशा गीतांची मेजवानी देखील तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळत आहे. पण श्रोते हो, जास्तीत जास्त आमच्या सर्व श्रोत्यांना यामध्ये सहभागी करून घेता यावं यासाठी हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे कार्यक्रम आपण आता जुलै महिन्यापासून एक तासाचा झालेला आहे तेव्हा यासाठी आपल्याला 0-24-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर आमच्याशी संवाद साधायचा आहे आणि तुमच्या आवडीचं बहारदार असं मराठी आणि हिंदी गाणं आम्हाला सांगायचं आहे. चला तर मग आता वेळ कसली बघताय, लावा पटकन फोन आणि संवाद साधा आमच्या हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या दोन्ही कार्यक्रमांच्या माध्यमातून आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. सकाळचे 7:25 होत आहे. थोड्याच वेळात दिलखुलासह प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू.
2: आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: नमस्कार श्रोतेहो, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, लोकशाहीचा सर्वात महत्वाचा पाया म्हणजेच मतदानाचा अधिकार, आणि या अधिकार बजावण्यासाठी मतदार यादी अचूक आणि अद्ययावत असणं अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशानं भारतीय निवडणूक आयोगातर्फे SIR म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन अर्थात विशेष सखोल पुनरीक्षण ही मोहीम राबवली जाते. यामध्ये आपण SIR म्हणजे नेमकं काय, या मोहिमेचं उद्दिष्ट काय, मतदारांनी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं किंवा मग कोणती कागदपत्रे यासाठी आवश्यक आहेत आणि या प्रक्रियेत आपला सहभाग किती आणि का महत्वाचा आहे, याच विषयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे अप्पर मुख्य सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. आपले सर्वांना नमस्कार.
0: सर, सध्या आता SIR ही मोहीम सर्वत्र राबवली जातीये, तर मुळात SIR म्हणजे नेमकं काय?
1: आपल्या राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक

0: करण्यासाठी नव्याने मतदार याद्या तयार करणे म्हणजेच विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR आहेत. त्या उद्दिष्टाने आपण हे पुनरीक्षण राबवत आहे.
1: मग हे SIR म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षण जे आहे हे नियमित मतदार यादी पुनरीक्षणापेक्षा वेगळं कसं आहे?
0: नियमित पुनरीक्षणामध्ये सध्या असलेले मतदार याद्या असंच आपण वापरतो. त्यांच्यामध्ये काही बदल असेल तर कुणाचं नाव नंबर बदलायचं, कुणाचं मृत्यू झाले त्यांचं नाव वगळायचं किंवा कुणाचं नवीन नाम त्यांच्यामध्ये ऍड करायचं एवढंच काम करतो. परंतु सखोल पुनरीक्षणामध्ये आता अस्तित्वात असलेले यादी बाजूला ठेवून नवीन याद्या तयार करतो. यांची आवश्यकता असं आहे की शहरीकरण वाढलेलं आहे, स्थलांतरण झालेलं आहे नागरिकाच्या, तसेच मृत्यू किंवा दुबार नाव असल्यामुळे नाव वगळणे किंवा कमी करणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण 15-20 वर्षानंतर एक वेळ सखोल पुनरीक्षण राबवतो.
1: अच्छा, म्हणजे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी SIR मोहीम ही अतिशय महत्वाची आहे.
0: होय, बरोबर.
1: यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाने या वर्षी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम राबवण्याचा निर्णय का घेतलाय?
0: आपल्या राज्यामध्ये मागील सखोल पुनरीक्षण 2002 मध्ये झालेलं आहे. त्यांच्यानंतर 24 वर्ष झालेलं आहेत आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढलेलं आहे. काही कारणामुळे नोकरीसाठी असो इतर कारणामुळे असो स्थलांतर भरपूर झालेले आहेत. काही काळामध्ये लोकांनी एक ठिकाणी नाव नोंदवलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी सुद्धा नोंदवलेलं आहे. हे आपल्या दोषविरहित मतदार याद्या तयार करणे यासाठीच आता आपण या मोहीम राबवत आहे.
1: सर, SIR मोहीम आहे, या मोहिमेचं उद्दिष्ट आणि कशा पद्धतीनं लोकशाही प्रक्रियेला त्याचा फायदा होणार आहे?
0: आपल्याला माहिती आहे की 2024 इलेक्शनानंतर काही तक्रार आले होते, मृत्यू झालेले लोकांचे नाव यादीमध्ये आहेत आणि काही मतदारांचे नाव दोन ठिकाणी आहेत असं तक्रार आले होते. हे आपण दोषविरहित केलं तर आपल्याला निवडणुकामध्ये मतदानाच्या टक्केवारी आहेत. आपण मागच्या इलेक्शनला सुद्धा म्हटलेलं आहे की 60-70% पर्यंत मतदार मतदान करतात, त्यापेक्षा जास्त होत नाही असं आपण मतदारांना दोष देतो. परंतु अनुभव आहे आम्हाला की सखोल पुनरीक्षणाच्या नंतर अनावश्यक सर्व नाव आपण कमी केल्यानंतर मतदानाच्या टक्केवारी वाढतात. उदाहरण तमिळनाडूमध्ये आता झाले 90% मतदान झाले. म्हणजे आपण अनावश्यक दोष देतो मतदारांना मत देत नाही म्हणून, परंतु कारण आहे कुणाचे नाव आपण वगळायला पाहिजे ते न वगळता राहिलेले मुले आहेत. हे सखोल पुनरीक्षणानंतर असं आपल्याला दिसून येणार. मतदारांना मतदान देण्यामध्ये फार उत्सुक आहेत आणि टक्केवारी सुद्धा वाढून मिळणार आहे आपल्याला.
1: म्हणजे इतकी वर्ष काही जणांना मतदानाचा अधिकार असतानाही सुद्धा या सगळ्या गोंधळामुळे ते करता येत नव्हतं मतदान, आणि यामुळे ते शक्य झालेलं आणि काही ठिकाणी टक्केवारी वाढलेली आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर मतदार यादी असो किंवा पुनरीक्षण प्रक्रिया, ही विशेष सखोल पुनरीक्षणाची संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती कशा पद्धतीने राबवली जाते?
0: पहिल्या प्रश्नाला उत्तर देतो. आपण सांगितल्याप्रमाणे अपात्र लोकांचे नाव कमी करणे, तसेच नवीन मतदारांचे नाव घेणे, म्हणजे 24-18 वय झाले आपण त्यांचे अर्ज घेतलेले नाहीये, आपल्या प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी झाल्यानंतर त्यांचे आपण घेणार आहोत. आता या सखोल पुनरीक्षणामध्ये आपण 30 जून पासून हे राबवत आहेत. 19 ऑक्टोबर पर्यंत हे पुनरीक्षण चालू राहणार आहेत. त्यांचा पहिला टप्पा आता चालू आहेत. म्हणजे आमचं बूथ लेवल ऑफिसर BLO मार्फत 30 जून पासून 8 ऑगस्ट पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आहे. म्हणजे BLO घरोघरी येणार, आपल्याला भेटणार. सखोल पुनरीक्षणाच्या 2-3 महत्वाचे विषय आहेत. पहिला विषय आहे त्या मतदार त्यांच्या पत्त्यामध्ये राहत आहेत का नाही या तपासण्यासाठी BLO गृह भेट देणार आणि तपासणार आपण आहेत का नाही, आपल्या सही घेणार. समजा आपण तिथे राहत असेल परंतु त्या वेळामध्ये नसेल, आपल्या कुटुंबातील कोणी प्रौढ व्यक्ती त्यासाठी सही करू शकतात. म्हणजे पहिला विषय आहे गृह भेटीच्या वेळामध्ये ते संबंधित मतदार राहत आहेत का असं पाहून त्यांची तपासणी करणे. त्यांच्या सोबत या पुनरीक्षणाला दुसरा महत्वाचा विषय आहे की संबंधित मतदार या देशाच्या नागरिक आहेत का, त्यासाठी आपण मॅपिंग करतो. आपण ऐकलं असेल मॅपिंग झाले का, मॅपिंग झाले का, म्हणजे जुळवणी झाले का. आपल्या या नागरिकत्वाच्या कायद्याप्रमाणे 87 पूर्वी त्यांचं जन्म झाले असेल तर आपल्या देशामध्ये जन्म झाले एवढा पुरावा पुरेसे आहेत. आपण 2002-3-4 यादीमध्ये नाव आहेत का असं का तपासतो. त्या यादीमध्ये मतदार असेल त्यांचा जन्म

0: 87 पूर्वी झाला असावे, म्हणजे त्यांच्या वय 18 झाला आहे, 2-3-4 मध्ये म्हणजे 87 पूर्वी जन्म झाले म्हणून त्यांनी नागरिक आहेत. तसेच त्यांचं नाव नसेल, त्यांचं आई वडील त्यांचं नाव यादीमध्ये असेल, आई वडिलाचा जन्म झालेला आहे 87 पूर्वी, या तपासण्यासाठी आपण जुलूणीचा काम करतो. तो बीएलओ घरी येताना दोन्ही तपासणार, काही तपासणार राहत आहेत का नाही आणि जुळवणी होतात का नाही, आणि जुळवणी होत नसेल तर काय करायचं ते आपण मी पुढे सांगतो. परंतु आपल्याला गृहभेटीच्या नंतर 17 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी होणार आहेत. त्यांच्या नंतर कुणाच्या नाव राहिलेलं आहे आपण त्यावेळेला उपस्थित नाही किंवा आता सध्या यादीमध्ये नसल्यामुळे आपल्याला गणनापत्र मिळालं नाही, या सर्वांनी 17 ऑगस्ट पासून 1 महिन्यामध्ये नवीन फॉर्म 6 भरू शकतात.
1: अच्छा,
0: त्यांच्या यादीमध्ये नाव असेल काही अडचण नाही, नाव नसेल त्यांनी फॉर्म 6 भरून करू शकतात. हे पूर्ण प्रक्रिया आम्ही तपासणी करून 19 ऑक्टोबर मध्ये अंतिम मतदार यादी आम्ही प्रसिद्ध करणार आहे.
1: बर,
0: हे पूर्ण प्रक्रिया आहे.
1: म्हणजे 17 ऑगस्ट पासून जे आहेत, समजा त्यांची काही नावं कुठे वगळली गेली, पुन्हा ती त्यामध्ये चढवली गेली नाहीत, अशा लोकांना पण पुढे
0: संधी
1: मिळणार आहे. हा सर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण बऱ्याच नागरिकांमध्ये गैरसमज आहे की यामध्ये समजा आमचं नाव नसेल तर म्हणजे आम्हाला तो मतदानाचा अधिकार बजावता येणार नाही, तर त्यांच्यासाठी हे खास महत्वाचं उत्तर आहे.
0: महत्वाचं आहे. आपण 17 ऑगस्टच्या नंतर फॉर्म ऑनलाईन सुद्धा भरू शकतात, ऑफलाईन भरू शकतात. आपल्याला एकच विनंती आहे की आता यापुढे फॉर्म 6 भरताना भारत निवडणूक आयोगाने सूचित केल्याप्रमाणे आपण आपल्याच्या किंवा आपल्या आई वडील आजोबा आजीच्या पूर्वीच्या सखोल पुनरीक्षणाच्या यादीमध्ये जुळवणी करावा लागेल किंवा डॉक्युमेंट प्रूफ आपल्याला भारत निवडणूक आयोगाने सूचित केलेलं आहे त्यांच्यामध्ये एक आपल्याकडे ठेवा लागेल. ते काय काय डॉक्युमेंट आहे मी पुढे सांगतो.
1: एसआयआर मोहिमेचं वेळापत्रक आपण पाहायला गेलं तर ते पण थोडस लोकांना सांगितलं पाहिजे, कारण त्यामध्ये पण डेट्स कशा असणार आहेत त्याबद्दल काय सांगाल.
0: 30 जून पासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत गृहभेटी, परंतु आपल्याला माहिती आहे राज्याच्या काही भागामध्ये पाऊस जास्त पडले होते, त्यांच्यामुळे पूर आले होते, त्यांच्यामुळे 10 दिवसाच्या मुदत गृहभेटीसाठी वाढून दिलेला आहे, म्हणजे 8 ऑगस्ट पर्यंत गृहभेट होणार आहेत. आपल्या राज्याच्या अंदाजित 24-25 जिल्ह्यामध्ये गृहभेटचा काम जवळजवळ पूर्ण झालेले आहेत. फक्त आपल्याला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणतो, म्हणजे मुंबई ठाणे पालघर रायगडचा काही भाग पुणे नागपूरमध्ये थोडा गृहभेटचा काम शिल्लक आहे, बाकी ठिकाणी जवळजवळ पूर्ण झालेलं आहे. ह्या पूर्ण झाल्यानंतर 1 आठवड्याला आम्ही प्रारूप यादी तयार करणार आणि 17 ऑगस्टला ते प्रसिद्धी करणार आहेत. 17 ऑगस्ट पासून 1 महिन्याच्या आत नवीन अर्ज कुणाला करायचे आहेत, यापूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव यादीमध्ये नसेल किंवा नवीन मतदार 18 वयापेक्षा जास्त आत्ता रिसेंटली झालेला आहे त्या लोकांनी अर्ज करू शकतात. 17 ऑगस्ट पासून पुढील 2 महिन्यामध्ये काही लोकांना त्यांच्या माहिती बरोबर नाही किंवा त्यांच्या जुळवणी झाल्याने डॉक्युमेंट कलेक्ट करावा लागते, त्यांना नोटीस इश्यू करणे, त्यांच्याकडून उत्तर घेणे आणि फायनल यादीमध्ये घेण्यासाठी प्रक्रिया 2 महिन्यासाठी चालू असणार आहे. मिडल ऑफ ऑक्टोबर पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल.
1: श्रोते हो, अचूक मतदार यादी ही सक्षम लोकशाहीची ओळख आहे आणि यासाठी भारतीय निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेमध्ये प्रत्येक नागरिकाने सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि आपली माहिती जी आहे ती व्यवस्थित अचूक दिली पाहिजे, त्याबरोबरच आपली माहिती पडताळून सुद्धा घेतली पाहिजे. अचूक मतदार यादी म्हणजेच म्हणूया आपण की सशक्त लोकशाही, आणि आपल्यासाठी हे अत्यंत गरजेचं आहे. नवीन मतदारांसाठी सुद्धा ही मोहीम अतिशय महत्वपूर्ण आहे, त्यामुळे एसआयआर मोहिमेमध्ये कशा पद्धतीनं आपण सहभाग घेतला पाहिजे, कोणकोणत्या स्तरावर आपल्याला कशा पद्धतीनं बीएलओंची म्हणा किंवा स्थानिक प्रतिनिधी असतील, राजकीय पक्ष असतील किंवा इतर काही घटक आहेत त्यांचा सुद्धा कशा पद्धतीनं फायदा घेऊ शकतो, या सगळ्याच विषयी याच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपण माहिती जाणून घेत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते अपर मुख्य सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी माननीय श्री एस चोक्कलिंगम सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद पुढील कार्यक्रमात सुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा भेटूयात दिलखुलास कार्यक्रमामध्ये सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी सुषमा

0: Para eu dito que...
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर, त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोते हो, सकाळचे 7:40 होत आहेत. आता

0: Para eu dito que
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, त्याचबरोबर एफ एम बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, सकाळचे 7:40 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम. मराठी भावगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका काही संदेश.

आपणगत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्राच्या प्रसारणाविषयीच्या आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला लिहून कळवा आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्याचबरोबर आकाशवाणी परभणी केंद्रावरून हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी हे दोन्ही फोन इन कार्यक्रम जवळपास एक तासाचे करण्यात आलेले आहेत. या कार्यक्रमात आपला सहभाग आणि आपल्या संवादाची नोंद व्हावी असे जर आपणास वाटत असेल तर त्यासाठी 024-52-220-890 या दूरध्वनी क्रमांकावर फोन लावा आणि ऐका आपल्या आवडीचे गाणे हॅलो आकाशवाणी आणि स्वरलहरी या कार्यक्रमामधून.

0: इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
1: सत्र 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026, निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
0: जवाहर नवोदय विद्यालय, परभणी.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 1455 वर कॉल करा.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
4: भावधारा या मराठी भावगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका श्रीधर फडके यांच्या स्वरातील भावगीत.

श्रीधर फडके यांच्या स्वरातील भावगीत आपण ऐकलं. रचना होती रोहिणी निनावे यांची, संगीतकार होते श्रीधर फडके. आपण ऐकत आहात मराठी भावगीतांचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026.
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स.

0: कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन क्रमांक आहे 14447।
2: मराठी भावगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील।

0: जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील वंदना विटणकर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते डी एस रुबेन. आपण ऐकत आहात भावधारा या अंतर्गत मराठी भावगीतांचा कार्यक्रम.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
0: मराठी भावगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील

सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरातील संत तुकाराम महाराज यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते कमलाकर भागवत. कार्यक्रमातलं यानंतरचं आणि शेवटचं गीत ऐका लता मंगेशकर यांच्या स्वरातील. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

लता मंगेशकर यांच्या स्वरातील संत ज्ञानेश्वर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि श्रोतेहो, याबरोबरच मराठी भावगीतांचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यमलहरी 229 अंश किलोमीटर्स अर्थात 1305 किलो हर्ट्सवर. सकाळची 8 वाजता आहेत, थोड्याच वेळात हिंदी समाचार. 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्याचबरोबर सकाळी 8:30 वाजता राष्ट्रीय मराठीतून बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार। नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त वाणिज्य उद्योग क्षेत्राचा आढावा। झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्ण पदकांसह 12 पदकांची कमाई। आता सविस्तर बातम्या। लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षेतील गैरप्रकार रोखणाऱ्या सुधारणा विधेयकावरील चर्चा पुन्हा सुरू होईल। या कायद्यात अनेक महत्वपूर्ण तरतुदींचा समावेश आहे। यामध्ये 10 वर्षांपर्यंतची कारावासाची शिक्षा, 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि दोषी ठरलेल्या गुन्हेगारांची मालमत्ता जप्त करणं यासारख्या कठोर शिक्षांचा समावेश आहे। या खटल्यांचा जलद न्यायनिवाडा होण्यासाठी प्रत्येक राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशानं सुनावणीसाठी विशेष जलदगती न्यायालय स्थापन करणं या कायद्यानुसार अनिवार्य होणार आहे। तसंच पोलीस ठाण्यात माहिती नोंदवल्याच्या तारखेपासून 2 महिन्यांच्या आत गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणं आणि आरोपपत्र दाखल झाल्यापासून 3 महिन्यांच्या आत खटल्यांचा निकाल लावणं अशा तरतुदीही यात करण्यात आल्या आहेत। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। हे विधेयक देशातील विद्यार्थ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल असल्याचं ते म्हणाले। सरकारच्या या प्रस्तावित सुधारणा हा केवळ दिखावा असून शिक्षण क्षेत्रात खऱ्या सुधारणा घडवण्यात सरकार अपयशी ठरलं आहे असा आरोप काँग्रेसनं केला। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, गौरव गोगोई, खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर टीका केली। 2024 पेपरफुटी प्रतिबंधक विधेयक मंजूर झाल्यापासून एकाही आरोपीला या अंतर्गत शिक्षा झाली नसल्याचा दावा काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केला, तर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी हे विधेयक केवळ दिखाव्यासाठी असल्याचं म्हटलं।

भाजपाच्या बासुरी स्वराज, तेजस्वी सूर्या, अनुराग ठाकूर तसंच शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी यांनीही या चर्चेत भाग घेतला. दरम्यान विद्यार्थी आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या मुद्द्यावरून राज्यसभेत विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या 18 वर्षांखालील आणि कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या विद्यार्थी आंदोलकांची सुटका करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. तसंच या आंदोलनाशी संबंधित इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पुरावे जतन करण्याचे आदेशही न्यायालयानं अधिकाऱ्यांना दिले आहेत. या आंदोलनात विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी जखमी झाल्याच्या आरोपांची निष्पक्ष आणि स्वतंत्र चौकशी होणं आवश्यक असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांकडून बळाचा अतिवापर झाल्याचा आरोप करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं अनेक अंतरिम निर्देश जारी केले आहेत. नीट पेपरफुटीनंतरच्या आंदोलनात महाराष्ट्रातील आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक, पुरावा नष्ट करणे असे विविध आरोप या आरोपपत्रात आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सरकारच्या सचिवांसमवेत झालेल्या दुसऱ्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. यामध्ये वित्त आणि अर्थव्यवस्था, वाणिज्य आणि उद्योग, तंत्रज्ञान क्षेत्रांशी संबंधित मंत्रालयं आणि विभागांच्या भविष्यातील कृती धोरणांचा आढावा घेतला. विकसित भारताच्या उद्दिष्टांच्या दिशेनं प्रगतीचा वेग वाढवण्यावर या बैठकीत भर देण्यात आला. सर्व मंत्रालयं आणि विभागांनी समन्वयानं काम करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या बैठकीत केलं. प्रत्येक निर्णय धोरणाच्या केंद्रस्थानी देशाचे नागरिक असले पाहिजेत असं मोदी यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळाला 4 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त विविध उपक्रमांचा प्रारंभ करण्यात आला आहे. काल राष्ट्रपती भवनात एका विशेष पुस्तक प्रकाशन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. राष्ट्रपती या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते 5 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं. राष्ट्रपतीपद हा केवळ एक सन्मान नसून ती एक मोठी जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाल्या. आदिवासी समुदायानं आपला सांस्कृतिक वारसा जपत विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावं असं आवाहनही मुर्मू यांनी केलं. राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रपतींना मिळालेल्या 300 भेटवस्तूंचा लिलाव सुरू करण्यात आला आहे. या लिलावात येत्या 5 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरपर्यंत भाग घेता येईल. आज जगभरात आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा करण्यात येत आहे. यंदाची संकल्पना स्थानिक आणि आदिवासी समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचं भविष्य सुरक्षित करणे अशी आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात सुमारे 3682 वाघ आहेत. जगातील 70% अधिक वाघ भारतात आढळतात. तज्ज्ञांच्या मते भारतानं व्याघ्र संवर्धनात उल्लेखनीय यश मिळवलं असून भविष्यातही ही वाटचाल अधिक बळकट करण्याची गरज आहे. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. 1 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला माओवाद्यांचा वरिष्ठ नेता आणि पोलीत ब्युरोचा सदस्य मिसीर बेसरा यांना धनबाद गिरिडीह सीमेवरून अटक करण्यात आली आहे. 15 लाख रुपयांचं बक्षीस असलेला मेहनत उर्फ मोच्चू आणि माओवादी कार्यकर्ता गौरव यालाही ताब्यात घेण्यात आलं. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्र बैठका घेत चर्चा केली. या दोन्ही बैठका सकारात्मक आणि फलदायी झाल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेवेट यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या भेटीसाठी आणि रशियानं युक्रेन युद्धात कीवच्या केलेल्या मदतीसाठी रिपब्लिकन प्रशासनानं केलेल्या प्रयत्नांबद्दल झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचे समाज माध्यमावरून आभार मानले. जपानमधील कुमामोटो प्रांताच्या दक्षिणेकडील भागात काल 7.1 रिक्टर तीव्रतेचा

भूकंप झाला. यात 5 जणांचा मृत्यू झाला असून किमान 50 जण जखमी झाले आहेत. सुमारे 3 लाख नागरिकांना निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर करण्याचा सल्ला देण्यात आल्याचं जपानच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं. जपानमधील वाहतूक सेवांवरही परिणाम झाला असून विमान उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेनं 11 ते 27 सप्टेंबर या कालावधीत 246 गणपती विशेष रेल्वे गाड्यांचं नियोजन केलं आहे. या अंतर्गत मुंबई आणि पुण्याला सावंतवाडी रोड, रत्नागिरी आणि मडगावशी जोडणाऱ्या 184 आरक्षित गाड्या तसंच दिवा आणि खेड दरम्यानच्या 62 अनारक्षित गाड्यांचा समावेश आहे. 1 ऑगस्टपासून या गाड्यांचं आरक्षण करता येईल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची भारोत्तोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली तर 3 भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास

0: अष्टपैलुतोलक हरजिंदर सिंग, हरजिंदर कौर आणि लांब पल्ल्यांच्या शर्यतीतील धावपटू गुलवीर सिंग यांनी उत्कृष्ट कामगिरी करत रौप्य पदकं जिंकली, तर तीन भारतीय बॉक्सरनी उपांत्य फेरीत धडक मारत देशासाठी आणखी पदकांची निश्चिती केली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य पदक जिंकणाऱ्या गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. आतापर्यंत 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह भारत पदक तालिकेत 9व्या स्थानावर असून भारताची एकंदर पदक संख्या 12 झाली आहे. हवामान. हवामान विभागानं छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि विदर्भात उद्यापर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांसाठी पुढील 2 दिवसांकरता नारिंगी बावटा जारी केला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कर्नाटक, केरळ, कोकण, गोवा, तेलंगणा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या सुधारणा विधेयकावर आजही लोकसभेत चर्चा होणार. नीट पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून आरोपपत्र दाखल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठकीतून घेतला वित्त, वाणिज्य, उद्योग क्षेत्राचा आढावा. झारखंडमध्ये नक्षलवाद विरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठं यश. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंची आगेकूच, 2 सुवर्णपदकांसह 12 पदकांची कमाई. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 8:41 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐका ज्योतिबाचा नवसी या चित्रपटातील सुधीर फडके यांच्या स्वरातील गीत. संगीतकार आहेत सुधीर फडके.

ज्योतिबाचा नवसिया चित्रपटातील सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, सुशीला या चित्रपटातील. सुर आहे उत्तरा केळकर यांचा, संगीतकार आहेत राम कदम.

सुशीला या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. संगीतकार होते राम कदम. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, भिंतीला कान असतात या चित्रपटातील. स्वर आहे सुधीर फडके यांचा, गीतरचना ग. दी. माडगुळकर यांची आहे, संगीतकार आहेत सुधीर फडके.

सुधीर फडके यांच्या स्वरातील ग दि माडगुळकर यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीतकार होते सुधीर फडके. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, आराम हराम आहे या चित्रपटातील. सूर आहे सुधीर फडके यांचा.

0: जेई
1: ठीक
0: करायचंय,
1: आहे.
0: आमचं तेच सोन आहे आणि आम्ही तेच करणार, आणि ते त्यांच्या निर्णयावर फर्म असतात. मग त्याच दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शनाची
1: गरज आहे.
0: नितांत गरज असते. ते मार्गदर्शन नक्कीच तुमच्या शैक्षणिक संस्थेकडनं अतिशय उत्तमरित्या आज विद्यार्थ्यांना मिळत आहे. सर, आता अभियांत्रिकीच्या शिक्षणाबरोबरच जीवशास्त्राचं अध्यापनही तुम्ही म्हणालात तसं खूप मोठ्या प्रमाणात केलं, नोट्स काढल्यात, स्वतःचे तुम्ही पुस्तक प्रकाशित केलेत, आणि त्या माध्यमातून तुम्ही विद्यार्थ्यांना जीवशास्त्राचं भरपूर असं ज्ञान दिलं. तर हा जीवशास्त्र अध्यापनाचा प्रवास नेमका कसा सुरू झाला?
1: म्हणजे परभणीला असताना 11-12 जे माझे शिक्षक होते त्यांच्यापासून बायोलॉजी हा विषय आवडत होता. आणि जर आपण पाहिलं तर बायोलॉजी हा केमिस्ट्री आणि दोन्ही एकमेकांशी रिलेटेड आहेत बऱ्याच ठिकाणी. तर इव्हन एमटेकलाही जेव्हा मी गेलो तिथेही माझी जी ब्रँच होती ती रिलेटेड टू ग्रीन टेक्नॉलॉजी, म्हणजे रिलेटेड टू, त्यात ग्रीन म्हणजे बायो आहे आणि टेक म्हणजे असलं तरी ते केमिकल इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. त्यामुळे नेहमीसाठी बायो आणि केमिस्ट्री माझ्यासाठी टेक फील्डमधलं हे कनेक्टेड राहिलेलं आहे. पण याचा मला फायदा खूप झाला ॲक्च्युली, म्हणजे बायो पण येतं आणि बायोचा प्रत्येक पार्ट केमिस्ट्री येतो. तर जसं की आपली पूर्ण बॉडी जरी आपण बघितली तर ती अल्टिमेटली केमिकलपासून बनलेली आहे. जेव्हा त्या केमिकल्समध्ये एकदम योग्य असं कॉर्डिनेशन येतं तेव्हा आपण बायोलॉजी जन्माला येते. आणि शेवटी असं वाटतं की बायोलॉजी सब्जेक्टमध्ये सुद्धा अल्टिमेटली खूप मोठा वर्ग असा आहे की त्यांना ज्या बेसिक गोष्टी आपल्याला सांगायला येत नाहीत तर त्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे जर समजून सांगू शकलो तर ते विद्यार्थ्यांना आवडतात. आणि ते मला दिसलं की बायोलॉजी जे थेअरीज आपण म्हणतो, पण मी या माझ्या नोट्समध्ये जवळपास 4000 जास्त डायग्राम स्वतः आणि सिम्प्लिफाय करून ड्रॉ केलेले आहेत माझ्या स्वतःच्या हाताने. त्या डायग्रामचा फायदा फक्त हा होतो की बायोलॉजी फक्त जे आपण जो रट्टा पॅटर्न म्हणतो तो न राहता ते डायग्राम बघून त्यांना ती समजते कन्सेप्ट.
0: अच्छा,
1: मग यासाठी हाच पार्ट मी बायोलॉजीच्या टीचिंगमध्ये इम्प्लिट केलेला आहे आणि आत्ताही जिथे जिथे जमल मी ते तिथे इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय सगळ्याच सब्जेक्ट्समध्ये हळूहळू.
0: अच्छा, तुमचा परिचय जाणून घेताना मला एक गोष्ट लक्षात आली की UGC अंतर्गत नेट परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण आहात. तर मग व्याख्याता पदासाठी असणारी ही जी परीक्षा आहे ती तुम्हाला कशी बरं उपयुक्त ठरली?
1: मुळात नेट ही परीक्षा देणे बऱ्याचदा असं आहे की एमटेक जर असेल आमचं तर एमटेकवर तुम्हाला जर कॉलेज जायचं असेल तर ही नेटची शक्यतो गरज नसते. पण ज्यांनी क्वालिफिकेशन घेतलं त्यांना हे ऍड ऑन बेनिफिशियल क्वालिफिकेशन आहे. तर हे ॲक्च्युली एक सिम्बल असल्यासारखं आहे. जसं की गेट ही सर्वात अवघड परीक्षा आहे जे की बरेचसे मुलं हैदराबादला जाऊन एक वर्ष प्रिपरेशन करून क्वालिफाय करतात. कारण की जेव्हा मी गेट क्वालिफाय झालो तेव्हा मला त्यात IIT ऑप्शन ओपन असतो. माझा IIT गुवाहाटीचा बायोमेडिकल इंजिनिअरिंग हा आय थिंक कोर्स होता, तोही ऑप्शन ओपन होता. पण फारच वेगळ्या कारणांमुळे मला तो सोडून ICT मुंबई चांगलं वाटलं मी सिलेक्ट केलं. तर गेट थ्रू IIT सुद्धा एंटर करू शकतो. त्यामुळे जशी गेटचा फायदा झाला एक बायोडेटामध्ये सुद्धा आणि जे जे सब्जेक्ट्स प्रिपेअर करावं लागतात, कारण की गेटसाठी केमिस्ट्री सुद्धा असतं, बायोकेमिस्ट्री सुद्धा असतं, मायक्रोबायोलॉजी सुद्धा असतं आणि मॅथमॅटिक्सचा सुद्धा पार्ट असतो. तसंच नेट ही परीक्षा ही तेवढीच कठीण पातळीची आहे.
0: खरोखर खरोखर. आता तुम्ही म्हणालात की तुम्ही ऑनलाईन शिक्षणाच्या किंवा ऑनलाईन अध्यापनाच्या माध्यमातून झूलॉजी हा विषय अगदी शिक्षणासाठी देशव्यापी स्तरावर अध्यापित केलेला आहे. नक्कीच खूप छान आणि खूप अनुभव संपन्न करणारा हा तुमच्या शैक्षणिक प्रवासातला किंवा अध्यापनाच्या प्रवासातला एक भाग आहे. तर YouTube झूलॉजी ऑप्शनलचे जे वर्ग आहेत आज ते कसे सुरू आहेत,
1: सध्या
0: ते कसे सुरू झाले आणि आता सध्या कुठल्या स्तरापर्यंत ते पोहोचलेले आहेत?
1: सध्याचं स्वरूप स्तर वेगळं आहे, त्यामुळे त्याच्या आधी मी 2020 पासून सांगतो. 2020 जेव्हा चालू केलं तेव्हा एक पेन अँड टॅप, म्हणजे समोर लॅपटॉप ठेवून मागे ग्रीन स्क्रीन लावून मोबाईलचा कॅमेरा ओपन करून हे लेक्चर्स घेतले मी. एक सेल बायोलॉजी नावाचा चॅप्टर असतो, तो जेव्हा मी पूर्ण फ्रीमध्ये घेतला तेव्हा ते एक पहिल्या कोर्सचं जे कमर्शियल लॉन्चिंग आपण केलं तेव्हा जे 50 ॲडमिशन झाले ते या एका कोर्समुळे होते, जो की फ्री युट्यूबवर आता सुद्धा आहे सेल बायोलॉजीवरचा. आणि त्यामध्ये इतक्या चांगल्या गोष्टी आहेत की स्वतः काढलेल्या डायग्राम, अवघड केलेल्या कन्सेप्ट सोप्यामध्ये एक्सप्लेन केलेल्या. तर तो जेव्हा प्रवास तो 50 चालू झाला मग तो ॲक्च्युली थ्रूआउट द इंडिया स्प्रेड झाला हळूहळू. आणि थ्रूआउट द इंडिया मी असं म्हणतो कारण की आताही मी माझ्या चॅनलवर शेअर करतोय की ते जे नंबर ऑफ फुटप्रिंट्स आहेत जे की वेबसाईटवर देतात की जे माझ्या ह्याला वेबसाईटला व्हिजिट करतात ते इव्हन बाहेरच्या देशांमधलेही कित्येक आहेत, म्हणजे जे की बाहेरच्या देशांनाही थोडं थोडं सर्च करतात आपल्या वेबसाईटला व्हिजिट करणं. तर याच्यामध्ये जेव्हा युट्यूब चॅनल चालू केलं आणि ते फ्री असल्यामुळे ती रीच वाढली आणि साहजिक मग त्यांना आता नोट्स मागायला लागले ते, मग त्या नोट्ससाठी आणि रेकॉर्डेड लेक्चरसाठी मग याच्यासाठी ते कमर्शियल कोर्स लॉन्च केला. 2021 एक बॅच, 2022 एक बॅच आणि 2023 एक बॅच. मग ह्या तिन्ही वर्षी व्यवस्थित बॅच रन केला. त्यातले जवळपास 480 व्हिडिओज आत्तासुद्धा माझ्या शिवा स्कूल नावाचं जे ॲप्लिकेशन आहे तिथं रेकॉर्डेड आहेत. तर बऱ्याच जणांना आता जे पाहिजेत, तर आता ही जी मंडळी असते UPSC ची ती जी असं असतं की त्यांना लाईव्हला येण्याला कमी चान्स असतो. कारण की लाईव्हचा टाइम माझा

0: सकाळी असतो जेव्हा ते ऑफिसला असतात.
1: बरोबर आहे.
0: यातले कित्येक मॅक्सिमम लोक हे डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, ते सध्यातले काही सर्विंग तहसीलदार आहेत, नायब तहसीलदार आहेत. तुम्हाला जसं म्हटलं ते सध्या जे आयपीएस मध्ये जे असतील तेही कदाचित युपीएससीचा हा ऑप्शनल घेऊन स्कोरिंग वाढवायचा प्रयत्न करतात.
1: बरोबर.
0: मग यांना असं असतं की रेकॉर्डेड लेक्चर आम्हाला जर असले तर ते माझं लेक्चर तर ते जवळपास 2x हे करतात. कारण की मी जेव्हा नंतर 2021 मी माझं सेटअप अपग्रेड केलं, आधी जे मी पेन अँड टॅबवर घ्यायचो तेव्हा जवळपास एक मोठा स्टुडिओ, मोठं स्क्रीन 75 इंची, त्यात कॅमेरा प्रॉपर, सगळं असं केलं की जे प्रॉपर एखाद्या क्लासेससाठी दिसेल असं सेटअप केलं. मग त्यानंतर ते सगळं 2x स्पीडनं बघायला लागलं रेकॉर्डिंगमध्ये. मग ते अजून स्प्रेड झालं आणि कॉस्टिंगच्या बाबतीत सगळ्यात म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये ठेवलं, जे की बाहेरच्यांना म्हणजे अगदी 1/10 प्राइसमध्ये असेल असं हे केलं. मग त्यामुळे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचलं आणि नंबर ऑफ बुक्सचे जे ऑर्डर्स आहेत सध्यापर्यंत जवळपास माझे 4900 आसपासच्या ऑर्डर्स आहेत. आता त्याच्यानंतर सगळ्यात मोठा पार्ट हा होता की हळूहळू जेव्हा फाउंडेशनला मी एंटर झालो आता त्यानंतर असं झालं की फाउंडेशनमध्ये जी नीड आणि डिमांड येत गेली तर माझं सर्वतोपरी जो टाईम होता तो त्यांच्या बाबतीतच गेला वेळ करण्यात. ह्याच्यामध्ये आत्ताच्या त्या लेक्चरचा टायमिंग जो असतो मोस्टली 3 महिन्याचा असतो, पण त्यातही मॅक्सिमम लोक जी ऍप्लिकेशन कोर्सेस घेतात त्याच्यामध्ये 2 पार्ट ठेवलेले आहेत, जे की रेकॉर्डेड फॉर्मॅट आहे आणि लाईव्ह फॉर्मॅट आहे. तर सर्वजण रेकॉर्डेडमध्ये ऑलरेडी ते सगळे व्हिडिओज असतात त्यामुळे त्यालाच प्रिफर करतात आणि ते आपापल्या वेळेनुसार ते सर्व लेक्चर पाहतात आणि त्यात त्यांचं प्रिपरेशन होऊन जातं.
1: खूप कमी दिवसातला खूप मोठा प्रवास असं म्हणता येईल. सर, आपण स्टुडिओमध्ये आलात, विद्यार्थ्यांपर्यंत पालकांपर्यंत ही महत्वपूर्ण माहिती पोहोचवली, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद आकाशवाणी परभणीची सुद्धा आणि मॅडम तुमची सुद्धा.
1: श्रोते हो, या मालिकेअंतर्गत भोसले सरांशी मुलाखतीच्या माध्यमातून सुरू असलेला हा संवाद असाच सुरू राहणार आहे. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया याच वेळी याच कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. राष्ट्रीय यशाचा पाया भक्कम करणारी शैक्षणिक संस्था
2: भोसलेज, मीड IIT अँड HBRS सेंटर, परभणी.
1: श्रोते हो, आताच आपण विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या शैक्षणिक मालिकेचा दुसरा भाग ऐकला.
2: संकल्पना आणि निर्मिती सुमेधा कुलकर्णी.
1: वातानुकूलित हॉल, डेस्क सिटिंग, प्रत्येक वर्गात डिजिटल बोर्ड, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, तसेच प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे विज्ञान शिक्षण देणारी संस्था भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर, परभणी.
2: शालेय अभ्यासक्रमासोबतच विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी, अनुभवी शिक्षक वृंद, नियमित चाचण्या, अभ्यास नोट्स, MCQ सराव आणि वैयक्तिक प्रगतीचं मूल्यमापन, विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणारी, तसंच 5वी ते 10वी CBSE आणि महाराष्ट्र राज्य मंडळ अभ्यासक्रम JEE नीट फाउंडेशन कोर्स,
1: डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, NS EJS आणि मॅथमॅटिक्स, तसेच इतर सायन्स मॅथमॅटिक्स ऑलिम्पियाड परीक्षा, विद्यार्थी मंथन परीक्षा, विज्ञान प्रात्यक्षिक प्रशिक्षण, प्रयोगशाळा कौशल्य आणि प्रकल्प मार्गदर्शन, अशा वैविध्यपूर्ण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी
2: मालन निवासच्या वर शिवरामनगर परभणी येथील शैक्षणिक संस्था.
1: आजच आपला प्रवेश निश्चित करा भोसलेज मेड IIT अँड HBRS सेंटर.
2: संपर्क क्रमांक 90 96 46 85 18,
1: तसेच 90 49 99 23 62.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात विज्ञानाच्या अभ्यासातून भविष्याचा वेध या मालिकेअंतर्गत भोसलेज मेड IIT अँड HBRM सेंटरचे संचालक प्रताप भोसले यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. श्रोतेहो, या कार्यक्रमाचा भाग दुसरा आम्ही प्रसारित केला. आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 229.9 MHz अर्थात 1305 KHz. त्याचबरोबर FM बँड 102 MHz आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आता प्रसारित करीत आहोत लखलक चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐका सडक या चित्रपटातील गीत, तत्पूर्वी ऐका एक जाहिरात.
4: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
5: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
4: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.

0: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
0: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
3: आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण. लखलख चंदेरी या कार्यक्रमांतर्गत सुरुवातीला एका सडक या चित्रपटातील अनुराधा पोडवाल आणि मनोहर उदास यांच्या युगलस्वरातील गीत. गीतरचना समीर यांची आहे. संगीतकार आहेत नदीम श्रवण.

सडक या चित्रपटातील मनोहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातील गीत आपण ऐकलं. गीतरचना समीर यांची होती, संगीतकार होते नदीम श्रवण. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐका, साजन या चित्रपटातील. सूर आहे कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांचा. गीतरचना समीर यांची आहे, संगीतकार आहेत नदीम श्रवण.

साजन या चित्रपटातील कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातील गीत आपण ऐकलं. समीर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती नदीम श्रवण यांनी. आणि श्रोतेहो, याबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. आता ऐका काही संदेश.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंदाजे 60 कोटी लोक 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. आतापर्यंत 12 कोटींहून अधिक मोफत उपचार देण्यात आले आहेत, ज्यामुळे गरीब कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चात

0: अंदाजे 2 लाख कोटी रुपयांची बचत झाली आहे. आजच आयुष्मान ॲप डाउनलोड करा आणि आयुष्मान कार्ड बनवा. अधिक माहितीसाठी 14555 वर कॉल करा.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
2: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 9:35 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय उर्दू कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

बेला शेंडे यांच्या स्वरातील भावगीत आपण ऐकलत. संगीतकार होते आशिष मुजुमदार. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका मंगेश दत्तानी सहकाऱ्यांच्या स्वरातील. पारंपरिक रचनेला संगीत दिलं आहे परेश ठाकूर यांनी.

0: इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर बाजरी मूग मका उडीद कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026।
1: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर मूग उडीद कापूस आणि सोयाबीन।
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026।
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447।

सहकाऱ्यांच्या स्वरातील परीश ठाकूर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार होते परीश ठाकूर आणि रत्नाकर ठाकूर. आणि श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. मिश्र संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 229 नॉमीटर्स अर्थात 1305 किलो हॉट्सवर. आता वेळ झाली आहे एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमाची. आजच्या एक ही फिल्म के गीत या कार्यक्रमामध्ये हम साथ साथ है या चित्रपटातील गीत आपण ऐकणार आहात. गीतरचना देव कोहली यांच्या आहेत, संगीतकार आहेत राम लक्ष्मण. श्रोते हो, हम साथ साथ है या चित्रपटामध्ये तब्बू, सोनाली बेंद्रे, करिश्मा कपूर त्याचबरोबर मोहनीश बहल, सैफ अली खान आणि सलमान खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: येता पाचवीच्या विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी.
4: सत्र 2027-28 साठी जवाहर नवोदय विद्यालयात 6वीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 31 जुलै 2026. निवड चाचणीचा दिनांक 28 नोव्हेंबर 2026. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.
3: जवाहर नवोदय विद्यालय परभणी.
5: प्रधानमंत्री पीक विमा योजना
0: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: खरीप हंगाम 2026.
2: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
0: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
2: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आपण ऐकत आहात. कविता कृष्णमूर्ती हरिहरन, अनुराधा पोडवाल, कुमार सानू अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या सुरातील.

कविता कृष्णमूर्ति हरिहरन, अनुराधा पोडवाल, कुमार सानू, अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. रचना होती आर किरण यांची. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐका, हरिहरन आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील. गीतरचना आहे रवींद्र रावल यांची.

हरिहरन आणि सहकार यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, एक ही फिल्म के गीत या अंतर्गत हम साथ साथ है या चित्रपटातील गीत आपण ऐकली. गीतरचना रवींद्र रावल, आर किरण आणि देव कोहली यांच्या होत्या. संगीतकार होते राम लक्ष्मण. आणि याबरोबरच एक ही फिल्म के गीत हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. आता वेळ झाली आहे कार्यक्रम गाता रहे मेरा दिल ऐकण्याची.

श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमांतर्गत आज आपण गुरु या शब्दाविषयी, या शब्दाच्या भोवताली किंवा गुरु याविषयीची माहिती आपण या कार्यक्रमातून घेणार आहोत. आज आहे आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा तथा व्यास पौर्णिमा. सर्व आकाशवाणीच्या श्रोत्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. भारतीय परंपरेमध्ये गुरु या शब्दाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गुरु या शब्दाचा जर आपण अर्थ पाहिला तर गु आणि रु हे दोन शब्द वेगवेगळे केले तर आपल्या असं लक्षात येते, गु या शब्दाचा अर्थ अंधकार असा होतो आणि रु या शब्दाचा अर्थ अंधारामधून प्रकाशाकडे किंवा अंधार या ठिकाणाहून प्रकाशाकडे, ज्ञानाकडे नेण्याचा मार्ग दाखवणारे, ज्याला म्हणतो आपण त्याला रू असत, त्याची सुरुवात होते. गुरु या शब्दाचा एकंदरीत अर्थ असा होतो की अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती, शिक्षक, माणूस, याला आपण गुरु असं संबोधतो. श्रोते हो, गुरु या शब्दाविषयी आणखी जाणून घेण्यापूर्वी आपण एक भक्तिगीत ऐकूयात आणि त्यानंतर आपण गुरु या शब्दाची महिमा किंवा माहिती जाणून घेऊयात.

श्रोते हो, गुरु या शब्दाचे मूळ ऋग्वेदामध्ये त्याचबरोबर उपनिषदामध्ये सापडते. गुरु या शब्दात भारत देशामध्ये जेवढा मान सन्मान दिला जातो, जगात किंवा इतर देशांमध्ये तशा प्रकारचा मान सन्मान हा दिला जात नाही. गुरु म्हणजे अज्ञान दूर करणारा, ज्ञान देणारा किंवा एखादी चांगली गोष्ट, चांगलं चारित्र्य घडविणारा व्यक्ती माणूस होय. त्याच आधारावर एक संस्कृत श्लोक आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजेच गुरु हाच ब्रह्म आहे जो की ज्ञानाचा निर्माता आहे. गुरु हेच विष्णू आहे जो की ज्ञानाचे पालन करणार आहे. आणि गुरु हेच महेश आहेत, अर्थात अज्ञानाचा नाश करणारे आहेत. त्याचबरोबर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः म्हणजे गुरुचा महिमा या शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. तर याच आशयाचं आणखी एक गीत ऐकूयात आणि त्यानंतर आपण गुरु या शब्दाभोवताल आणखी काय काय आहे ते आपण जाणण्याचा प्रयत्न करूयात.

श्रोते हो, भारतीय तत्वज्ञानामध्ये किंवा भारतीय धर्मग्रंथामध्ये माता पिता गुरु आणि देव यांना एकत्रित जोडले असता सर्वश्रेष्ठ स्थान हे गुरु यांना देण्यात आलं आहे. प्रत्येक श्रेष्ठ व्यक्तीला त्याच्या गुरुने घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण पाहतो, भगवान श्रीराम हे पुरुषोत्तम या नावाने देखील संबोधले जातात. त्यांचे आध्यात्मिक गुरु हे वशिष्ठ होते आणि धनुर्विद्या किंवा युद्धनीतीचे जे गुरु होते ते विश्वामित्र हे होते. त्याचबरोबर अर्जुन हा जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला ते त्यांचे गुरु द्रोणाचार्य यांच्यामुळेच. आणि एकलव्याची गुरुभक्ती ही सर्वश्रोत आहे. तर श्रोते हो, गुरु या शब्दाची महती महाभारत, रामायण, त्याचबरोबर भगवद्गीता आणि इतरही भारतीय धर्मग्रंथामध्ये गुरुची महिमा वर्णिलेली आहे. कार्यक्रमात यानंतर एक आणखीच असंच एक गीत ऐकूयात आणि त्यानंतर गुरु याविषयी आपण इतर देशात देखील गुरुची महिमा कशी वर्णिली आहे याबद्दल जाणून घेऊयात.

श्रोते हो, गुरु या शब्दाची महती जाणून घेताना आपण कर्ण आणि परशुराम यांची गुरु आणि शिष्याची जोडी, त्याचबरोबर द्रोण आणि अर्जुन यांची गुरु शिष्याची जोडी, श्रीकृष्ण आणि संदीपान ऋषी यांची गुरु शिष्याची जोडी, त्याचबरोबर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची देखील एक मार्गदर्शक किंवा गुरु या नात्याने अर्जुनाला श्रीकृष्णाने युद्धभूमीवर उभी राहण्याची जी आज्ञा केली ते देखील एक प्रकारे गुरुकृपा किंवा मार्गदर्शक म्हणूनच केली होती. अलीकडच्या काळामध्ये आर्य चाणक्य आणि समुद्रगुप्त, चंद्रगुप्त, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची आई जिजाबाई ही त्यांची राजकीय त्याचबरोबर युद्धनीतीमध्ये त्यांना प्रवीण करण्यासाठी जिजाबाईने महत्त्वाचे योगदान दिले होते. त्याचबरोबर शिवाजी महाराज यांचे आध्यात्मिक गुरु म्हणून संत तुकाराम महाराज हे देखील त्यांना मार्गदर्शक किंवा बोध देणारे दिसून येतात. ज्यावेळेला आपण बाहेर देशातील एखाद्या माणसाचा विचार करतो त्यावेळी

ला ग्रीक आणि रोमन या देशामधील सॉक्रेटिस, प्लेटो, ऑरिस्टॉटल आणि अलेक्झांडर द ग्रेट अर्थात सिकंदर यांच्याविषयी देखील आपण जाणून घेतलं पाहिजे. सॉक्रेटिस यांचे तत्त्वज्ञान त्यांचा शिष्य प्लेटो याने पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि प्लेटो याचा मुख्य शिष्य ऑरिस्टॉटल याने देखील सॉक्रेटिस यांचे विचार समोर आणण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात त्या काळी जवळपास 62 विद्या ऑरिस्टॉटल यांना अवगत होत्या. श्रोतेहो, एक प्रसंग असा आला होता की ऑरिस्टॉटल आणि सिकंदर अर्थात अलेक्झांडर द ग्रेट एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना एका नदीतून त्यांना पुढे जायचं होतं, पण नदीचा प्रवाह किती आहे किंवा त्याची पाण्याची खोली किती आहे हे जाणून घेण्यासाठी ज्यावेळेला ऑरिस्टॉटल स्वतः पुढे निघाले त्यावेळेला सिकंदर अर्थात अलेक्झांडर द ग्रेट यांनी त्यांना थांबवलं आणि स्वतः त्यामध्ये उडी टाकून त्यांनी पाण्याचा अंदाज घेतला. ज्यावेळेला ऑरिस्टॉटलनं त्यांना विचारलं की तू तर माझी आज्ञा मोडत नाहीस, आता यावेळेला तू पुढाकार का घेतलास, त्यावेळेला त्यांनी सांगितलं एक अलेक्झांडर गेला तर किंवा मरण पावला तर काही हरकत नाही, पण एक ऑरिस्टॉटल जगला पाहिजे किंवा वाचला पाहिजे. कार्यक्रमात आपण एक छोटंसं गीत ऐकूयात आणि नंतर कार्यक्रमाची सांगता करूयात.

गुरु सद्गुरु या शब्दाची महती सांगताना संत कबीर एकदा असं म्हणाले होते की गुरु आणि देव यांच्यामध्ये श्रेष्ठ किंवा मोठं कोण आहे. तर त्यांनी उत्तर दिलं की गुरु हेच मोठे आहेत, कारण गुरुमुळे आपणाला देवत्व किंवा देवाची प्राप्ती होऊ शकते. संत ज्ञानेश्वराचे गुरु होते त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ. संत तुकाराम यांचे बाबाजी सद्गुरू आणि संत एकनाथ यांचे जनार्दन स्वामी हे गुरु होते. राजकीय क्षेत्रामध्ये देखील एकमेकाचे मार्गदर्शक आणि गुरु म्हणून एकमेकांना संबोधलं जातं. त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान या जगात देखील अनेक व्यक्ती अशा आहेत जे त्यांच्या वरिष्ठांना आपले गुरु मानतात किंवा मार्गदर्शक मानतात. तर श्रोते हो, असा या गुरु नावाच्या संदर्भातील आपण थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न केला. आता कार्यक्रमातून आपला निरोप घेण्याची वेळ आली आहे, तेव्हा पुन्हा भेटूया त्या कार्यक्रमात. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो, गुरु पौर्णिमा, व्यास पौर्णिमा तथा आषाढ पौर्णिमा या दिवसावर आधारित गुरु या शब्दाची महती आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आता पुन्हा भेटण्यासाठी निरोप द्या. तोपर्यंत नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता

0: आता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
1: प्रधानमंत्री पीक विमा योजना
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
0: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पीक आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, सकाळचे 11:05 होत आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हॅलो आकाशवाणी. हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात श्रोत्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आहे स्नेहल पुराणिक यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सदानंद कांबळी. तर ऐकूयात श्रोत्यांच्या फोन फरमायशी आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम हॅलो आकाशवाणी.

0: नमस्कार श्रोते हो. हॅलो, आकाशवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं स्नेहल पुराणिक अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी असंख्य श्रोते आपल्याला फोन करत असतात, त्यांच्या मनातली गीतं आपल्याला सांगत असतात. तेव्हा बघूया आज कोणकोणते श्रोते आपल्याला फोन करतात आणि त्यांच्या मनातलं गीत कोणतं हे आपण ऐकूया. तेव्हा घेऊया पहिला फोन. हॅलो आकाशवाणी, स्वागत आहे आपलं. कोण बोलतंय?
1: हां मॅडम, मी अजर पठाण साडेगाव बोलतोय, तालुका जिल्हा परभणी.
0: बोला
1: आकाशवाणीच मॅडम. सर लहरी सदाबार गीते सगळे असे आम्ही ऐकतो, पण आम्हाला काही शेती नाही, पण तरी बी आम्ही इथे दुसऱ्याला समजा सांगू इच्छितो असं असं ते कार्यक्रम मध्ये सांगितलेले आहे.
0: अच्छा, बरोबर आहे, कारण अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण श्रोत्यांपर्यंत पोहोचवतो. तज्ज्ञ या ठिकाणी बोलवतो आपण, शेतीविषयक तज्ज्ञ काम करणाऱ्या व्यक्तींना, आणि ते अगदी जीव तोडून आपल्याला सांगत असतात शेतीविषयी माहिती. नक्कीच आपण ऐकायला पाहिजे, नाही का?
1: दुसऱ्याला फायदा व्हावा आपल्या ह्या गोष्टीचा.
0: खरंच. तर आज पहिलाच फोन आहे तुमचा, तर हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमासाठी गीत कुठलं ऐकायचंय बरं?
1: मॅडम आम्हाला गीत ऐकायचंय, आमच्या मित्राचं आवडीचं गीत आहे, हर दिल जो प्यार करेगा.
0: बरं,
1: आमचे सगळे मित्र आहेत तिथं आणि मी मिस्त्री काम करतो मॅडम.
0: बरं बरं.
1: आपले बांधकाम झालंय, प्लास्टर विलास्टर हे सगळं असं आम्हाला जे आवडतंय आम्ही ते करतो.
0: पण हे करत असताना स्वतःच्या आरोग्याची काळजी मात्र नक्कीच तुम्ही घेत असणार ना?
1: हा, आरोग्याची काळजी.
0: ठीक आहे, तुमच्या आवडीचं सुमधुर गीत तुम्हाला ऐकवते तुमच्या मित्र परिवारासह. हे सुमधुर गीत खास तुमच्यासाठी फोन केलात, खूप छान तुमचे विचार आहेत, त्याला जपा. धन्यवाद.
1: ओके मॅडम, ओके.

0: हेलो,
1: हाँ हेलो दीदी, नमस्कार।
0: नमस्कार. हेलो, आकाशवाणीमध्ये स्वागत आहे. कोण बोलत आहे?
1: दीदी मी सिरून बोलतो, सोनू कुंदनानी। माझे दुकान आहे जानवी कलेक्शन म्हणून, की कपड्याचे दुकान आहे रेडीमेडची।
0: अच्छा, तुम्हाला हे रेडीमेड कपड्यांचं दुकान घालावं असं का वाटलं बरं? म्हणजे काय, कुठून प्रेरणा मिळाली आपल्याला?
1: माझ्या भाऊ बसतो, पहिले दुकान सुरू केलं त्या मी 1978 ला,
0: बरं.
1: त्या टाइमला दुकान खोलली होती मॅडम आम्ही।
0: अच्छा, आणि जसे तुमचे भाऊ किंवा तुमचे वडील दुकानाचा व्यवसाय करत होते, रेडीमेड दुकानाचा,
1: हाँ
0: त्यामध्ये तुम्ही भर घातली असेल नाही का इतरांपर्यंत
1: हो मॅडम,
0: पोहोचण्यासाठी?
1: नंतर दुकान 1 से 2 झाले ना, मग पहिली एकच होती, नंतर 2 दुकान झाले आमच्या नंतर।
0: वा वा वा, खूप चांगली गोष्ट आहे. कारण आपणला वडिलोपार्जित जो व्यवसाय आहे तो जर आपण वाढवला तर आपल्याला यश मिळालं असं म्हणायला हरकत नाही, नाही का?
1: हो दीदी, हो बरोबर बरोबर
0: आणि
1: दीदी,
0: आपल्या वडिलांना किंवा भावाला हेच आवडतं की आपला व्यवसाय आपण किती जास्त चांगला वाढवू.
1: हो बरोबर, एकदम बरोबर।
0: यात एक प्रामाणिकपणा असतो. आपल्या स्वतःला जे काही मार्जिन असतं ते तर प्रत्येक जण काढत असतं, कारण कोणी आपल्याला स्वतःला थोडा फायदा झाल्याशिवाय व्यवसाय करत नाही, नाही का?
1: मॅडम कसं आहे, मार्जिन तर आहे पण सध्या कसं मार्केटमध्ये कॉम्पिटिशन पण भरपूर झालेलं मॅडम। आता
0: हां.
1: मार्केट वाढलेलं आहे, मोठं झालेलं मार्केट, कॉम्पिटिशन वाढलेली आहे।
0: मग त्यासाठी काय करता बरं तुम्ही? मग
1: काय मॅडम, योग्य भाव लावून गिरायकाला चांगला माल द्यायचं।
0: बरोबर आहे. फसवा फसवी न करता अगदी व्यवस्थित माल जर दिला, आणि
1: हो मॅडम
0: कपड्याची
1: बरोबर।
0: क्वालिटी देखील आपण व्यवस्थितच पाहत असतो, नाही का?
1: हा

0: आता तसं नाही, चॉईस वाढलेली, भरपूर चॉईस वाढलेली आता.
1: हो ना,
0: हा
1: चालते. तर आज हॅलो आकाशवाणीमध्ये तुमचा फोन लागलेला आहे, गीत कुठलं ऐकायचं आपल्याला?
0: मॅडम मला खिलते हे गुलिया.
1: चालेल, फोन केला, असंच तुमचा व्यवसाय वाढवत राहा, प्रामाणिकपणा जपत राहा. हे सुमधुर गीत खास तुमच्यासाठी, धन्यवाद.
0: हो मॅडम.

0: हॅलो
1: हॅलो आकाशवाणी.
0: हॅलो, आकाशवाणीमध्ये स्वागत आहे आपलं. कोण बोलतंय?
1: गणेश भदुरकी बोलतो मॅडम, मुक्काम पोस्टवडी, तालुका पाथरी, जिल्हा परभणी.
0: अच्छा,
1: सर्वच कार्यक्रम आवडतात मॅडम आम्हाला.
0: बरं बरं. अगदी सकाळी भावांजलीपासून आपले कार्यक्रम सुरू असतात,
1: हा
0: तर ते प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेता.
1: हा हो मॅडम,
0: बरं
1: आता हे चालू झाल्यापासून पहिलाच फोन आहे माझा.
0: बरं बरं. मग तुमचं खूप खूप स्वागत आहे, तुमचा पहिलाच फोन आहे तर. आणि
1: धन्यवाद सर, फोन घेतला
0: कसं आहे
1: मॅडम.
0: वातावरण, पाऊस पाणी काय म्हणताय तुमच्याकडे?

0: सध्या जास्त नाही, साधारणच आहे.
1: बरं, आणि काय व्यवसाय आहे आपला?
0: मजुरी करतो मॅडम.
1: बरं बरं, अच्छा. तर नक्कीच तुमच्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन तुम्ही तुमचा व्यवसाय करत असणार, नाही का?
0: ठेकेदार आहेत गावातले,
1: हां हां
0: काम करतो सकाळी 10 ते 6.
1: बरं,
0: आणि दुपारी 1 तासाच्यावर सुट्टी.
1: अच्छा, म्हणजे बांधकाम जिथे चालू असेल त्या ठिकाणी
0: काम करणार.
1: अच्छा, पण खूपच अवघड काम असतं, नाही का? हे पण
0: करावं लागतं. हां,
1: आणि त्या प्रमाणात तुम्हाला मोबदला मिळतो का बरं तुमच्या कामाच्या प्रमाणात?
0: हां, मोबदला मिळतो सर मॅडम, 600 रुपये हाजरी मिळते.
1: हां, आणि खरंच अतिशय कष्टाने तुम्ही हे काम करता आणि खरंच आपल्या घरच्यांसाठी करता, म्हणजे आई वडील म्हणा, घरची जी मंडळी आहे त्यांच्यासाठी, हो ना? तर तेवढ्याला तेवढा पैसा पत्नीच्या हातात द्यायला आनंद होत असेल, नाही का?
0: सगळं आई वडील आहेत, पत्नी, दोन मुलं आहेत.
1: वा, एकत्र कुटुंब आहे म्हणजे.
0: हा, एकत्र.
1: वा वा वा, खूप छान आहे. असंच एकत्र राहा आणि आई वडिलांची अशीच सेवा करा आणि पत्नीला देखील आनंदी ठेवा. वा, छान वाटलं बोलून. तर आज गीत कुठलं ऐकायला आवडेल आपल्याला बरं?
0: मीरा कमोहन मधलं.
1: बरं,
0: तर मुलाचं नाव युवराज भदरगे.
1: हा,
0: मुलीचं नाव दिव्या भदरगे.
1: बर,
0: सुंदरबाप्पा जाधव. हा, आणि सारळ खुर्द नसीर शेख पण आहेत.
1: तर सुमधुर गीत मी तुम्हाला ऐकवते. फोन केलात, खूप छान तुम्ही संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद.
0: हा, फोन घेतल्याबद्दल धन्यवाद मॅडम.

0: हेलो
1: हेलो
0: हेलो आकाशवाणी, गोपाळ
1: हेलो आकाशवाणी,
0: नाथकर बोलत आहे.
1: तर खूप खूप स्वागत आहे तुमचं हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमामध्ये. काय बोलायचं आहे बरं, काय सांगायचं आहे आकाशवाणीच्या कार्यक्रमांविषयी म्हणा किंवा मौलिक माहिती आम्ही जे पुरवतो त्याविषयी काय बोलायचं आहे बरं.
0: छान कार्यक्रम राहतात सगळे शेतामध्ये. आता काय फवारणीचे काम चालू आहेत, कापूस हळद.
1: बरं, साधारण हळदीचं पीक यायला किती दिवस लागतात आपल्याला त्याचं
0: हा
1: उत्पन्न
0: महिने
1: यायला? हां
0: हा एक
1: अच्छा
0: वर्षच लागते त्याला सगळं हे करायला.
1: अच्छा आणि
0: भाव पण जास्त आहे हळदीला,
1: हळदीला
0: तीस
1: भाव जास्त,
0: हजारापर्यंत भाव गेलाय.
1: किती?
0: 30,000
1: पण
0: हो.
1: त्याला मशागतीला पण भरपूर काही लागत असेल नाही का?
0: हा जास्त खर्चा पण येते, मेहनत पण जास्त आहे. हा ते कसं आहे, हळद आधी पेन लावा लागते.
1: हां,
0: हा
1: जमीन कशी पाहिजे त्यासाठी?
0: कोणती पण जमती, कशी पण जमीन.
1: किती एकर आहे आपलं रान?
0: 5 एकर.
1: 5 एकरामध्ये आजवर किती निघाली म्हटलं हळद?
0: 80 क्विंटल झाली 3 एकरात.
1: बरं, वा
0: हो
1: खूपच छान आहे. तर असंच भरपूर पीक तुम्हाला यावर्षी पण यो वगैरे सोय
0: चांगला
1: असं
0: पाऊस आहे आमच्या इकडे.
1: चांगला आहे का?
0: हो
1: वा वा वा छान, तर भरपूर पीक येऊ आणि आपला शेतकरी राजा आनंदून जाओ. तर आज कुठलं गीत ऐकायला आवडेल तुम्हाला?
0: खुदगर्ज मधल्या.
1: खुदगर्ज. तर हे गीत तुमचे कोण कोण दोस्त ऐकू इच्छितात?
0: माणिक गुरु, माणिक
1: हां
0: मेत्रे, माणिक डुबे.
1: अच्छा, तर सगळे मित्रमंडळी मिळून हे सुमधुर गीत ऐका, फोन केलात आणि तुमच्या शेतीच्या कामासाठी जोमाने काम करा. नक्कीच तुम्हाला भरपूर उत्पन्न, अजून भरपूर उत्पन्न येऊ ही सदिच्छा. फोन केला
0: हो
1: त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हॅलो,
1: हॅलो. हां, नमस्कार.
0: नमस्कार. हॅलो, आकाशवाणीमध्ये स्वागत आहे आपलं.
1: मी साहेबराव पाटील राहा शिराळा तालुका जाफराबादील गजानन इथून बोलत आहे मॅडम.
0: हा बोला.
1: हा, मी एक म्हणजे 1 महिन्याची पायीवारी केली बघा पंढरपूरला,
0: बर बर बर.
1: आणि विठुरायाचं दर्शन घेऊन सनी काल संध्याकाळी घरी आलेलो बघा.
0: वा वा वा वा, कसा झाला प्रवास तुमचा?
1: प्रवास पायी प्रवास भरपूर झाला आमचा, म्हणजे 200 किलोमीटर पायी अंतर चालावं लागतं. 40 किलोमीटर म्हणल्यावर किती भरपूर होऊ लागलं.
0: आणि तुमचं वय काय बरं?
1: माझं वय 2 कमी 70 आहे.
0: अच्छा, 68 तुमचं वय आहे. आणि
1: हो,
0: कितवी वेळ आहे वारी करायची ही?
1: माझी पहिलीच पहिलीच वेळ होती ताई.
0: बर बर, कसा वाटतोय अनुभव पहिल्यांदाच गेलात तुम्ही?
1: पहिल्यांदाच असं वाटलं की आपल्याला वारीचा एकदा सोहळा आपण पाहून द्यायचं की अंतर चालावं लागतं, आपली तब्येत काय म्हणते, ठोळ्या काय म्हणतो, आपले आपल्याला बोलवलं तर आपण जायलाच पाहिजे. असं झालं बघा की पाणी असो पाऊस असो तरी अंतर काटावंच लागते असं नाही. आता आपण घरी कुठं, आपण शेतकरी समजा शेत घरी असलो तर आपण निवाऱ्याला जातो,
0: हो
1: तिथलं तसं नाही बघा.
0: अच्छा, मग या दरम्यान एखाद्याची तब्येत बिघडली म्हणा, काही त्याला पायाला इजा झाली म्हणा, तर मग त्यासाठी थांबतात की नाही?
1: त्याच्यासाठी थांबतात, पण मग कसं आहे आपण तिथं प्रत्येक

0: सरकारी मोफत सेवा झालेली असते अहो. आता एक माणूस समजा कधी बिमार झाला त्याच्यावर जवळ दुसरा राहू शकतो, ते वाहन आपल्याला परत आणू शकतात तिथं, आपल्याला जिथे जायचं तिथं सरकारी.
1: अच्छा, हा म्हणजे पूर्ण वारकऱ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते, म्हणजे आजारपणाची म्हणा, जेवण वगैरे खूप चांगल्या प्रकारचं पण मिळतं, पाणी मिळतं.
0: आणि तिकडं आपल्याला ऊसाचा रस आणि चहा आणि जेवढं काही असेल तेवढं आपल्याला फ्री मध्ये मिळू शकतं बघा. माझ्या मनात होतं बा आपल्याला एकदा विठ्ठलाला भेटायला पायीवारी करायची, हे असं सोहळा बघायचं, एक आनंदाचा असतो वेगळा
1: आनंद सोहळाच आहे तो,
0: विशेष करून आपले पाय दुखणार नाही जास्त असं.
1: हो ना, कमाल आहे, खरंच कमाल आहे.
0: हा
1: तर छान झालं तुमचा पहिल्यांदाच वारीला गेलात, सुखकर झाला प्रवास, विठ्ठलाचं दर्शन झालं. तर आज तुम्हाला गीत कुठलं ऐकायला आवडेल बरं?
0: आपल्याला एक गीत ऐकायचं बघा, किशोर कुमार तर टाकून द्या एखादं मग.
1: बर बर.
0: माझे मित्र हे आकाशवाणीचे धनंजय वाघ, विजय बाळे, अशोक पाटील, राजेंद्र मिसाळ.
1: अच्छा,
0: आणि
1: फोन केलात, खूप छान गप्पा मारल्या, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद धन्यवाद.

0: हेलो हेलो आकाशवाणी।
1: बोले शिवाजी जागारे खरे बसून राहतो पोरे आमचे पोरग ढोर डॉक्टर एक शेती पाहते हो
0: बरं, डॉक्टर झालाय मुलगा?
1: ढोर डॉक्टर आहे खाजगी म्हणून करते आपलं
0: वा वा वा, त्याने कुठे शिक्षण
1: हो
0: घेतलं बरं? आणि
1: परभणीत घेतलं मॅडम त्यानं
0: बरं बरं, पण तुम्ही त्याला
1: हो
0: पूर्ण सपोर्ट केला, त्याच्यामुळे तो
1: हो
0: डॉक्टर होऊ शकला की नाही?
1: हो
0: वा वा, आनंद वाटत असेल नाही का मुलगा डॉक्टर झालेला ऐकून?
1: ना आनंद वाटते
0: खरंच आहे, प्रत्येकाला वाटत असतं की आपली मुलं खूप मोठ्या पदावर जावयेत, मोठ्या

0: पदावर काम करावं असं प्रत्येक
1: हो
0: आई वडिलांची.
1: ना काय लागलं ते राहत होते डॉक्टर आमच्या गावात दवाखान्यात ते केलं एक मार्क कमी पडायला 55 पडले त्याला सात म्हणजे 60 पाहिजे होती माई मग सरकारी दवाखान्यात लागत होत म्हणजे फिरता दौरा आहे त्याचा.
0: अच्छा,
1: हा
0: नाही खरंच खूप चांगलं आहे. आणि तुम्ही काय करता बरं मग?
1: मी काय नाही धुरे सावध शेती आम्हाला बकरे शेती
0: आणि दुसरा मुलगा?
1: दुसरं ते गड्या संघ बाया संघ बाया लावून काम करून घेते त्याच्या माग संघ राहते.
0: अच्छा, तो शेतामध्ये बघतो. आणि हा दुसरा तुमचा मोठा मुलगा डॉक्टर झालाय.
1: हो ते सुना येते काही बाया घेऊन वावरत काही.
0: बर बर बर, वा.
1: हो
0: तर आज गीत कुठलं ऐकायला आवडेल बरं आपल्याला?
1: किशोर कुमार टाका
0: बर बर.
1: आणि आमची पोर कारभारी पोरत नाव आहे आमच्या एकत नाव वैद्यू आहे
0: तर
1: हो
0: कुमार
1: आमच्या
0: नाही.
1: मालकीन नाव नीलाबाई आज नाव जगारी
0: बर बर बर
1: दुधगावची सासूवाडी आमची जवळची
0: बर. सगळे मिळून या किशोर कुमारने गायलेल्या सुमधुर गीताचा आनंद घ्या. फोन केलात,
1: हो
0: खूप खूप धन्यवाद.

0: मी काय नाही धुरे सावत, शेती आहे आम्हाला बकरी शेती.
1: आणि दुसरा मुलगा?
0: दुसरं ते गेले संघ बाय संघ बाय लावून काम करून घेते, त्याच्या माग संघ राहते.
1: अच्छा, तो शेतामध्ये बघतो. आणि हा दुसरा तुमचा मोठा मुलगा डॉक्टर झालाय?
0: हो, ते सुना येते काही बाय घेऊन वावरत काही.
1: बर बर बर, वा.
0: हो,
1: तर आज गीत कुठलं ऐकायला आवडेल बरं आपल्याला?
0: किशोर कुमार होता का?
1: बर बर.
0: आणि आमची पोर कारभारी पोरत नाव आहे आमच्या, एकत नाव वैद्यू आहे. मालकीन नाव नीलाबाई, नाव जगारी.
1: बर बर बर.
0: दुधगाव सासूवाडी आमची जवळची.
1: बर, सगळे मिळून या किशोर कुमारने गायलेल्या सुमधुर गीताचा आनंद घ्या. फोन केला, खूप खूप धन्यवाद.

0: हेलो
1: हेलो। हाँ नमस्कार
0: हेलो आकाशवाणी,
1: मैडम,
0: नमस्कार। कौन बोलते हैं?
1: महाराज फोन का मैं बोलते वैष्णवा तालुका मुखेड़ जिला नाम।
0: अच्छा, खूब खूब स्वागत तुमचं हेलो आकाशवाणी या कार्यक्रमात।
1: हाँ धन्यवाद साहेब। पहिलं ते आपलं का रूपरेषा बदलली ना, पहिलं मंगळवारी असं होतं 8:30 ला, आता 12:30 होते, असं झालं,
0: हाँ,
1: दिवसाचे
0: किती
1: चेंज झाले ऐकायचे।
0: दिवसापासून आकाशवाणी परभणी केंद्र ऐकता तुम्ही? किती वर्षापासून?
1: बरंच वर्ष झालं साहेब, 25 वर्ष झालं।
0: बर बर, कुठले कार्यक्रम जास्त आवडतात तुम्हाला?
1: कार्यक्रम तर आपले फोन इन झालं, आपले शेतीविषयक, आमचं घर आमचं शहर, हे सर्व कार्यक्रम ऐकत होते। 5:30
0: वनिता
1: युवानी
0: मंडळ
1: कार्यक्रम।
0: पूर कार्यक्रमाची मेजवानी असते, खास तुमच्यासाठी, महिलांसाठी असतो, युवकांसाठी असतो, शेतकऱ्यांसाठी असतो।
1: होतंय असतं ना,
0: डॉक्टर लोकांचे पण आपण अतिशय मान्यवर डॉक्टरांना आपण आमंत्रित करतो, त्यांच्याकडनं पण आपण वेगवेगळ्या आजारांविषयीची माहिती घेत असतो।
1: हो ते आवडतात कार्यक्रम सर्व आपले, परभणीच्या पूर्वीपासून ऐकवतो कार्यक्रम मी। हो
0: तर आज गीत कुठलं ऐकायचं आपल्याला हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात?
1: किशोर कुमारचं
0: बर
1: ते चालते हा।
0: चालेल।
1: गोविंदपूरचे त्र्यंबकजी लोखंडे आहेत आणि हदगावचे नामदेव पावले, हो यांच्या समोर टाकून जाता हे गीत। हा
0: तुमच्या मित्रांसोबत किशोर कुमारने गायलेलं सुमधुर गीत मी तुम्हाला ऐकवते। फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।

0: हेलो
1: हेलो,
0: हेलो, हम साढ़े गाँव बोल रहे। हाँ,
1: कौन बोलते हैं?
0: साढ़े गाँव दला धन देवड़े बाबूराव।
1: बर बर बर हेलो आकाशवाणी मध्ये। हाँ
0: पहिल्यांदा फोन लागला आमचा मॅडम।
1: हॅलो आकाशवाणी या कार्यक्रमात मग तुमचं खूप खूप स्वागत।
0: पहिल्यांदाच फोन लागला पुन्हा, किती वेळ बेजार होऊ लागलो।
1: हां, असंख्य श्रोते फोन करत असतात त्यामुळे आपला फोन लागत नाही।
0: हो, पहिल्यांदाच फोन लागला ना त्याच्यामुळे।
1: हां, ठरवलं असेल ना काहीतरी काय बोलायचं आहे?
0: बोलायला काय आता
1: कार्यक्रम
0: तेच
1: कुठले
0: सांग।
1: कुठले ऐकता आपण?
0: हो, कार्यक्रम ऐकतो आमचे सोल रैली हे समजे ऐकतो।
1: बर बर
0: आमचा गोपाळनाथकर मित्र एक लेते ऐकते मग रेडिओ केंद्र तुमचा।
1: सकाळी 5:55 पासून आकाशवाणी केंद्र आपल्या सेवेत असतं आणि भरपूर गाणे, माहितीपूर्ण कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवत असतात।
0: हो, माणिक डुब्बे हा लय ऐकतात रेडिओची चॅनेल।
1: बर बर
0: हो,
1: आणि आपल्याला पण आवड आहे।
0: आम्ही शेती करतो। सध्या बरं आहे वातावरण, पाऊस गिऊस बरं आहे नेमकं।
1: अच्छा, काय काय घेतलं या वर्षी?
0: या वर्षी हळद आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे। हो,
1: तर आज गीत कुठलं ऐकायला आवडेल बरं तुम्हाला?
0: गीत आम्हाला हे बरसात मधलं,
1: बरं,
0: बरसात के दिन आए। हो,
1: अच्छा, बरं बरं। तर हे गीत कोण कोण ऐकू इच्छितं? तुमचे काही मित्रमंडळी आहेत?
0: हा मित्रमंडळी आहे, माणिक दुबे, गोपाळनाथकर आहे।
1: अच्छा, हां,
0: हा दररोज ऐकतो आम्ही फोन ये कार्यक्रम तुमचा।
1: बरं बरं। तर तुमच्या मित्रमंडळीसोबत हे सुमधुर गीत ऐका, फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।
0: धन्यवाद धन्यवाद।

तेव्हा श्रोते हो, असा होता आजचा हॅलो आकाशवाणी हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये तुमच्याशी फोनवरती संवाद साधला होता स्नेहल पुराणिक यांनी. ही सुमधुर गीतं तुमच्यापर्यंत पोहोचवली होती भास्कर थोरात यांनी. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. श्रोते हो, या कार्यक्रमासाठी आपण प्रायोजकत्व देखील देऊ शकता, आणि कारण हा कार्यक्रम असंख्य श्रोत्यांपर्यंत जातो. तुमच्या आवडीची गीतं या कार्यक्रमातून ऐकायला मिळतात. आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला कळवा आपल्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमामध्ये. आता मात्र स्नेहलला निरोप द्या. नमस्कार.

हॅलो आकाशवाणी, हा श्रोत्यांच्या फोन फरमाईशवर आधारित हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात. दूरध्वनीवरून श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहल पुराणिक यांनी, आणि श्रोते हो या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. हॅलो आकाशवाणी, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी परभणी केंद्रावरून. आम्ही आकाशवाणी परभणी केंद्रावरून बोलत आहोत. मध्यमलहरी 229 किलोमीटर्स अर्थात 1305 किलोहर्ट्सवर, त्याचबरोबर FM बँड 102 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या परभणी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भातील आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय तुम्ही आम्हाला लिहून कळवू शकता आमच्या पत्र उत्तराच्या कार्यक्रमात. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र अधिकारी आकाशवाणी परभणी केंद्र परभणी. श्रोते हो, दुपारचे 12 वाजता आहे, थोड्याच वेळात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशश्री पुणेकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आहे 5वा बुधवार. आज आपला उर्मी कार्यक्रम असतो, लक्षात आहे ना. आज आपण बोलणार आहोत गुरुपौर्णिमेबद्दल. गुरु एक जगी त्राता

आजच्या उर्मी या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आषाढ महिन्यातली पौर्णिमा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत मंगल दिवस, श्रद्धेचा, कृतज्ञतेचा आणि ज्ञानाचा उत्सव म्हणजे गुरुपौर्णिमा. भारतीय संस्कृतीत अनेक नाती पवित्र मानली आहेत, आई वडील, बहीण भाऊ, मित्र, जीवनसाथी. पण या साऱ्यांच्या इतकंच एक नातं आपल्या जीवनाला दिशा देतं, ते म्हणजे गुरु शिष्याचं नातं. मातृदेवो भव, पितृदेवो भव, तसंच गुरुर्देवो भव असं आपण मानतो. गुरुपौर्णिमेचा हा सण भारत, नेपाळ, भूतानमध्ये, हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांमध्ये साजरा केला जातो. असं मानतात की गुरुपौर्णिमेच्या दिवशी सप्तऋषींना भगवान शंकरांनी योगाचं ज्ञान दिलं, त्यामुळे हा दिवस गुरूंना समर्पित केला जातो. गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. आजचा दिवस आहे त्या प्रत्येक व्यक्तीला मनापासून वंदन करण्याचा, ज्यांनी आपल्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा पेटवला, विचार करायला शिकवलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस बनायला शिकवलं. वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन, ग्रंथपूजन नाही तर तत्वांचं पूजन आणि तत्वांचं पालन याला महत्व दिलंय. सख्यांनो, कर्मकांडामध्ये न अडकता आपण तत्वांचं पालन केलं, तत्वांचं पूजन केलं, तर ती पण एक प्रकारची गुरुपूजाच आहे, नाही का? गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अशी अवस्था असते. गुरु हे तत्व आहे, त्यामुळेच गुरुतत्व कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असं काहीही असू शकतं. अगदी निसर्गसुद्धा आपला गुरु असू शकतो. आजच्या या विशेष कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत हा मंगलमय श्लोक.

हा श्लोक आपण कितीदा तरी ऐकतो नाही का, पण त्याचा अर्थ किती गूढ आणि छान आहे बघा. हा, गुरु म्हणजे ब्रह्मा, कारण ते आपल्या व्यक्तिमत्वाची निर्मिती करतात. ब्रह्मा हा उत्पत्तीचा कारक आहे, तर विष्णू हा स्थितीचा कारक आहे. विष्णू जसं जगाचं पालनपोषण करतात, तसंच गुरु आपल्या ज्ञानाचं पालनपोषण करतात. गुरुर विष्णू असं म्हटलं आहे. महेश म्हणजेच शिव हा लय या स्थितीचा कारक आहे. गुरु म्हणजे महेश, कारण ते आपल्या अज्ञानाचा नाश करतात. म्हणूनच गुरु साक्षात परब्रह्म असं म्हटलं आहे. भारतीय संस्कृतीत ज्ञानाला संपत्तीपेक्षा श्रेष्ठ मानलंय आणि ज्ञान देणाऱ्याला देवापेक्षाही श्रेष्ठ असं स्थान दिलंय. गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश. जो अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देतो तोच गुरु. धनश्रीताई लेले म्हणतात, गुरु म्हणजे मोठा, लघु म्हणजे लहान. जो लघुला मोठा करतो म्हणजेच गुरु करतो तो गुरु. गुरुपौर्णिमेची ही परंपरा महर्षी वेदव्यासांशीही जोडलेली आहे बरं का. महाभारतासारखा विश्वविख्यात ग्रंथ, 18 पुराणांची रचना, ब्रह्मसूत्र, वेदांचं विभागीकरण, इतकं विशाल कार्य करणाऱ्या महर्षी वेदव्यासांना भारतीय ज्ञान परंपरेनं आद्य गुरु मानलं आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असंही म्हटलं जातं. आजही अनेक आश्रमांमध्ये, गुरुकुलांमध्ये, संगीत आणि नृत्य विद्यालयांमध्ये

विद्यार्थी आपल्या गुरूंच्या चरणी पुष्प अर्पण करतात. पुण्यामध्ये सुद्धा एक व्यास मंदिर आहे बरं का, दरवर्षी तिथे गुरुपौर्णिमेला व्यासांची आणि गुरूंची पूजा केली जाते.

गुरुंना इतकं महत्व का आहे बरं? कारण आपल्या परंपरेत ज्ञान हे विकत घेतलं जात नाही, ते गुरुकृपेनं प्राप्त होतं. ईश्वराकडे ज्ञान, प्रेम आणि योग्य मार्गदर्शनाची याचना ही गुरूंच्या मार्फतच केली जाते. गुरु म्हणजे जीवनाचा दीपस्तंभ, गुरु म्हणजे श्रद्धा, पण अंधश्रद्धा नव्हे बरं का. गुरु म्हणजे विचार, गुरु म्हणजे विवेक, गुरु म्हणजे प्रकाश, आणि त्या प्रकाशामुळेच माणूस स्वतःचा मार्ग स्वतः शोधू शकतो, हो ना. अहो, संत एकनाथ महाराजांच्या मनात आपल्या गुरूंविषयी इतकी श्रद्धा होती की त्यांच्या प्रत्येक अभंगात नाममुद्रा म्हणून ते गुरूंचं नाव घेत असत. त्यांचाच एक अभंग आता आपण ऐकूया.

हा शब्द जरी लहान असला तरी त्याचा अर्थ आपलं पूर्ण आयुष्य व्यापून टाकतो. जगायला शिकवणारे अनेक गुरु आपल्या आयुष्यात येतात. पहिला गुरु असते आई, कारण तीच आपल्याला पूर्णपणे ओळखते. ती बोलायला शिकवते, संस्कार देते, चांगल्या वाईटाची जाण देते. आणि म्हणूनच भारतीय संस्कृतीत म्हटलंय मातृदेव भव. त्यानंतर येतात वडील, धैर्य शिकवणारे, जबाबदारी शिकवणारे, परिश्रमाचं महत्त्व सांगणारे आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणारे आपले वडील, आपले गुरु. आणि मग आपल्या आयुष्यात प्रवेश होतो तो शाळेचा. तिथे भेटतात अनेक शिक्षक, अक्षरांची ओळख करून देणारे, पुस्तकांच्या पलीकडचं जग दाखवणारे, कधी कौतुक करणारे तर कधी रागवून योग्य मार्गावर आणणारे. प्रेरकस सूचकश्चैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरुवाहा स्मृता, असा सहा गुणांनी युक्त गुरु आपल्याला योग्य मार्गावर आणून सोडतात, सत्य, शिव आणि सुंदराची ओळख करून देतात.

मैत्रिणीनो, काळ पुढे सरकतो, आपण मोठे होत जातो आणि लक्षात येतं की गुरु फक्त शाळेतच नसतात. एखादा पुस्तकही आपला गुरु होतो, एखादा प्रवासही आपला गुरु होतो, एखादं अपयश, एखादी चूक आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मित्र तर आपले गुरु असतातच, ते कायमच आपल्याला योग्य सल्ला देतात, आपल्याला योग्य मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करत असतात. मित्रच नव्हे तर एखादा शत्रूसुद्धा आपल्याला जीवनाचा मोठा धडा शिकवून जातो. बघा हं, एक आई वडील आणि शिक्षक सोडले तर कितीतरी गुरु आपल्याला शिकवत असतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निसर्ग हा तर केवढा मोठा गुरु आहे. निसर्ग कधीही नियमाच्या बाहेर चालत नाही. निसर्गाचं सगळं समयचक्रानुसार योग्य वेळेला योग्य चालू असतं आणि कुठे जर असमतोल झाला तर निसर्ग स्वतः त्याचा समतोल करून घेतो. निसर्गात वाहणारे झरे आहेत, पाणी म्हणजे जीवन आहे, गाणारे पक्षी आहेत, स्वतः झिजून दुसऱ्यांना आनंद देणारे वृक्ष आहेत. वृक्ष तर कधीच आपली फळं चाखत नाहीत, ते उन्हा पावसात उभं राहून आपल्याला सावली देतात, फळं देतात. वृक्षांकडूनही कितीतरी गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, नाही का? हा निसर्ग म्हणजे आपला सर्वात मोठा गुरु आहे. मानवाच्या बुद्धीची सुरुवात या निसर्गापासूनच झालेली आहे. निसर्गातल्या गोष्टींकडून प्रेरणा घेऊनच मानवाने कला निर्माण केलेल्या आहेत. जीवन जगण्याची कला ही आपण निसर्गाकडूनच शिकू शकतो. धरती माता आपल्याला भरभरून देत असते आणि आपण मात्र तिला घाण करत असतो, तरीही ती क्षमया धरित्री आपल्याला कायम क्षमा करत असते. आपण क्षमाशीलता निसर्गाकडून शिकू शकतो. आपण दातृत्व निसर्गाकडून शिकू शकतो. हृदयाची विशालता आपल्याला निसर्गाकडूनच मिळते. जेव्हा आपण हिमालयासारखा उत्तुंग पर्वत बघतो किंवा अथांग सागर बघतो तेव्हा आपल्या क्षुद्रत्वाची जाणीव आपल्याला निसर्ग करून देतो आणि आपला अहंकार गळून पडतो. बघा किती शिकवत असतो निसर्ग आपल्याला.

गुरु पौर्णिमा अगदी विशेष दिवस आहे. प्रत्येक शिष्याच्या मनात आपल्या गुरूंबद्दल अतिशय प्रेमाची आणि आदराची भावना असते. मार्ग कितीही कठीण असला तरी गुरूंचा हात डोक्यावर असेल तर आपल्याला भीती वाटत नाही. इतिहासात गुरु शिष्यांच्या अनेक जोड्या आहेत, त्या आपल्याला आजही प्रेरणा देतात. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद, समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज, सवाई गंधर्व आणि पंडित भीमसेन जोशी, पंडित बिरजू महाराज आणि त्यांचे असंख्य शिष्य, या प्रत्येक नात्यानं भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभ्यासासाठी संपूर्ण जीवन व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांचा आज जन्मदिन. त्यांच्या शिवकल्याण राजा या कार्यक्रमातील एक काव्य आता ऐकवणार आहे. गुरुनी शिष्याची केलेली ही स्तुती बघा किती सुंदर आहे.

ज्ञान ही केवळ माहिती नसते, ती अनुभव, चिंतन आणि मूल्यांची एक परंपरा असते. ही परंपरा गुरूंकडून शिष्याकडे वाहत असते. म्हणूनच भारतात गुरुकुल पद्धती निर्माण झाली. गुरुकुलात शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांचा अभ्यास नाही बरं का, तिथे जीवन जगण्याची कला शिकवली जाईल. संयम, सेवा, स्वावलंबन, शिस्त, करुणा आणि राष्ट्रधर्म यांचं शिक्षण गुरुकुलात दिलं जात असे. तिथे भेदभाव नसे. राजाचा मुलगा असो किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याचा मुलगा असो, सगळेजणच तिथे शिष्य असत आणि सगळे एका पातळीवर असत. सगळ्यांनाच गुरुकुलातली सगळी कामं करायला लागत असत आणि गुरुसुद्धा सर्वांना एकसारखंच शिक्षण देत असत. म्हणूनच ही गुरुशिष्य परंपरा ही फार महान परंपरा आहे. ही व्यक्तिमत्व घडवण्याची परंपरा आहे. साधना, नम्रता आणि जीवनमूल्य शिकवण्याची परंपरा आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, नृत्य, योग, वेद, आयुर्वेद, युद्धकला या सर्व विद्यांचा प्रवाह हजारो वर्ष चालू आहे, तो या गुरुशिष्य परंपरेमुळेच. गुरु जितका महान असतो तितकाच विद्यार्थीही महान असावा लागतो. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदाध्ययन दक्षता, एकाग्रता, महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम. ज्ञानाची तृष्णा, गुरुवरती निष्ठा, सतत अध्ययन करण्याची क्षमता, दक्षता, एकाग्रता आणि महत्वाकांक्षा हे विद्यार्थ्याचे पाच गुण सांगितले आहेत. या पाच गुणांनी युक्त असा विद्यार्थी आपल्या कटोऱ्यामध्ये गुरुने दिलेलं ज्ञान भरभरून घेत असतो आणि तो आपल्यात सामावून घेत असतो. गुरूंच्या चरणी बसून शिकण्याला गुरुकुल असं म्हणतात. जीवन कसं जगावं, समाजासाठी कसं उभं राहावं, निसर्गाशी नातं कसं जोडावं हे शिकवणारी ही गुरुशिष्य परंपरा. गुरूंनी दिलेलं ज्ञान आयुष्यभर जपणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हीच खरी गुरुदक्षिणा. कारण विद्येनी नम्रता येते, अहंकार नष्ट होतो, आपल्याकडे जे आहे ते दुसऱ्याला भरभरून देण्यातच आनंद असतो. मैत्रिणीनो, तीन गोष्टी दिल्याने वाढतात. एक ज्ञान, दुसरा आनंद आणि तिसरा सन्मान. या गोष्टी देत राहण्याची प्रेरणा आपल्याला गुरूंकडून मिळते, हो ना?

गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाए, बलिहारी गुरुपदन को गोविंद दियो बताए। संत कबीरांच्या या दोह्याचा अर्थ किती सुंदर आहे। गुरु आणि परमेश्वर दोघेही समोर उभे असतील तर प्रथम नमस्कार कोणाला करायचा? कबीर म्हणतात, प्रथम नमस्कार गुरूंना करायचा, कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात। भारतीय संत परंपरेत गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही,

श्री गुरुपदन को गोविंद दियो बताय. संत कबीरांच्या या दोह्याचा अर्थ किती सुंदर आहे. गुरु आणि परमेश्वर दोघेही समोर उभे असतील तर प्रथम नमस्कार कोणाला करायचा? कबीर म्हणतात, प्रथम नमस्कार गुरूंना करायचा, कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग गुरुच दाखवतात. भारतीय संत परंपरेत गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नाही, तो एक विचार आहे, तो प्रकाश आहे, ती एक जागृती आहे. म्हणूनच भारतीय संस्कृतीत गुरूंना देवासमान मानलं आहे. मैत्रिणींनो, गुरु आपल्याला केवळ यश मिळवायला शिकवत नाहीत, तर ते अपयश पचवायलाही शिकवतात. ते फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाहीत, तर योग्य प्रश्न विचारण्याची दृष्टीही आपल्याला देत असतात. कला प्रांतात तर गुरूंचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुम्ही कितीही पुस्तकात वाचा, कितीही यूट्यूबवर बघा, जे ज्ञान तुम्हाला गुरूंकडून मिळेल ते इतर कोणाकडूनही मिळणार नाही. कला शिकवताना गुरु विद्यार्थ्याला केवळ काय करायचं हे सांगत नाही, तर काय करू नये हेही शिकवतात. म्हणूनच गुरूंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक नजर, त्यांची प्रत्येक सूचना ही विद्यार्थ्यांसाठी अमूल्य असते. आज शिक्षक, प्रशिक्षक, संशोधक, कलाकार, पालक, मार्गदर्शक अनेक रूपात गुरु आपल्या आयुष्यात आहेत, हे आपलं भाग्यच आहे, नाही का? आज काळ बदलला आहे, शाळा बदलल्या आहेत, शिक्षणाची साधनं बदलली आहेत, तंत्रज्ञान आलंय, पण गुरूंचं महत्त्व अजिबातच कमी झालेलं नाही आहे. ऑनलाईन वर्ग, डिजिटल पुस्तकं, कृत्रिम बुद्धिमत्ता ही सगळी माहिती मिळवण्याची साधनं असू शकतात, पण ज्ञान मिळवण्यासाठी मात्र गुरूच हवेत. तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं तरी गुरूंचं महत्त्व कमी होऊ शकत नाही, कारण प्रेरणा, अनुभव आणि योग्य दिशा हे गुरूच देतात. कठीण प्रसंगात आपल्या पाठीवर हात असतो तो गुरूंचा. एक त्यांच्यावरती श्रद्धा ठेवली की आपल्याला मार्ग सुकर होतो. मुख्य म्हणजे आपल्याला समस्येवरचे उपाय सुचत जातात. म्हणूनच गुरूंचा आधार हा फार महत्त्वाचा आहे.

समाजाच्या विकासामध्ये गुरूंची भूमिका अत्यंत महत्वाची असते. अनेक शिक्षक, प्राध्यापक, समाजसुधारक, विविध क्षेत्रातील मार्गदर्शक हे सर्वजण समाजाला दिशा देण्याचं कार्य करत असतात. थोर उद्योजक जेआरडी टाटा यांचा आज जन्मदिन आहे. स्वदेशीची भावना मनात रुजवण्याचं आणि त्यासाठी मोठा उद्योग समूह उभारण्याचं काम त्यांनी केलं. अनेक सामाजिक कामात सक्रिय सहभाग त्यांनी दिला. आज ते सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी गुरुच आहेत. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर आणि स्वातंत्र्यसेनानी अरुणा असफली यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करून जगापुढे एक आदर्श उभा केलाय. एका अर्थी ते सामाजिक गुरुच म्हणायला हवेत. आपले संत तर आपले गुरु आहेतच. समता, बंधुता आणि एकता याची शिकवण आपल्या संतांनी दिली. आपला जात धर्म विसरून केवळ मानवता हा धर्म लक्षात ठेवा ही संतांची शिकवण कायम आचरणात आणावी अशीच आहे.

मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मनात गुरुंविषयीची कृतज्ञता आदर निर्माण होतो. तो आदर, ती कृतज्ञता आपल्या मनात कायमच जागृत असते. पण आज हे बोलून दाखवण्याचा दिवस आहे. आपल्याला कोणाविषयी, ज्यांच्याविषयी आपल्याला आदर वाटत असेल अशा गुरूंना आज जरूर भेटा. निदान त्यांना फोन तरी करा, एखादा संदेश पाठवा. शिष्य जेव्हा आपली आठवण करतो तेव्हा गुरूंना भरून पावल्यासारखं होतं. गुरूंचं अवघं आयुष्य शिष्यांना घडवण्यात गेलेलं असतं. म्हणूनच शिष्य जेव्हा आठवण करतात तेव्हा गुरूंना अतिशय आनंद होतो. आणि हा आनंद आज आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. जीवनात ज्यांनी आपल्याला घडवलं, पडल्यावर उभं राहायला शिकवलं, स्वप्न पाहायला आणि ती पूर्ण करण्यासाठी झटायला शिकवलं, अशा सर्व गुरुजनांना आज मनपूर्वक वंदन.

आपल्या जीवनातलं यश, संस्कार, विचार आणि आपलं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये गुरूंचा वाटा खूप मोठा असतो. आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या गुरुतत्वाला नमन करून मी यशश्री आजच्या उर्मी कार्यक्रमातून तुमचा निरोप घेते.

वनिता मंडळ कार्यक्रमात आज आपण ऐकलात गुरु पौर्णिमा याविषयी उर्मी हा कार्यक्रम. गुरु एक जगीत राहता. आता मात्र तुमचा निरोप घेण्याची वेळ झाली आहे. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते आपण ऐकत आहात. दुपारचा 1 वाजतोय. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

लता मंगेशकर यांनी गायलेली ही प्रार्थना होती उंबरठा या सिनेमातली. वसंत बापट यांनी या सिनेमाची प्रार्थना लिहिली होती आणि संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. अशीच एक छान आणखीन एक प्रार्थना आहे सुशीला या सिनेमातली. सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांनी गायली आहे. जगदीश खेबुडकरांनी ही प्रार्थना लिहिली आहे आणि संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: साने गुरुजी या सिनेमातलं साने गुरुजींचं हे गीत होतं, कविता कृष्णमूर्ती, शान आणि संजीव अभ्यंकर यांनी गायलेलं. संगीत दिलं होतं राहुल रानडे यांनी. गीतबहार कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:30 आता राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर म्हणजे 1:40 सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: लता मंगेशकर.

अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट यूजी पेपर फुटी प्रकरणातल्या

13 आरोपींविरुद्ध सीबीआयकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्यपदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाल्यानं लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होताच सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत पदकं पटकावलेल्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारताच विरोधकांनी विद्यार्थ्यांवरच्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिल्यानं त्यांनी कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या 1 दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. सध्या लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे. सभागृहाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्यावरच्या पोलिसी कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू होताच अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, पण विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यानं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातील 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातील पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीत छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. संपूर्ण देशात आज गुरुपौर्णिमा अतिशय भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या आणि ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. बोधगया इथं ज्ञानप्राप्ती केल्यानंतर भगवान गौतम बुद्ध सारनाथ इथे आले आणि इथंच त्यांनी आपल्या शिष्यांना धर्मोपदेश केला होता. त्यामुळे बौद्ध धर्मीयही आजच्या दिवशी भगवान गौतम बुद्धांची पूजा करून त्यांना अभिवादन करतात. आज देशभरात विविध मंदिरांमध्ये, मठांमध्ये, आश्रमांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये गुरुपूजन केलं जात असून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही जनतेला गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला अनन्यसाधारण महत्व असल्याचं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु हे केवळ ज्ञान देणारे नसतात, तर आपल्या शिष्यांमध्ये सकारात्मकता, योग्य विचार आचार देत त्यांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण करत असतात, असं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी नवी दिल्लीतल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून यूट्यूब या समाज माध्यमावरच्या व्हिडिओमधल्या टिप्पणीवरून राजकीय समालोचक टी जी मोहनदास यांच्या विरोधात केरळ पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला आहे. मोहनदास यांनी पत्रिका या आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केलेला व्हिडिओ सार्वजनिक शांतता भंग करणारा आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारा असल्याच्या तक्रारीवरून तिरुअनंतपुरम इथल्या सायबर पोलिसांनी FIR दाखल केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कोळसा खाण वाटप प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं समन्स रद्द केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्य बागची आणि व्ही मोहना यांच्या समावेश असलेल्या पीठानं माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि अन्य काही जणांना क्लीन चीट देणारा सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम

0: पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलं आहे. या प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याखेरीज भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या पदकासह भारताची पदकसंख्या 12 झाली आहे. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुलवीर सिंग यांचं अभिनंदन केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी, तसंच वाघाबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज संपूर्ण जगात वाघ दिवस साजरा केला जातो. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरात नोव्हेंबर 2010 झालेल्या परिषदेत वाघ दिवस साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत भारतासह 13 देशांच्या नेत्यांनी 2022 पर्यंत वाघांची संख्या वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलं होतं. आज मितीला संपूर्ण जगात मिळून 5,711 वाघ आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवसानिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वन्यप्रेमींना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतामध्ये वाघांची संख्या सर्वात अधिक असून अत्याधुनिक पद्धतीनं त्यांचं संरक्षण आणि संवर्धन केलं जात असल्याचं उपराष्ट्रपतींनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. ओदिशामध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून राज्याच्या अनेक भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. भद्रक या जिल्ह्याला पुराचा सर्वाधिक फटका बसला असून भंडारी पोखरी आणि धामनगरला मोठा भूभाग पाण्याखाली गेला आहे. अकुआपाडा इथं बैतारणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुरामुळे जाजपूर आणि धामनगर दरम्यानची वाहतूक खंडित झाली असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यातल्या 8 जिल्ह्यांमधल्या शाळा आज बंद ठेवण्यात आल्या असून प्रशासनानं पूरग्रस्त भागातल्या बचाव कार्याला वेग दिला आहे. राज्याच्या काही भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता असून सखल आणि पूरप्रवण भागातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विदर्भ, छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं मध्य प्रदेशासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशसाठी पुढले 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून जम्मू काश्मीर, लडाख, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज मुसळधार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या असंतोषादरम्यान पाकिस्तानी सैन्यदलानं केलेल्या हिंसाचारात गेल्या 2 दिवसात किमान 40 जण ठार झाले आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. 5 जूनपासून या संघर्षात 100 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याचा दावा युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीनं केला आहे. संयुक्त राष्ट्र, युरोपीय संघ आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं इथल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढं यावं असं आवाहनही पार्टीनं केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. राज्यसभेचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब. नीट UG पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध CBIकडून दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत गुलवीर सिंगनं पटकावलं रौप्य पदक. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या 2 दिवसात झालेल्या हिंसाचारात 40 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 1:40 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. जिल्हा नियोजन समितीची सभा संपन्न. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन उत्साहात साजरा. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात 93 लाखांचं नुकसान. दोघांचा मृत्यू. आणि सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ढासळलेल्या बुरुजाची पुरातत्व विभागाकडून पाहणी. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत

0: आहेत आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश जोशी.
1: जिल्ह्याच्या सर्वांगीण संतुलित आणि गतिमान विकासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरणारी जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सिंधू निधी सभागृहात संपन्न झाली. सन 2026-27 मधील मंजूर निधी वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीनं खर्च करावा, कोणत्याही विभागानं निधी अखर्चित ठेवू नये, आर्थिक विकासातला मंजूर निधी प्रत्येक विभागानं माहे डिसेंबर अखेर खर्च करावा यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, VC द्वारे अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहीकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातल्या विविध विकास योजना तसंच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती अर्थात दिशाच्या बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात

0: विभागानं निधी अखर्चित ठेवू नये. आर्थिक विकासातला मंजूर निधी प्रत्येक विभागानं माहे डिसेंबर अखेर खर्च करावा यासाठी सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव वेळेत सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आमदार निरंजन डावखरे, VC द्वारे अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉक्टर मोहन दहीकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्ह्यातल्या विविध विकास योजना तसंच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण समिती अर्थात दिशाच्या बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. विकास योजना उद्दिष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावं असे निर्देश दिशा समितीचे अध्यक्ष तथा खासदार नारायण राणे यांनी दिले. सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार, सुलभ आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या विशेष आरोग्य शिबिर अभियानाचा शुभारंभ सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते झाला. स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसंच त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या आरोग्य अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोड्या पाण्यातल्या मत्स्यशेतीला चालना मिळण्यासाठी शास्त्रज्ञ डॉक्टर हिरालाल चौधरी यांनी 10 जुलै 1970 पहिल्यांदा प्रेरित प्रजनन तंत्रज्ञानाद्वारे यशस्वीपणे कार्य मत्स्यभित निर्मितीचा प्रयोग साध्य केला. या महान कार्याचा गौरव म्हणून सन 2001 10 जुलै हा राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचं औचित्य साधून मुळदे इथल्या मत्स्य संशोधन केंद्रामध्ये जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांच्या हस्ते कटला जातीच्या नर आणि मादी या माशांना प्रेरक इंजेक्शन देण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 2025-26 अंतर्गत जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडाळ तालुक्यातल्या तुळसुली आणि वेंगुर्ले तालुक्यातल्या अणसूर ग्रामपंचायतींची विभागस्तरीय समितीनं पाहणी करत प्रत्यक्ष केलेल्या कामांची क्षेत्रीय तपासणी करून मूल्यमापन केलं. अमरावती विभागीय आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांच्या अध्यक्षतेखालील पथकानं ग्रामपंचायतींच्या कामकाजाची दस्तऐवजांची आणि प्रत्यक्ष राबवण्यात आलेल्या उपक्रमांची तपासणी केली. जिल्ह्यात जून महिन्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसानं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानी झाली आहे. 1 जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात अंदाजे 92,73,337 रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे प्राप्त झाला. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक फटका घरांना बसला असून 200+ घरांचं नुकसान झालंय. या अतिवृष्टीत 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. जिल्ह्यात झालेल्या पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण व्यवस्था सुद्धा बाधित झाली आहे. अनेक ठिकाणी वीज वाहिन्या आणि खांबाचं नुकसान झालंय. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडच्या बुरुजाच्या तळभागातल्या तटबंदीचा काही भाग ढासळला होता. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी याची तात्काळ दखल घेऊन महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून त्या ठिकाणी पाहणी आणि पुढील आनुषंगिक कार्यवाही करण्याबाबत कळवलं होतं. त्यानुसार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाच्या पथकानं ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीनंतर संबंधित निरीक्षणांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्व सर्वेक्षण मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून त्यानुसार किल्ल्याच्या संवर्धन आणि आवश्यक दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत आंबोली आणि स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमानं अलीकडेच आंबोलीत भव्य स्वच्छता मोहीम अर्थात स्वच्छतेच्या वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. आंबोली घाट मार्गावरील पूर्वीचा वस या देवस्थानच्या ठिकाणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या स्वच्छतेच्या वारीला सुरुवात झाली. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र श्रोते हो आता आपण ऐकलं आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा सुरुवातीला ऐकूया संध्या भाटवडेकर यांना.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पुस्तक यात्रा या मालेत आज आपण ऐकणार आहोत सदानंद डबीर यांच्या लहेजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेध.
1: खूप सोसल्यावर गझल येते आणि साऱ्या सोसण्याच्या पार नेते, अशा तऱ्हेने

0: गझलेच्या व्याख्यांमध्ये गझलकार सदानंद डबीर यांनी एक जीवनाशय सामावलेल्या व्याख्येची भर घाली आहे. गझलचे सर्वे सर्वा ज्यांना मानलं जातं अशा सुरेश भट यांच्यानंतर गझलच्या क्षेत्रात ज्यांची नावं आदरानं घेतली जातात त्यापैकीच एक महत्वाचं नाव म्हणजे गझलकार सदानंद डबीर. डबीरांची 16 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत, ज्यात कविता, गीत, गझल हे तर आहेच, अनुवादित संपादित पुस्तकं आहेत, परंतु गझलचं तंत्र आणि सौंदर्य वेद याविषयीचीही पुस्तकं आहेत. लहजा हा सदानंद डबीरांचा गझल काव्यसंग्रह आहे. लहजा म्हणजे भाषेची, बोलण्याची, गाण्याची ढब, शैली, ढंग असा अर्थ आहे, असं डबीरांनी आपल्या मनोगतात लिहिलं आहे. दे निरोप तू हसून मी इथून निघताना सुटकेचा उत्सव कर जीव मुक्त होताना. सुटकेचा उत्सव कर असा संदेश देणाऱ्या या संग्रहातील शेवटच्या गीतातील ओळी. एकंदरीत 79 आशयघन कविता, गीत, गझल संग्रह आहे. या संग्रहातील सर्वच रचना सहज साध्या शैलीत लिहिलेल्या असल्या तरीही अंतर्मुख करणाऱ्या आहेत याचा प्रत्यय येतोच. ही रात्र जरी अवसेची येणारच सूर्य उद्याचा, ये उषा सुप्त तेजाचे तिमिराला सांगत राहू, हे जीवनविषयक खोल चिंतन मुख्य म्हणजे त्यातील आशावाद शाळेतील विद्यार्थ्यांपासून शाळेची पायरी न चढलेल्या माणसांपर्यंत सहज पोहोचते, याचे जगण्याशी खेळत राहू हे शीर्षकच किती सकारात्मक आहे. प्रेमिकांची सर्व पातळीवर एकमेकांबद्दल असलेली ओढ, आसक्ती, जिव्हाळा, प्रेम, शृंगार याविषयीच्या संग्रहातील ओळी वाचताना सुद्धा एक चलचित्र डोळ्यासमोरून सरकत जातं. गाढ स्पर्शातून कळते सर्व काही, स्पर्श प्रेमळ तो तुझा की चांदण्यांचा, गालावरुनी ओघळणारे ओले मोती मी ओठानी अलगत टिपण्याचा मोसम, ओझरती भेट तुझी चुटपुटसे आलिंगण, अधरांनी अधरांना केलेले अभिवादन. डबीरांच्या अनेक रचना एक लय घेऊन येतात, त्यामुळे कोणालाही त्या गुणगुणाव्याशा वाटतात आणि म्हणूनच त्यांच्या अनेक रचना यशवंत देव, प्रभाकर पंडित, अशोक पत्की अशा अनेक संगीतकारांनी संगीतबद्ध केलेल्या आहेत. तर अरुण दाते, सुरेश वाडकर, उत्तरा केळकर इत्यादींनी त्या गायलेल्या आहेत. मदिरा आणि मदिराक्षी याविषयीच्या गझला मुशाहरात हमखास दाद मिळवून जातात, परंतु डबीरांच्या गझला अशा गोडीबंद, साचेबंद तसेच आशयाच्या दृष्टीनं परिपूर्ण आहेत की त्या पुस्तकातून वाचतानाही आतून दाद निघतेच. थोडीच शुद्ध बाकी थोडा नशेत आहे, जसांग त्या जगाला मीही मजेत आहे, हे वाचताना वाचकांना त्या रचनेमागचं संदर्भ लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. गझलच्या स्वरूपात वक्रोक्ती आणि विनोदी भाषेचा वापर करून अत्यंत ताकदीनं डबीरांनी हजल लिहिल्या आहेत. विषय विविधता आणि तत्वचिंतनाची डूब असणाऱ्या कवितेला नवनवीन आयाम देणाऱ्या वास्तववादी उत्कट अशा गझल काव्ययुक्त लहजाचे कोणतंही पान उघडावं आणि त्यात गुंतत जावं असा रसिकांसाठी एक शेर. ती कुठे भेटते यार वरचेवरी, एकटा मीच मग आणि ही शायरी, आणि ही शायरी.
1: पुस्तक यात्रा या मालेत आत्ताच आपण ऐकलं सदानंद डबीर यांच्या लहजा या गझल संग्रहाचा प्रतिभा सराफ यांनी घेतलेला काव्यवेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, जांभूळ हे वृक्षवर्गीय असून हे झाड 8 ते 10 मीटर उंच वाढतं. या हरितपर्णी

0: कपाळाचा व्यास मोठा असतो. मुख्य खोड आणि फांद्यांची साल पांढुरकी असते. पानं काळसर हिरवट गुळगुळीत चमकदार असतात. पानांचा आकार लांबोळका असतो. रुंदी 3 ते 4 सेंटीमीटर आणि लांबी 8 ते 20 सेंटीमीटर असते. फुलं लहान मळकट पांढरी आणि मोठ्या गुच्छांमध्ये येतात. जांभळाची लागवड बहुधा बियांपासूनच करतात. जांभळाची लागवड अभिवृद्धी भेट कलम किंवा गुटी कलमाद्वारे सुद्धा केली जाते. रोपवाटिका तयार करताना मोठ्या आकाराची लहान बियांची आणि जास्त गर असलेल्या काळसर फळांची निवड करावी. अशा फळांचं बी 7.5 सेंटीमीटर रुंद आणि 15 सेंटीमीटर लांबीच्या पॉलिथिन पिशवीत माती आणि खत भरून लावावीत आणि त्याला पाणी द्यावं. 5 ते 6 दिवसात बियांचं अंकुरण होऊन 4 ते 5 रोपं तयार होतात. त्यातील कमजोर रोपं काढून टाकावीत आणि जोमदार वाढणाऱ्या रोपांना वेगळं करून दुसऱ्या पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये प्रत्येकी 1 याप्रमाणे लागवड करावी. रोपवाटिकेतील पिशव्या 1 वर्षापर्यंत तशाच ठेवाव्यात. त्याच गरजेप्रमाणे पाणी द्यावं आणि उन्हाळ्यात सावलीमध्ये ठेवावीत. जांभूळ लागवडीस कुठल्याही प्रकारची जमीन उपयुक्त असते. हलकी मुरमाड खडकाळ तसंच भारी जमिनीत वाढ जोमानं होते, पण फळधारणा उशिरा होते. जमिनीमध्ये 10 बाय 10 मीटर अंतरावर 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटर आकाराचे खड्डे करावेत. यामध्ये 1 टोपली शेणखत, 50 ग्रॅम BSC 10% पावडर आणि माती मिसळून भरावी. प्रतिखड्डा 1 रोप लावावं. लागवड करताना उतारावरील जमीन माळरान मोकळ्या जागेवर गोठ्याजवळ बांधावर कुंपणावर रस्त्याच्या दोन्ही कडेनं पडीत जमिनीत लागवड करावी. झाडांच्या निकोप आणि लवकर वाढीसाठी प्रतिझाड 100 ग्रॅम नत्र, 50 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश प्रतिवर्षी द्यावं. फळधारणा सुरू झाल्यानंतर पालाशचा हप्ता 100 ग्रॅम करावा. त्यातील पहिला 50 ग्रॅम पावसाळ्यात आणि 50 ग्रॅमचा दुसरा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये द्यावा. लागवडीनंतर 7 ते 8 वर्षांनी फळधारणा होण्यास सुरुवात होते. मे ते जून महिन्यात फळं पिकायला सुरुवात झाल्यावर झाडावर चढून बांबूला झोळी किंवा जाळी बांधून पक्व फळं काढावीत. चांगल्या प्रकारे वाढ झालेल्या झाडापासून सुमारे 200 ते 300 किलो फळं मिळतात. जांभळाच्या घरामध्ये रेझिम, गॅलिक ऍसिड, टॅनिक ऍसिड, अल्ब्युमिन आणि बियांमध्ये इलॅजिक ऍसिड हे घटक द्रव्य असतात. जांभळाची फळं खाद्यपदार्थ, जाम, जेली, स्क्वॅश, कँडी, व्हिनेगर आणि लोणचं तयार करण्यासाठी वापरतात. जांभळाचं बी मधुमेह, बहुमूत्रता, जंत, कृमीनाशक, अतिसार, अपचन, रक्तदोष, यकृत विकार, पोटदुखी अशा अनेक विकारांवरील औषध निर्मितीमध्ये वापरली जातात. झाडाची तुरट साल, घसा, टॉन्सिल्स, श्वासनलिकेची सूज आणि अतिसारावरील औषध निर्मितीमध्ये वापरली जाते.
1: श्रोतेहो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मीनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्यानंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं. तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: जेव्हा आपण अन्न ग्रहण करतो तर त्याच्या

0: नंतर पचन होण्यासाठी पित्ताची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं. तर पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर पचनावरती काही परिणाम होत असतात का?
1: तसा पचनावरती या पित्ताचा फारसा फरक पडत नाही. कारण काय होतं की खडे वगैरे ज्या वेळेला होतात त्यावेळेला जे पित्त लिव्हरमध्ये जे बाईल म्हणतात इंग्रजीमध्ये ते बाईल वाढल्यानंतर ते पित्त हे थोडंसं वेगळं, आपण जे जनरल पित्त म्हणतो तो पोटातील ॲसिडिटी आहे, आणि हे जे पित्त आपण म्हणतो हे पित्ताची पिशवी वेगळी, थोडंसं ते या पित्तापासून ते पित्त थोडंसं वेगळं आहे. आणि त्या पित्ताची पिशवी काढल्यानंतर फारसा फरक पडत नाही. कारण काय की ते पित्त जे आहे ते थोडं जरी एक्सेस झालं तर थोडी जी छोटी जी साठवण्याची जागा म्हणून ते बहुतेक निसर्गानं तिथं ठेवलेलं आहे, आणि काढल्यानंतर फारसा फरक जाणवलेला नाही. कारण इथं जी आपण पित्ताचे खडे पिशवी बरोबर काढतो, कारण या पिशवी खूप महत्त्वाची नसते, पण जर ठेवली काही डिसिजेसमध्ये तर काही वेळेला अडचणी निर्माण पुढं होतात. तर ही काढल्यानंतर फारसा त्याच्यावरती पित्तामध्ये फरक पडत नाही, बॉडी त्याला ॲडजस्ट करते.
0: आपण बघतोय की पित्ताशयाच्या पिशवी काढण्याचं प्रमाण समाजामध्ये थोडंसं जास्त दिसायला लागलेलं आहे, तर याची नेमकी काय कारणं असू शकतात?
1: पित्ताची पिशवी काढण्याचं प्रमाण वाढलंय असं म्हणण्यापेक्षा अलीकडं पित्ताच्या पिशवीचे रोगनिदान करण्याची क्षमता किंवा आधुनिकता बरीच वाढलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अनुषंगानं काही आजार असतील, एखाद्याला डायबिटीस आहे, शुगर आहे, त्यालाही पित्ताच्या पिशवीचे काही आजार आहेत, तर मग काही वेळेला डायबिटिक असेल तर कॉम्प्लिकेशन नंतर पुढं वाढण्याची शक्यता जास्त असते, पित्ताच्या पिशवीला इन्फेक्शन वाढण्याची ज्यादा शक्यता असते. अशा वेळी मग हे काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात, किंवा पुढं वय वाढत जाईल आणि ह्या पित्ताच्या खड्यांचा कदाचित पित्त वाहून नेण्याच्या नलिकेमध्ये अडकण्याची पॉसिबिलिटी जर ज्यादा असेल, तर अशा अनुषंगानं थोडंसं पेशंटची चर्चा करून काही वेळेला एखादा निर्णय तसा तो घ्यावा लागतो. किंवा एखाद्याची बी पी वाढण्याची पॉसिबिलिटी आहे, वाढत असेल, आणि फिटनेस प्रॉब्लेम येण्याची पॉसिबिलिटी असेल, अशा वेळी काही वेळेला पित्ताची पिशवी काढण्याचे निर्णय घ्यावे लागतात. निदान योग्य आणि रिपीटेड त्रास असेल नेहमी तरी काही वेळेला ते काढावी लागते. म्हणजे थोडासा आणि लोकांना आता अवेअरनेस वाढलेला आहे, म्हणजे भीती पण वाढलेली आहे, मग अशा वेळी पण ते काही वेळेला इन्सिस्ट करतात, पण इन्सिस्ट केले तरी डॉक्टर ते त्याला योग्य रिझन असल्याशिवाय ती काढली जात नाही. पण एकंदरीत निदान क्षमता वाढलेली आहे आणि इतर डिसिजेसमध्ये पण त्याचा प्रॉब्लेम पुढं येऊ नये याच्यासाठी सुद्धा काही वेळेला मग तो निर्णय त्या परिस्थितीनुसार घेतला जातो. योग्य असल्याशिवाय काढलं जात नाही, हे तितकंच खरं आहे.
0: पित्ताशयाची पिशवी काढल्यानंतर नेमकी काय काळजी घ्यायला पाहिजे?
1: तिखट तेलकट थोडंसं कमी ठेवणं, त्याचप्रमाणे जे चटपटी खाणं सध्या जे फास्ट फूड म्हणतो तेही कमी करणं, त्याचप्रमाणे वेळेवर झोप घेणं, ताणतणाव शक्यतो कमी करणं, आणि जेवढं काय नॅचरल डाएटकडं जाता येईल तेवढं ते नॅचरल डाएटकडं जास्तीत जास्त फळं पालेभाज्या यांचं योग्य प्रमाणात सेवन करणं, पाणी व्यवस्थित पिणं, रेग्युलर व्यायाम, स्ट्रेस कमी करणं, ह्या लाईफस्टाईल ज्या काही जनरल आहेत त्याच व्यवस्थित आपण जर आत्मसात केल्या तर त्याच्यानंतर फारसा कोणाला त्रास होत नाही, किंवा नंतर काढल्यानंतर होण्याचं प्रमाण हे अगदी नगण्य.
0: कोणत्या विशिष्ट वयोगटांमध्ये पित्ताशयाच्या पिशवीचे किंवा पित्ताच्या खड्यांचे त्रास होतात असं काही आपलं ऑब्झर्वेशन आहे का?
1: साधारणतः 40-45 ते 50 या वयोगटामध्ये, आणि जरासं जाड पेशंटमध्ये आणि स्त्रियांच्यामध्ये हे प्रमाण जरा जास्त आहे.
2: पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: विषयी डॉक्टर जय सामंत यांच्याशी अमृता खानोलकर यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: सर, पर्यावरण संवर्धनासाठी काम करताना शाश्वत विकासाची संकल्पना या बाबतीत काय असू शकेल असं आपल्याला वाटतं?
2: जगात शाश्वत असं काही नाहीये असं फिजिक्सच्या लोकांनी आणि बायोलॉजी लोकांनी सांगितलं. ते कसं सांगितलं? ते म्हणाले, निसर्ग अगदी सुरुवात अनादिकालापासून हा चालू आहे. बदल हा निसर्गाचा आहे. जन्मणार, मग तरुण म्हातारेण मरणार, चालू राहणार. साहित्याचा पुनर्जन्म चालू राहणार. आणि हे सगळ्या मानवाला नाही, सगळ्या जीवन सृष्टीला लागू आहे. त्यामुळे शाश्वत असं काही नाही. जी शाश्वत ही कल्पना ज्यांनी आणली त्याला शाश्वत किंवा चिरंतन म्हणतो. तर खरी इकोसिस्टीम मध्ये अशी आहे, तलाव घेतला तर ती इकोसिस्टीम आहे. या तलावाला बाहेरचं काहीही गरज नाही. इथलं जे आहे जिवंत आहे, मरतंय, वनस्पती खाऊन प्राणी जगतायत, मासे जगतायत, माशांना खाऊन पक्षी जगतायत, हे सगळं चक्र अखंडित असतं. बाहेरच्या कशावरही ते अवलंबून असत नाही. आता त्याचा आकार कमी जास्त असेल, मोठा तलाव, लहान तलाव किंवा नदी, ते स्वतःवर स्वावलंबी असं आहे. पण निसर्ग हा इकोसिस्टीम आहे. इथं ह्या चिरंतन विकासामध्ये विकास वाढ याची तुलना केली पाहिजे. अतिशय चांगली याची तुलना आहे, समाजशास्त्रात अतिशय चांगली तुलना आहे. विकास हा सर्वांचा असतो, वाढ ही एकट्याची असते. माझी, आपली, आमची नाही. निसर्गात माझं असं कुणाचंच काय नसतं. वाघाचं जंगल आहे काय, बाकीची हरणात की
1: तिथं
2: सगळ्यांना सर्व समावेशक, सगळ्यांना उपलब्ध इथं ते नाहीये. त्यामुळे हा विकास सर्वांचा असला पाहिजे. हा विकास दूरगामी असला पाहिजे. थोड्या दिवसासाठी असेल तो विकास होऊ शकत नाही. ती वाढ झाली नंतर तो, ज्याला आपण काय म्हणून, सुनियोजित असला पाहिजे विकास. आता 5 वर्षात काय करायचं, आता आपली आपण डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन, रिजनल प्लॅन 30 वर्षाचा असतो. 30 वर्षात हे 5 वर्षाचे डेव्हलपमेंट प्लॅन 4-5 बसतात. हा, त्यासाठी ते असतं. आपल्याकडे वाढ याला नियोजन नसतं. आपण जी विकास जो म्हणतो तो दुर्दैवाने अनेक वेळा वाढीत जातो. म्हणजे उद्या तिथं काय घरं वाढली, आमच्या तिथं पलीकडे खूप लोक राहायला आली, हो, पण ती झोपडपट्टी आहे, त्याला रस्ते नाही आहेत, त्याला शौचालय नाही आहेत, ही वाढ आहे. आणि विकास नीट रस्ते आहेत, हवेशीर आहेत, भाग आहेत, तो विकास झाला. विकासाचं जे प्रारूप आहे ते पुन्हा तपासलं पाहिजे. ते नियोजन पूर्ण पाहिजे, सर्वांसाठी पाहिजे, सशक्त पाहिजे. हे घेतलं पर्यावरणाला ते लागू होतं. आणि आता आपण सगळ्यांनी म्हणायचं की माझ्यासाठी नाही, माझ्याकडे आहे त्या माझ्या कोटीप्रमाणे, परिस्थितीप्रमाणे मिळवून, माझ्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांसाठी, भावी पिढ्यांसाठी आहे. नाहीतर आपली शेवटची पिढी होईल. ही आता वॉर्निंग दिली की जी यांनी सकळ सुख उपभोगली आणि भावी पिढ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं, ही जबाबदारी आपली आहे की आपण नाही करायचं असं.
1: बरोबर, बरोबर. आणि त्यामुळे म्हणजे भविष्यात होणारा जो हवामान बदल आहे किंवा भावी पिढ्यांची सुरक्षितता आहे, ती आज आपल्या हातात आहे. आणि त्या दृष्टीने आपण हे प्रयत्न करणं गरजेचं.
2: म्हणून टीका त्यांची अशी मोठी झाली होती, तुम्ही चंद्रावर माणूस राहू शकेल का म्हणून जागा बघायला रॉकेट पाठवताय. तेवढ्या कोट्यावधी तर आता जी अन्नान्न करणारी मुलं जगतील त्यांना पहिले द्या खायला. आधी डोळ्यासमोर दिसतोय तर लढाई चालू आहेत. पर्यावरणाचा सगळ्यात मोठा आता धोका आहे तो लढाईने दाखवलेला आहे. प्रदूषण केवढं मोठं सुरू झालेलं आहे, स्फोट होत आहेत.
3: नमस्कार, आकाशवाणीचे दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. लोकसभा में आज लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक 2026 पर फिर चर्चा. सरकार ने कहा विधेयक का उद्देश्य परीक्षा प्रणाली में विद्यार्थियों का विश्वास बढ़ाना है. गृह मंत्री अमित शाह ने असम में बाढ़ राहत कार्यों की समीक्षा की. उन्होंने कहा सरकार इस कठिन समय में असम को हर संभव सहायता प्रदान करेगी. भारत ने हुरमूज जलडमरू मध्य में हाल में हुए कई समुद्री जहाजों पर हमले की कड़ी निंदा की. कहा अंतर्राष्ट्रीय समुद्री मार्गों से व्यापार बहाल होना चाहिए. पाकिस्तानी सेना की बर्बर कार्रवाई के बाद पाकिस्तान के कब्जे वाले जम्मू कश्मीर में मरने वालों की संख्या 40 हुई. और आज अंतर्राष्ट्रीय बाघ दिवस है. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा विश्व में बाघों की कुल संख्या का 70% भारत में. अब आप समाचार

मधुवंती देव यांनी गायलेला राग सूर मल्हार आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ माधव मोडक यांनी, हार्मोनियमची साथ संजय कोकटे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. 3 वाजता आहेत आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. जंतर मंतरवर विद्यार्थी आंदोलकांविरुद्ध बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर सभापती ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदकं पटकावणाऱ्या क्रीडापटूंचं अभिनंदन केलं. त्यानंतर त्यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारल्यावर विरोधकांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ घोषणाबाजीला सुरुवात केली. सभापतींनी कामकाज चालवण्याची विनंती करूनही गदारोळ सुरूच राहिला. कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर स्थगन प्रस्तावाच्या सर्व नोटिसा नाकारल्याची माहिती पीठासीन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आली. एक देश एक निवडणूक या विषयावरच्या संयुक्त संसदीय समितीचा कार्यकाळ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याच्या पहिल्या दिवसापर्यंत वाढवायला लोकसभेनं मंजुरी दिली. लोकसभेत पेपरफुटीला आळा घालण्यासाठीच्या सुधारणा विधेयकावर चर्चा पुढे सुरू आहे. सभागृहाचे

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या चर्चेत भाग घेतला. मात्र त्यांच्या भाषणातले काही शब्द असंसदीय असल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतला आणि सभागृहात गदारोळ केला. त्यामुळे कामकाज 2:30 तहकूब करण्यात आलं. त्यानंतरही अवघ्या 1 मिनिटात कामकाज 3 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. राज्यसभेच्या कामकाजाची सुरुवात आज कागदपत्र सभागृहाच्या पटलावर ठेवून झाली. त्यानंतर अध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी शून्य प्रहर पुकारला. विद्यार्थी नेता आईशी घोष हिच्या विरोधातल्या पोलीस कारवाईवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यामुळे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. पुन्हा कामकाज सुरू झाल्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास घ्यायचा प्रयत्न केला, मात्र विरोधकांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. गदारोळ सुरूच राहिल्यामुळे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. सध्या राज्यसभेत राष्ट्र गौरव अपमान निवारण विधेयकावर चर्चा सुरू आहे. नीट यूजी पेपरफुटी प्रकरणातल्या 13 आरोपींविरुद्ध सीबीआयनं काल दिल्लीतल्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. गुन्हेगारी कट रचणं, फसवणूक, पुरावे नष्ट करणं असे विविध आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं राज्यातल्या पुणे, लातूरसह राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीमध्ये छापे टाकून आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींवर सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले असून हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला एसटी महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली. त्यामुळे या नागरिकांनी एसटी प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. नोंदणी करूनही अनेक प्रवाशांना स्मार्ट कार्ड मिळालेलं नाही, त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. इतर प्रवाशांनीही लवकरात लवकर या कार्डसाठी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नुकसानग्रस्त नागरिकांना नियमापेक्षा अधिक विशेष पॅकेज मिळावं यासाठी दोन्ही जिल्ह्यांसाठी एकात्मिक मदत आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला. पूरग्रस्त भागातलं जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी दळणवळण आणि रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक रस्ते निश्चित करून युद्धपातळीवर काम करावं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झालाय. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद ओक यांना जाहीर झाला असून राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. जालना जिल्ह्यातली एक महिला जीएसटी अधिकारी आणि खासगी कर सल्लागार व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलं. वस्तू आणि सेवा कर विभागानं जालना जिल्ह्यातल्या एका इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यापाऱ्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट ब्लॉक करून त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानं त्याच्याकडून या रकमेची मागणी केल्याचा आरोप आहे. पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं केलेल्या कारवाईत काल एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. या कारवाईत त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांचं मूल्य 1 कोटीपेक्षा जास्त असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. आरोपी ज्या घरात राहत होता त्या घर मालकाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात खटला दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या अधिकृत समाज माध्यम खात्यावरून प्रसारित केलेली पोस्ट

केवळ राजकीय हेतूने आणि आपली सामाजिक प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशानं होती असा त्यांचा आरोप आहे. बीड जिल्ह्यातल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी महेश केदार यानं जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. या प्रकरणात वारंवार निरनिराळे अर्ज दाखल करून सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा सरकारी पक्षानं केलाय. या प्रकरणाची पुढली सुनावणी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत गुलवीर सिंगनं पुरुषांच्या 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत रौप्य पदक जिंकलंय. या क्रीडा प्रकारात पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरलाय. याशिवाय भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 69 किलो वजनी गटात 229 किलो वजन उचलून हरजिंदर कौरनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारताची पदक संख्या 12 झाली. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य पदकांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडले. आज सकाळपासून पातळीत आणखी वाढ झाली. सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 60 मिलीमीटर पाऊस चिपळूण तालुक्यात पडलाय. त्याखालोखाल 53 मिलीमीटर पाऊस खेडमध्ये, 42 मिलीमीटर लांजा, 41 मिलीमीटर दापोली तर 40 मिलीमीटर पाऊस राजापूरमध्ये पडला. विदर्भात उद्यापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलाय. देशात आज गुरुपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. आजच्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण करून त्यांच्याप्रती आदरभाव आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. बौद्ध परंपरेतही गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे. आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. वाघांचं संरक्षण, त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचं जतन केलं जावं, त्यांची संख्या वाढावी तसंच वाघांबद्दल समाजात जागरूकता वाढावी या उद्देशानं आज जगभरात व्याघ्र दिवस साजरा केला जातो. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जंतर मंतरवर आंदोलकांविरोधात बळाचा अवाजवी वापर केल्याप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ. कामकाजात वारंवार अडथळे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. आणि चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांना आज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेले आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. नमस्कार. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील.

0: नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आमच्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता आरंभ करीत आहोत. यानंतर थोड्याच वेळात जाणून घेऊया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या तरतुदींची माहिती सभागृहाला दिली, तसंच विरोधकांनी केलेले आरोप फेटाळून लावले. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अवमान करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला आणि त्यांच्या विरोधात जारी केलेलं समन्स रद्द केलं. डॉ मनमोहन सिंग आणि इतर काही जणांना क्लीन चीट देणारा CBIचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयानं स्वीकारला. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेता प्रसाद ओक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना मिळाला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदत वाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांना ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC कार्ड आवश्यक असेल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 889 अंकांची वाढ झाली आणि तो 77,655 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 265 अंकांची वाढ नोंदवत 24,250 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 आणि 22 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नाद ब्रह्म. यामध्ये आज ऐकाल अपर्णा पणशीकर यांचं गायन. राग आहे पुर्या धनश्री. विलंबित बंदिश 1 तालात निबद्ध आहे. बोल आहेत अब तो ऋतमान. ऋतबंदिश 3 तालात निबद्ध आहे. बोल आहेत पायलिया जनकार मोरी. त्यांना तबला साथ केली आहे माधव मोडक यांनी. तर संवादिनी साथ आहे उदय कुलकर्णी यांची. तर ऐकूया अपर्णा पणशीकर यांचं गायन राग पुर्या धनश्री.

0: शिकर यांचं गायन आपण ऐकलं. राग होता पुर्या धनश्री, त्यांना तबला साथ केली होती माधव मोडक यांनी, तर संवादिनी साथ होती उदय कुलकर्णी यांची.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभूळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात आज ऐकूयात परंपरेची पाऊलवाट. या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांच्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.
1: नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, युववाणीच्या स्टे ट्यून या सदरात मी अनुजा भिसे आपलं स्वागत करते. मित्रांनो, आषाढ पौर्णिमेला साजरी केली जाणारी गुरुपौर्णिमा ही केवळ एक परंपरा नाही, तर आपल्या संस्कृतीतील ज्ञान, संस्कार आणि कृतज्ञतेचा उत्सव आहे. भारतीय संस्कृतीत गुरुला केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर व्यक्तिमत्व घडवणारा, जीवनाला दिशा देणारा आणि साधनेचा मार्ग दाखवणारा आधारस्तंभ मानले जाते. त्यात कलेच्या क्षेत्रात गुरु शिष्य हे नातं अधिकच जिव्हाळ्याचं असतं. वर्षानुवर्षांच्या साधनेतून, शिस्तीतून आणि विश्वासातून हे नातं अधिकच घट्ट होऊन फुलत जातं. अशाच एका प्रेरणादायी गुरु शिष्या आणि त्याहूनही सुंदर म्हणजे आई मुलगी अशा नात्याची गोष्ट आजच्या परंपरेची पाऊलवाट या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. या संवादासाठी पाहुण्या म्हणून लाभलेल्या आहेत ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्यांगना गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार आणि त्यांच्या कन्या शिष्या भरतनाट्यम नृत्यांगना स्वरदाताई भावे. डॉक्टर स्वातीताई दातार या ज्येष्ठ भरतनाट्यम नृत्य साधक, अध्यापक आणि कलाकार असून गेली 40 वर्ष नृत्य क्षेत्रात कार्यरत आहेत. पुणे विद्यापीठात मानद गुरु म्हणून कार्यरत असून अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाशी संलग्न आहेत. भारतात अनेक महोत्सवात नृत्य प्रस्तुती त्यांनी केली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात शालेय विभागात नृत्य विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थिनींना घेऊन ऐतिहासिक आणि सामाजिक विषयावर अनेक नृत्य नाट्याची निर्मिती आणि प्रस्तुती त्यांनी केलेली आहे. संस्कार भारती पश्चिम प्रांत नृत्य विधा प्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. स्वातीताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुमचं स्वागत आहे.
2: नमस्कार, धन्यवाद.
1: मित्रांनो, आपल्याबरोबर आहे स्वरदाताई भावे. स्वरदा भावे यांनी भरतनाट्यम नृत्याचे प्राथमिक शिक्षण आई आणि गुरु डॉक्टर श्रीमती स्वातीताई दातार यांच्याकडून घेतले आहे. त्यानंतर श्रीमती मैथी

0: गेली राघवन आणि गेली 15 वर्ष श्री वैभव आरेकर यांच्याकडे पुढील शिक्षण घेत आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून मास्टर्स इन भरतनाट्यम ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली असून त्या नृत्य विशारद देखील आहेत. दूरदर्शनच्या ए ग्रेड कलाकार असून आजवर देशविदेशातील नामांकित व्यासपीठांवर नृत्य प्रस्तुती करून त्यांनी रसिकांची दाद मिळवली आहे. स्वरदाताई, आकाशवाणीच्या स्टुडिओत तुझं देखील स्वागत आहे.
1: धन्यवाद आणि सर्वांना नमस्कार.
0: चला तर मित्रांनो, सुरुवात करूया. सगळ्यात आधी तुम्हा दोघींना पहिला प्रश्न विचारावासा वाटतो की गुरुपौर्णिमा हा दिवस येतो तेव्हा तुमच्या मनात कोणत्या भावना जाग्या होत्या?
2: गुरुपौर्णिमा ह्या शब्दाबरोबरच खूप लहानपणापासूनची आठवण जागी होते. गुरु ह्या व्यक्तिमत्वाचं आपल्यावरती एक खूप वेगळं गारूड असतं. आपल्याला लहानपणापासून शाळेमध्ये घरामध्ये गुरूंविषयी आदर कसा ठेवावा, कृतज्ञता कशी व्यक्त करावी या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, शिकवल्या जातात. आणि मुख्यतः कला प्रांतामध्ये गुरु शिष्य ही परंपरा आपल्याकडे आहेच, कारण खूप पूर्वीपासून गुरूंच्या घरी राहून कला शिक्षण घ्यायचं ही आपली परंपरा आहे. त्यामुळे कला प्रांतात याला विशेष महत्व आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा जवळ आली, गुरुपौर्णिमा आहे असं म्हटल्यानंतर सगळ्या गुरूंची खूप आठवण येते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता मनात दाटून येते.
0: परत आता
1: पहिली भावना कुठली जागृत होते तर फक्त आदर, आई म्हणली तसं कृतज्ञता. आणि ह्याच दिवशी असं नाही, नेहमीच मला देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात, कारण योग्य वेळी योग्य वयात मला योग्य गुरु मिळाले. कारण ही गोष्ट खूप जास्त कठीण आहे, दुर्मिळ आहे, की योग्य व्यक्ती भेटणं खूप महत्वाचं असतं, कारण त्याचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती महत्वाचं आहे हे नंतर नंतर आपल्याला कळत जातं, जसजसं त्यांचं मार्गदर्शन मिळतं तसं. त्याच्यामुळे ह्या बाबतीत मी पूर्णतः खूप आभारी आहे देवाची.
0: खरंच, कारण हाच तो दिवस असतो ज्या दिवशी आपण त्यांची आठवण काढतो आणि त्यांच्यासाठी काहीतरी करू इच्छित असतो, पण एक निमित्त लागतं आणि ते या दिवसाच्या निमित्ताने आपण करू शकतो.
1: अगदी अगदी.
0: स्वातीताई, मला तुम्हाला विचारायला आवडेल की गुरु शिष्य परंपरेचं भारतीय संस्कृतीत असलेलं स्थान याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: गुरु शिष्य परंपरा ही आपल्या संस्कृतीशी खूप प्राचीन काळापासून जोडलेली आहे. म्हणजे वेद व्यासांना आपण पहिले आद्य गुरु जर मानत असू तर त्यांच्यापासून ही परंपरा आपल्याकडे आहे. पूर्वी गुरुगृही राहूनच वेदांचं शिक्षण किंवा कलांचं शिक्षण हे आपल्याकडे होतच असे. त्यामुळे गुरूंच्या प्रत्यक्ष सहवासात तो शिष्य घडत असे, कारण वयाच्या खूप लहानपणापासूनच त्या गुरूंचा सहवास त्याला सतत लाभत असे. सो गुरूंच्या सोबत राहायचं, गुरूंचं जे काही आचरण आहे ते बघायचं, त्यातून जीवनातल्याही गोष्टी शिकायच्या आणि ज्ञान आणि कला याचंही मार्गदर्शन घ्यायचं. त्यामुळे गुरूंची पूर्ण सावली असा तो शिष्य घडत असे. सो या दृष्टीने गुरु शिष्य परंपरेचं महत्व खूप आहे.
0: अगदी खरं. स्वरताताई, तू आत्ता जसा उल्लेख केलास की तुझ्या आयुष्यात जे जे गुरु आले त्यांची ऋणी आहेस आणि कृतज्ञता व्यक्त केली सत्ता, तर त्याचविषयी हा पुढचा प्रश्न आहे की आजवरच्या तुझ्या नृत्य प्रवासात गुरूंची नक्की काय भूमिका होती आणि कशा प्रकारे तुझ्या या प्रवासाला आकार मिळत गेला?
1: मी मगाशीच म्हणलं तसं देवाची पूर्ण कृपा आहे माझ्यावर, की माझी आईच माझी पहिली गुरु आहे आणि त्याच्यानंतर मैथिली राघवन आणि आता वैभव सर. हे तिघही फक्त नृत्य गुरु जरी असले, म्हणजे मैथिली मामी आणि वैभव सरांकडनं ते नृत्य गुरु आणि पहिली आई आणि नृत्य गुरु असं, पण नृत्याच्या आधी त्यांनी जगण्याची तत्व मला शिकवली. म्हणजे नृत्याबरोबरच काय काय येतं, तर शिस्त येते, प्रामाणिकपणा येतो, जिद्द येते, चिकाटी येते. आणि महत्वाचं म्हणजे मला त्यांनी शिकवलं की माणसाशी माणसासारखं वागावं. कारण तुम्ही जर माणूस म्हणूनच चांगले नसाल, तुम्हाला जर माणूस म्हणून कसं जगायचं हेच माहिती नसेल, तर ते तुमच्या नृत्यात कधी उतरूच शकत नाही. म्हणजे तुम्ही माणसाशी माणसासारखं वागायचं म्हणजे काय, तर प्रेमाने वागायचं ना. तर तुम्ही जर जेन्युइन नसाल, तुम्ही जर सच्चे नसाल, तर तुमचं नृत्य पण तसंच होणार आहे. त्याच्यामुळे जर तुमचं नृत्य लोकांच्या मनाला भिडणारं, तुमची अपेक्षा असेल की नृत्य लोकांच्या मनाला भिडलं पाहिजे, तर पहिलं तुम्ही स्वतः माणूस म्हणून घडलं पाहिजे. हे मला त्यांनी पहिली शिकवण ही होती की नृत्य नंतर येतं, पण आधी जर तू जेन्युइन राहिली नाहीस तू जर खरा विचार केला

0: नाहीस तर तुझ्या नृत्यातनं ते उमटणार नाही.
1: एकंदरीतच आपला जो स्वभाव आहे तो आपल्या नृत्यात
0: ऍब्सोल्युटली,
1: रिफ्लेक्ट
0: कारण
1: होणार.
0: कला ही माणसाच्या आयुष्याचा आरसा असते असं म्हणतात. आपला स्वभाव, आपण जे काही काम करतो रेग्युलर आयुष्यामध्ये, ते आपल्या कलेतनं दिसतच, म्हणजे दिसतच, आणि ते कुणीही लपवू शकत नाही. आणि समोरचा ऑडियन्स असतो तो फार हुशार असतो, माहितीये का? म्हणजे आपण कितीही अभिनय करायचा प्रयत्न केला तरी त्यांना
1: बरं समजतं.
0: त्यांना कलाकाराचा स्वभाव कळतोच कळतो.
1: बरं,
0: त्याच्यामुळे ही पहिली शिकवण. आणि नंतर मला असं सांगावं असं वाटतं की असं म्हणतात की गुरुने सतत देत राहावं आणि शिष्याने सतत खुल्या मनानं घेत राहावं, तर तसेच माझे सगळे गुरु मला मिळाले. आणि खास म्हणजे मला आईबद्दल असं सांगावं असं वाटतं की जेव्हा मी 2010 साली सरांकडे जायला लागले, त्याच्या आधी सर पुण्यामध्ये वर्कशॉप घ्यायला यायचे, तेव्हा मी त्यांचे वर्कशॉप अटेंड केले होते. आणि तेव्हा मी अशीच इच्छा व्यक्त केली की मला सरांकडे शिकायला आवडेल असं. हे माझं वाक्य ऐकल्यानंतर कुणालाही असं वाटेल, पहिले आई आहे आणि नंतर नृत्य गुरु आहे, तर कुणालाही स्वाभाविकपणे असं वाटेल की मी हिला माझ्या हातातनं नाही सोडू शकत, कारण एकतर मुलगी आहे.
1: बरोबर,
0: त्यातून असं कसं इझिली नाही सोडता येत गोष्टी. पण तिने कुठलाही पुढचा मागचा विचार न करता मला सांगितलं की तुला जे काही करायचं ते तू कर, तुला मुंबईला जाऊन शिकायचंय का त्यांच्याकडे, मला काहीही प्रश्न नाहीये. सेम माझे बाबा पण, आजी पण, त्यांनी कधीच मला असं अडवलं नाही शिकण्यासाठी, कारण नृत्य आणि कला आमच्या घरातच आहे. त्याच्यामुळे कलेबद्दलची आस्था ही पहिल्यापासूनच आमच्या घरात आहे. त्याच्यामुळे आईनं जर मला पाठवलं नसतं तर, म्हणजे मगाशी मी जे म्हणले माणूस म्हणून कसं राहायचं, ते खुलं मन जे आहे ते फक्त तिच्यामुळे मी शिकले. की कारण हल्ली आपण बघतो असं पटकन सोडता नाही येत स्वतःच्या हातातली गोष्ट.
1: खरं,
0: त्याच्यामुळे तिनं जर ते केलं नसतं तर आता म्हणजे मी सरांकडे शिकू शकले नसते आणि आता माझं आयुष्य काही वेगळं असतं. मग
1: खरं म्हणजे कदाचित हे कलेत जे आपण फ्रीडम विषयी बोलतो त्याच्यामुळे कुठेतरी असा प्रवास घडला असावा.
0: ऍब्सोल्युटली.
1: ते मला तुम्हा दोघींना विचारायला आवडेल की गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या गुरूंविषयी एखादी आठवण जी तुमच्या कायम स्मरणात राहते अशी कोणती? स्वातीताई,
2: याबद्दल मी माझ्या अगदी पहिल्या गुरु सुचेता जोशी, त्यांनी स्वतः नृत्य शिकायला सुरुवात केली त्यांच्या वयाच्या 45व्या वर्षी. आणि मी त्यांच्याकडे जेव्हा शिकायला गेले तेव्हा त्या 60च्या पुढेच त्यांचं वय होतं, म्हणजे त्या 60 वर्षाच्या आणि मी 6 वर्षाची असं आमचं नातं होतं तेव्हा. पण त्यामुळे त्यांनी मला, म्हणजे त्यांची मुलगी, त्यांची नात अशाच स्वरूपात कायम बघितलं, तशाच त्या माझ्याशी वागायच्या. म्हणजे इतकं होतं की नृत्याचं तर शिक्षण त्या देतच होत्या, पण त्या पलीकडे जाऊन त्या मला म्हणायच्या, तू केव्हाही माझ्याकडे ये राहा, तुला अभ्यास करायचाय का, तू माझ्याकडे येऊन अभ्यास कर, जेवायला राहा. सो ही जी एक जवळीक त्यांच्याकडे शिकत असताना मला मिळाली, त्यातून तो विश्वास की नाही, गुरु म्हणजे काही खूप वेगळं कुणी नसतं, ते आपल्यासारखेच असतात आणि आपलेच असतात. सो हे खूप कुठेतरी मनामध्ये रुजलं.
1: तू कोणती आठवण सांगशील?
0: आता जसं ती म्हणली त्यालाच पुढे मी जॉईन करते की गुरु म्हणजे आता, म्हणजे काही काही वेळेला असं होतं की गुरुला मी गुरु आहे असं जे काही ऑरा असतो त्याचा, तसे माझे कुणीच गुरु नाहीयेत. म्हणजे इतके सिम्पल आहेत आणि इतके जेन्युइन आहेत की त्यांच्याकडे बघून असं पहिलं तर वाटतच नाही की हे इतके, म्हणजे कलेच्या किंवा इतर पण सगळ्याच टॅलेंटने ते असे पुरेपूर भरलेलं आहे, माहितीये का? की काय काय घ्यायचं त्यांच्याकडनं हे म्हणजे विचार करावा लागतो की अरे बापरे, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं वेगळं दिसत जातं. अच्छा असं पण असतं का, अच्छा तसं पण असतं का. तर पहिली आई बरोबरची आठवण, म्हणजे खूप आठवणी आहेत आई म्हणून पण आणि गुरु म्हणून पण. पण मला एक सांगावं असं वाटतं की 5वीत तिने माझं अरंगेत्रम केलं, मी 5वीत होते तेव्हा. आणि तेव्हा बाकीचे खूप लोक असे होते की जे आईला म्हणत होते की अगं ती लहान आहे अजून, तू काय इतके, म्हणजे अरंगेत्रम कर एवढी काय घाई आहे, अजून होऊ देत ना, पुढं शिकतीये ना अजून. पण तिला प्रचंड विश्वास होता आणि त्या एकाच भावनेला धरून ती होती आणि तिने माझ्यात तोच विश्वास दाखवला आणि तिने मला सांगितलं की तुला कॉन्फिडन्स आहे ना, मला पण कॉन्फिडन्स आहे, त्याच्यामुळे हे अरंगेत्रम घडणार आहे. आणि टिळक स्मारकला, म्हणजे हाऊसफुल होता टिळक स्मारक, त्याच्यामुळे ती आठवण मी कधीच नाही विसरू शकत. त्याच्यानंतर मैथिली मामी, त्यांच्याबद्दल सांगायचं तर मी आणि आईने, मी जेव्हा 12वीत होते तेव्हा आम्ही दोघींनी एक प्रयोग केला होता. म्हणजे कार्यक्रम केला होता आणि तेव्हा म्युझिशियन्स बरोबर कार्यक्रम होता तो आणि तेव्हा मैथिली मामी आमच्यासाठी नटवंगम करत होत्या.

0: नटवंग म्हणजे नृत्याचे बोल म्हणणं जे असतं ते, तर ते मी कधीच नाही विसरू शकत. कारण ते जे कनेक्शन आहे ना की आपल्यासाठी आपल्या गुरु बोल म्हणतायत,
1: बरोबर,
0: कारण त्या वयाने खूप मोठ्या आहेत आणि मी खूप लहान होते तेव्हा, त्याच्यामुळे पण मला खूप जास्त अप्रूव वाटलं त्या गोष्टीचं की आम्ही दोघी स्टेजवर आहोत आणि त्या आमच्यासाठी नृत्याचे बोल म्हणतायत, ती मी कधीच नाही विसरू शकत. आणि दुसरी आठवण म्हणजे मी त्यांना घेऊन सोलापूरला एका कार्यक्रमासाठी गेले होते, तेव्हा त्या खूप अशा मला धरून होत्या की हा म्हणजे इथून ट्रेनमधनं उतरायचंय मग तिथपर्यंत जायचंय, त्याच्यामुळे त्यांची काळजी घ्यायला मला खूप जास्त छान वाटलं. म्हणजे गुरु म्हणून पण, आणि म्हणजे ते आता आजीच आहेत त्याच्यामुळे ते प्रेम माझ्यासाठी खूप जास्त लक्षात राहिलं माझ्या ते. आणि सरांबद्दल सांगायचं झालं तर 2019 साली मी आणि माझी मैत्रीण ईशा पिंगळे आम्ही दोघींनी आमचं एक प्रोडक्शन आहे ते केलं होतं पुण्यामध्ये सादर. तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुव्हमेंट क्षमाताई करतात, क्षमा भाटे, तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये आम्ही दोघी नाचलो होतो. आणि तो प्रयोग झाल्यानंतर म्हणजे पॅनल डिस्कशन असतं त्याच्यानंतर की त्या नृत्य प्रस्तुतीवर प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत

0: मी आणि माझी मैत्रीण ईशा पिंगळे आम्ही दोघींनी आमचं एक प्रोडक्शन आहे ते केलं होतं पुण्यामध्ये सादर. तर मॅडम मेनका कोरिओग्राफी मुव्हमेंट क्षमाताई करतात, क्षमा भाटे. तर त्यांच्या त्या फेस्टिवलमध्ये आम्ही दोघी नाचलो होतो आणि तो प्रयोग झाल्यानंतर म्हणजे पॅनल डिस्कशन असतं त्याच्यानंतर की त्या नृत्य प्रस्तुतीवर प्रत्येक वेगवेगळ्या फील्ड मधले लोक आहेत आलेले असतात आणि ते आपापली मतं मांडतात. तर सगळं झाल्यानंतर सरांच्या हातात जेव्हा माईक आला तेव्हा ते खूप जास्त भावुक झाले होते माहितीये का. त्याच्यामुळे ती गोष्ट मी आणि त्यांचा चेहरा मी कधीच नाही विसरू शकत. म्हणजे आपण काहीतरी स्वतः क्रिएट केलंय आणि त्याच्यामुळे जर गुरूंना आपल्या जर आपला अभिमान वाटत असेल तर त्याच्या पलीकडे काहीच नसू शकत.
1: खरंच या खूप प्राइसलेस अशा मोमेंट्स असतात.
0: अगदी अगदी.
1: ज्या आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही आणि त्या कायम आपल्या सोबत असतात.
0: म्हणजे आठवणी या अशा असतात की तुम्ही मागून पण आम्ही देऊच शकत नाही.
1: खरं असं स्वाती, तरी आपण बघतोय की आजकाल काळ खूप झपाट्याने बदलत चाललाय, खूप डिजिटायझेशन होत आहे, तर यात गुरु शिष्य परंपरा कशा प्रकारे पुढे चालली आहे आणि काय काय बदल हे तुम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे?
2: काळ जरी खूप बदलला आहे, बदलत आहे, अजूनही बदलणार आहे, कारण डिजिटायझेशन आणि इक्विपमेंट्स या सगळ्यांमुळे खूप बदल होत आहेत, पण तरीही अनुजा मला ना अशी खात्री वाटते की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो ना तर त्या क्षेत्रामध्ये गुरु शिष्य परंपरा किंवा गुरु शिष्याचं नातं हे नाही बदलत. कारण शिकायला येणारे विद्यार्थी तेवढ्याच विश्वासाने तुमच्याकडे येतात, तुम्ही जेव्हा शिकवता तेव्हा तुम्ही तेवढ्याच अधिकाराने त्यांना रागवूही शकता, त्यांना समजावूनही सांगू शकता. म्हणजे वेळ प्रसंगी कठोर, वेळ प्रसंगी मृदू, दोन्ही पद्धतीने तुम्ही त्यांच्याशी संवाद साधत असता. कलेच्या व्यतिरिक्त आपण मगाशीच बोललो तसं आयुष्याबद्दलही आपण बोलत असतो, आपण एकमेकांशी खूप संवाद साधत असतो. सो यातून गुरु शिष्याचं जे नातं आहे ना ते टिकून राहिलेलं आहे. म्हणजे आजही व्हिडिओ पाठवून शिकणं ही सहज साध्य होणारी गोष्ट आहे, पण व्हिडिओतन मी एखादी प्रस्तुती पाठवली आणि ती एखादी विद्यार्थिनी शिकलीये आणि रोज माझ्या सहवासात क्लासमध्ये माझ्या समोर राहून ती विद्यार्थिनी शिकलीये, ह्याच्यात कुठेतरी खूप फरक पडतो. त्यामुळे गुरु शिष्य नातं बदललंय किंवा बदलेल किंवा ते कमी होईल का त्याचा प्रभाव, तर मला नाही असं वाटत.
1: आपण बघतो की काळ बदलतोय तर गोष्टी खूप बदलत जातील, म्हणजे आपल्या पूर्वजांकडून जी परंपरा आली आहे ती कदाचित पुढे टिकेल की नाही असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो, पण तुम्ही आज ज्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलंय त्याने खरंच असं वाटतंय की नाही, या गोष्टी टिकून राहणार आहेत आणि अशाच पुढे जातील आणि बहरतील.
2: अगदीच नक्की.
1: खरं
0: मला एक छोटस ऍड करावं असं वाटतं की हाच विश्वास आहे माहितीये का, आता ती जे बोलली ना की हाच विश्वास आहे गुरुचा शिष्यावर आणि शिष्याचा गुरुवर आणि ओव्हरऑल ह्या गुरु शिष्य परंपरेवर. कारण तू म्हणलीस तसं की डिजिटायझेशनमुळे ऑफकोर्स पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की नृत्य अख्ख्या जगात, म्हणजे क्लासिकल डान्स मी म्हणते हा, की भरतनाट्यम जर घ्यायचं झालं तर ते अख्ख्या जगात पसरलंय आता. म्हणजे मी माझ्या घरी बसून व्हिडिओ केला तर तो युएस मधली माझी मैत्रीण पण इझिली बघू शकते. त्याच्यामुळे माझं जे काही म्हणणं आहे ते मी माझ्या व्हिडिओ थ्रू कुठेही पोहोचवू शकते, ती पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण ती जसं म्हणली तसं तो जो प्रत्यक्ष भेटण्यातला ओलावा आहे ना तो फक्त आणि फक्त प्रत्यक्ष भेटूनच येणार
1: आहे.
0: म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी
1: आहेत
0: डिजिटायझेशनचा आहेत.
1: खरं तर आई मुलगी आणि गुरु शिष्य असं तुमचं खास नातं आहे, तर स्वरदाताई गुरु आणि आई या दोन्ही भूमिकांमधून तू स्वातीताईंना कशी पाहतेस?
0: पहिली तर गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणलं तसं की तिनं मला कधीच बांधून ठेवलं नाही. तिनं पहिल्यापासूनच मला प्रोत्साहन दिलं की तुला जे काय हवं ते तू कर, आम्ही सगळे आहोत. ऑफकोर्स म्हणजे आई म्हणून उगाच लाड पण कधीच केले नाही. आणि मेन म्हणजे मला असं सांगावं असं वाटतं की म्हणजे इच्छा खूप व्यक्त होतात मनामध्ये, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचं ते करायचंय, पण म्हणजे आई पण बाबा पण नाही ऐकण्याची सवय यांनी मला लावली की एखादी गोष्ट जर मागितली तर ती त्या दुसऱ्या दिवशी नाही असं नाही मिळू शकत. की तू त्याच्यासाठी मेहनत कर, तू त्याच्यासाठी पेशन्स ठेव, मिळणार आहे, पण तुझ्या कष्टांनी जर मिळवता आलं तर वेल अँड गुड, नाहीतर मग आम्ही आहोतच. पण स्वतःवर विश्वास ठेवायला त्यांनी आधी मला शिकवलं आणि त्याच्यानंतर मग समजा जर जमलं नाही तर त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाहीये, पुन्हा करत राहायचं, आम्ही आहोतच, पण पहिल्यांदा तू प्रयत्न कर, तू कष्ट कर, जर नाही झालं तर मग पुढं पुढचं पुढं बघू.
1: आता आपण एक छोटासा रॅपिड फायर राऊंड घेऊयात. यात मी

0: तुम्हाला काही शब्द किंवा फ्रेजेस सांगेन, त्याविषयी तुम्हाला थोडक्यात अगदी सांगायचंय किंवा एका शब्दात सांगितलं तरी चालेल. आधी स्वातीताईंसाठी पहिला शब्द आहे गुरुपौर्णिमा.
1: गुरूंविषयी कृतज्ञता.
0: भरतनाट्यम.
1: समृद्ध परंपरा असणारी नृत्यशैली जी माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
0: रियाज.
1: रोजच्या आयुष्याचा एक भाग व्हायलाच पाहिजे अशी गोष्ट.
0: वा. शिष्य.
1: शिष्य ही आपली प्रतिकृती असते असं आपण म्हणू शकतो.
0: वा. स्वरदाताईसाठी आवडती नृत्य रचना.
2: म्हणजे ज्यांना भरतनाट्यम येतं किंवा ज्यांना नॉलेज असणाऱ्यांना कळेल की अलारिपू ही जी रचना असते ती, किंवा पहिलं जे आपलं नटेश कौतुम असतं ते, कारण त्याच्यासारखा वॉर्मअप किंवा अभिनयाचा पण आणि शारीरिक हालचालींसाठी, त्याच्यामुळे ते मला फार आवडतं.
0: मंचावर जाण्यापूर्वीची एक सवय.
2: पाऊल ठेवण्यापूर्वी मी विंग मध्ये उभं राहून त्या रचनेचा विचार करते. आणि दुसरी म्हणजे त्याला नमस्कार करायचा पूर्ण, जी कुठली जागा असेल त्याला.
0: सकाळचा रियाज की संध्याकाळचा?
2: हे ऍक्च्युली डिपेंड करतं, कारण काही दिवशी सकाळी क्लास असतात, काही दिवशी संध्याकाळी असतात, पण शक्यतो सकाळचाच. असं.
0: शेवटचा शब्द गुरु.
2: मार्गदर्शक.
0: आता पुढे जाऊयात आपण. गुरूंकडून मिळालेली कोणती शिकवण आहे की जी कायम तुमच्या लक्षात राहील?
1: गुरु या शब्दाचाच अर्थ जर आपण आपल्या परंपरेत बघितला तर अज्ञान दूर करणारा तो गुरु. मला प्रत्येकच गुरूंकडनं अशी शिकवण मिळाली की आत्ता जे ज्ञान तुझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याचा प्रयत्न कर. आजूबाजूच्या जगामध्ये खूप बदल होत असतात, ते बदल तुमच्या विचारांमध्ये पण झाले पाहिजेत, तुमच्या कलेत पण झाले पाहिजेत.
0: स्वरदाताई.
2: खास शिकवण की नेव्हर गिव्हअप, माहितीये का, की तुम्ही मगाशीच म्हटलं तसं सतत करत राहा, कान डोळे सतत उघडे ठेवा, कारण ऑब्झर्वेशन करणं खूप महत्वाची गोष्ट आहे कलाकार म्हणून. कारण कलेमधनं आपण काय दाखवतो तर आजूबाजूचं जगच दाखवत असतो. मग त्याचं जर आपल्याला ज्ञान नसेल तर आपण कुठनं काय क्रिएट करायचं. त्याच्यामुळे ऑब्झर्वेशन फार महत्वाचं आहे. आणि बिंदास नाचत राहा, म्हणजे फार जास्त विचार करून खूप इंटेलेक्च्युअली नाचलं तर मग तो डान्स वेगळा होतो.
0: स्वातीताई, तुम्ही आजवर अनेक शिष्या कलाकार म्हणून घडताना पाहिले आहेत, त्यांच्या प्रवासाच्या तुम्ही साक्षीदार आहात, हा अनुभव कसा होता?
1: मी जवळपास 45 वर्ष नृत्य शिकवती आहे, कारण माझ्या वयाच्या 16 वर्षीच मला नृत्य शिकवण्याची संधी मिळाली. त्याआधी मी माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्याच क्लासमध्येही शिकवत होते, त्यामुळे शिकवणं ह्या गोष्टीचा अनुभव होता. पण स्वतंत्रपणे शिकवायचंय ही संधी मला 16 वर्षी मिळाली, त्यामुळे मला असं वाटतं की विद्यार्थिनींना शिकवणं आणि त्यातून स्वतः काही गोष्टी शिकत जाणं हा माझा प्रवास विद्यार्थिनींच्या बरोबरच घडत गेला. कारण 16 वर्ष हे काही माझं परिपूर्ण ज्ञान असण्याचं वय नव्हतं, त्यामुळे त्यांना शिकवत असताना मी नकळत खूप गोष्टी शिकत गेले. त्यामुळे विद्यार्थिनींचं शिकणं आणि माझं शिकणं हे सोबतच होत गेलं खूप वर्ष. नंतर परीक्षा विद्यार्थिनींनी द्यायला सुरुवात केली, मग त्यांचं परीक्षेतलं यश, त्यांचं रंगमंचावरच्या कार्यक्रमातलं यश, वेगवेगळे प्रयोग त्यांनी नृत्यात करायला सुरुवात केल्यानंतर ते बघून होणारा आनंद आणि समाधान की बाबा जे बीज आपण रुजवायचा किंवा आपल्याला असलेलं ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केलाय ते खूप छान पद्धतीने पुढे जात राहिलंय आणि ते अजूनही पुढे अनेक शिष्यांच्याकडनं जातच राहणार आहे, त्यामुळे हे समाधान खूप वेगळं आहे.
0: वा. शेवटी जाता जाता युववाणीच्या श्रोत्यांसाठी तुम्ही भरतनाट्यम ही कला शिकणाऱ्या, जपणाऱ्या आणि गुरु शिष्य परंपरेला पुढे नेणाऱ्या पुढच्या पिढीला काय संदेश द्याल?
1: संदेश एकच आहे, मी पहिल्यांदाच म्हटलं तसं की तुम्ही जी कला शिकताय त्या कलेप्रती पहिली गोष्ट तर आदर ठेवा, ती कला आपल्याला समृद्ध करणार आहे याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्या कलेचा मार्ग आपल्याला दाखवणारे आपले जे गुरु आहेत त्यांना तुम्ही गुरु म्हणा, मार्गदर्शक म्हणा, शिक्षक म्हणा, काहीही म्हणा, पण ते तुमचा हात धरून तुम्हाला त्या प्रवासामध्ये नेत असतात, त्यांच्या प्रती आदर कृतज्ञता ही ठेवा आणि निष्ठेने तुमच्या कलेची साधना करत राहा. ती कला तुम्हाला नक्कीच आयुष्यात खूप गोष्टी देते.
0: अगदी खरं. स्वरदाताई.
2: सगळंच ती बोलली. एकच फक्त सांगायला आवडेल की जसं ती म्हणली तसं पहिला स्वतःवर विश्वास

0: ठेवा, कारण तो जो कॉन्फिडन्स आहे तो आपल्या पर्सनॅलिटी मधनं पण दिसतो आणि त्याच्यानंतर नृत्यातनं तर दिसतोच दिसतो. कला ही कलाकारापेक्षा नेहमीच मोठी असते माहिती आहे का, कारण कलाकार हा का घडतो, कलेमुळे घडतो. त्याच्यामुळे ती म्हणली तसं कलेवर आधी विश्वास ठेवा की त्याच्यातनं आपल्याला खूप काही मिळणार आहे. आपण जे घडतोय ते त्या कलेमुळे घडतोय, तीच आपल्याला पुढपर्यंत नेऊ शकेल. त्याच्यामुळे तिचं बोट कधीच कधीच नाही सोडायचं.
1: पातीताई आणि स्वरदाताई, आज तुम्ही युववाणीच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमच्या पुढच्या नृत्य प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
2: खूप धन्यवाद अनुजा.
0: नमस्कार.
1: मित्रांनो, डॉक्टर स्वातीताई आणि स्वरदाताई यांनी त्यांच्या अनुभवातून गुरुशिष्य परंपरेचा समृद्ध वारसा, त्यातील भावनिक नातं आणि साधनेचं महत्व अतिशय सुंदर पद्धतीने आपल्यासमोर उलगडलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुजनांना विनम्र अभिवादन करत या कार्यक्रमातून मी अनुजा भिसे आपला निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार.

0: जीववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. यासाठी आमचा एक ईमेल आय डी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvavaniairpune@gmail.com, अर्थात yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com, yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतले युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा या ईमेल आय डीच्या माध्यमातून. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेतो. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट ट्यून या सदरात गुरु पौर्णिमेनिमित्त परंपरेची पाऊलवाट या खास कार्यक्रमात भरतनाट्यम नृत्यांगणा डॉक्टर स्वाती दातार आणि त्यांचे शिष्या भरतनाट्यम नृत्यांगणा स्वरदा भावे यांच्याशी अनुजा भिसे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वाघांना वाचवलं पाहिजे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त अवश्य ऐका. व्याघ्र प्रकल्पामध्ये महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडणारे वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार अमोल कुंभार यांची मुलाखत बुधवार दिनांक 29 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर. जगभर बलसागर भारत हो.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणाऱ्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल सुगरण मी या मालिकेअंतर्गत मोमोज आणि सँडविचचे प्रकार. जाणून घेऊया शुभदा जांभुळकर यांच्याकडून. त्यानंतर आपण ऐकू शकाल हितगुज या मालिकेअंतर्गत प्राध्यापिका मिनल येवले यांची मुलाखत. तर जरूर ऐका दिनांक 30 जुलै 2026 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान प्रसारित होणारा वनिता मंडळ हा कार्यक्रम. निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपले स्वागत करते. ठळक बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक लोकसभेत संमत. राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयकाला राज्यसभेची मंजुरी. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा. व्याघ्र संवर्धन क्षेत्रात भारताकडे जगाचं नेतृत्व, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. कृषी कर्जमाफीची रक्कम येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. आणि एसटीचं एनसीएमसी स्मार्ट कार्ड घेण्यासाठी 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक परीक्षा अनुचित साधने प्रतिबंध सुधारणा विधेयक आज लोकसभेत आवाजी मतदानानं संमत करण्यात आलं. या विधेयकावर कालपासून झालेल्या चर्चेला राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी उत्तर दिलं. सदर कायदा अधिक कठोर करण्यासाठी आणि जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी या सुधारणा करण्यात आल्याचं डॉ सिंह यांनी सांगितलं. अशा प्रकरणांच्या कालबद्ध सुनावणीसोबत संघटित पेपरफुटीसाठी जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा आणि आर्थिक दंडाची तरतूद या विधेयकात आहे. डॉ सिंह यांच्या उत्तरानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकावर मतदान घेतलं. विरोधकांच्या गदारोळातच सदनानं ते मंजूर केलं.
1: मैं प्रस्ताव करता हूं कि विधेयक को पारित किया जाए. प्रश्न ये कि विधेयक को पारित किया जाए. जो सदस्य के पक्ष में आ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हां वालों के पक्ष में प्रस्ताव स्वीकृत हुआ और विधेयक पारित हुआ.
0: त्यापूर्वी या विधेयकावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी वापरलेल्या काही शब्दांवर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी आक्षेप घेतला. त्यामुळे वाढलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज 2 वेळा तहकूब करावं लागलं. कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही राहुल गांधी यांनी आपल्या भाषणादरम्यान गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले. सत्ताधारी खासदारांनी त्यावर पुन्हा आक्षेप घेतला. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षनेत्यांना सदनाची माफी मागण्याचं आवाहन केलं. गांधी यांनी सदर विधान कोणत्या तथ्याच्या आधारे केलं ते सांगावं किंवा माफी मागावी असं रिजिजू यांनी स्पष्ट नमूद केलं आणि सदनात जबाबदारीने बोलण्याचं गांधी यांना आवाहन केलं. मात्र गांधी यांनी या आवाहनाला प्रतिसाद देण्याचं टाळत आपलं भाषण पूर्ण केलं नाही. त्यावरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सुरू केलेला गदारोळ अखेरपर्यंत कायम होता. राष्ट्रगौरव अवमान निवारण सुधारणा विधेयक आज राज्यसभेनं संमत केलं. या विधेयकावरच्या चर्चेत राज्यमंत्री रामदास आठवले, डॉ ज्योती वाघमारे यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत वंदे मातरम गीताविषयी आपली मतं मांडली. विरोधकांनी या चर्चेदरम्यान घोषणाबाजी करत सभात्याग केला. खासदार अजित गोपछडे यांनी आज राज्यसभेत नांदेड जिल्ह्यात सातत्याने येणारा पूर आणि सीमेलगतच्या शेतीचं होणाऱ्या नुकसानाकडे सदनाचं लक्ष वेधलं. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून या समस्येचं कायमस्वरूपी निवारण करण्याची विनंती केली. डॉ अनिल बोंडे यांनी धार्मिक स्थळं आणि तीर्थक्षेत्रांवरच्या प्राथमिक मूलभूत सुविधांच्या व्यवस्थापनाचा मुद्दा उपस्थित केला. केंद्राने तीर्थक्षेत्रासंदर्भात स्वतंत्र विभाग स्थापन करून तीर्थपर्यटनाला चालना देण्याची मागणी केली. शासनाने येत्या 28 ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण न केल्यास 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र देणं, प्रमाणपत्राच्या वैधतेतील अडचणी दूर करणं आदी मागण्या मराठा समाजानं केल्या आहेत. दरम्यान मागेल त्याला प्रमाणपत्र देण्याचं काम नियमितपणे सुरू असल्याचा निर्वाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ते आज नागपूर इथं माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात काही अडचणी असल्यास त्या चर्चेतून सोडवता येतील असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलं. ते म्हणाले,

0: ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे. तुमच्या सरकारने, महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरता जेवढे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले हे कुठल्याच सरकारने कधी घेतले नाही. अद्यापही कोणाचा काही रोष असेल, कोणाला काही वाटत असेल की हे योग्य होत नाहीये, तर निश्चित त्यातनं मार्ग काढता येईल.
1: राज्यातील कृषी कर्जमाफीची रक्कम येत्या 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्ज रक्कम 2 लाखांपर्यंत आहे त्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी संबंधित बँकांशी समन्वय साधून या सर्व तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यात येत असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी स्पष्ट केलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीचं प्रमाणपत्र मिळेल. दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना नवीन कर्ज देणं शक्य होईल असंही भरणे यांनी नमूद केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. व्याघ्र संवर्धनात भारत जगाचं नेतृत्व करत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त वन विभाग आणि एशियाटिक बिग कॅट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर इथं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राने या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून वन अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक संस्थांचं यामधलं योगदान मोलाचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
0: मार्वल जी AI कंपनी आहे यांनी एक अतिशय चांगलं मॉडेल तयार केलेलं आहे. वाघ जेव्हा विचरण करतो त्यावेळेस काही प्राणी आवाज काढून जंगलाला सांगत असतात की वाघ कुठे आहे. तेच ज्ञान आता आपण AI मध्ये आणलेलं आहे. ज्यावेळेस हे प्राणी आवाज काढतात ते आवाज सेन्स करून आणि त्यातनं वाघ कुठे आहे याची अर्ली वॉर्निंग देण्याच्या संदर्भात ही सिस्टीम तयार झालेली आहे. पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशात ही रेप्लिकेट करता येईल.
1: या क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्यासाठीचे राष्ट्रीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मानव आणि वाघ यांच्यातला संघर्ष टाळण्यासाठी AI आधारित तंत्राची मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. ड्रग्ज फ्री मुंबई अभियानाला उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ होत आहे. कौशल्य, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने वरळी इथं होणाऱ्या या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि खासगी शाळांमधील विद्यार्थी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होतील. एसटीच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड घेण्याला 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झालेलं नसल्यानं त्यांची गैरसोय होऊ नये ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. पात्र प्रवाशांनी NCMC स्मार्ट कार्डची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केलं आहे. गुरु पौर्णिमेचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. शिर्डीसह राज्यात विविध मंदिरांमध्ये नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथंही विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. कलाक्षेत्रात कार्यरत अनेक गुरुकुलांमध्येही आज गुरुवंदनेसह अनेक कार्यक्रम साजरे होत आहेत. खरीप हंगाम 2026 कर्जदार तसंच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी परवा 31 जुलैपर्यंत पीक विमा अर्ज सादर करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयानं केलं आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचं आवाहन विभागानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यात 4,42,406 शेतकऱ्यांनी पीक विमा अर्ज दाखल केले आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी अखेरचे 2 दिवस शिल्लक असून शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलं. ते म्हणाले,
2: केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जाते. यावर्षी पण ती योजना आपली राबवली जात असून 31 जुलै ही त्याची लास्ट मुदत आहे. तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती की मोठ्या प्रमाणावर आपण या योजनेचा लाभ घ्या.
1: लातूर जिल्ह्याच्या चाकूर इथं सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील चाकूरकर यांच्या उपोषणाची दखल घेतली जात नसल्याच्या निषेधार्थ 2 शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून नगरपंचायतीच्या कमानीवर चढलेल्या या शेतकऱ्यांना खाली उतरवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. अनुसूचित जाती उपवर्गीकरण तसंच दिल्लीत विद्यार्थी आंदोलकांवरच्या कारवाईविरोधात आज छत्रपती संभाजीनगर इथं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी प्रकरणी आपल्या विरोधात बदनामीकारक आणि खोटी माहिती प्रसारित केल्याच्या आरोपावरून भाजप आमदार अभिमन्यू पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन

0: नमस्कार मंडळी, बलसागर भारत होच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. मी रश्मी महांबरे. 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. हा दिवस कसा साजरा केला जातो, का साजरा केला जातो, परिसंस्थेत वाघाचं महत्त्व आणि स्थान कोणतं आहे, या सगळ्या बाबी जाणून घेऊया आजच्या आपल्या या कार्यक्रमातून. त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत वन्यजीव अभ्यासक आणि पर्यावरण सल्लागार, तसंच व्याघ्र संवर्धन आणि जैवविविधता क्षेत्रात संशोधन करणारे अमोल कुंभार सर, ज्यांना वन्यजीव निरीक्षण क्षेत्रातील 15 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी भारतीय वन्यजीव संस्था ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प इथे महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी देशातील विविध व्याघ्र प्रकल्पांमध्ये अखिल भारतीय व्याघ्र गणना मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व्याघ्र निरीक्षणाचं प्रशिक्षण त्यांनी दिलंय आणि त्याशिवाय वन्यजीव संवर्धन विषयावर अनेक संशोधन निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. नमस्कार सर, मुंबई आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं खूप स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅडम.
0: मी आत्ताच म्हटलं तसं 29 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. केव्हापासून त्याची सुरुवात झाली आणि का झाली?
1: जागतिक व्याघ्र दिन दरवर्षी 29 जुलै रोजी साजरा केला जातो. 2010 रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे झालेल्या टायगर समितमध्ये या दिवसाची घोषणा करण्यात आली. पण त्याचा बॅकग्राऊंड 2006 पासूनच सुरू झाला होता, जेव्हा आपली पहिला टायगर सेन्सस झाला, जिथे आपल्याला 1400 वाघ आपल्या जंगलांमध्ये आहेत. या सायंटिफिक मेथड्स वापरून कॅमेरा ट्रॅप, लाईन ट्रान्झेक्ट्स असं सायंटिफिक मेथड वापरून आपल्याला लक्षात आलं. मग त्यानंतर आपल्याला लक्षात आलं की आपल्याकडे वाघ आता खूपच कमी प्रमाणात उरलेले आहेत. जसे की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखाहून अधिक वाघ होते, पण 20व्या शतकापर्यंत त्यांची संख्या नंतर लक्षात आली की हे वाघ खूप त्यांच्या झपाट्याने कमी झालेली आहे. अच्छा. जी आता 2022 सेन्सेसमध्ये 3164 वाघ आपण आता आहेत मोजणी केलेली आहेत. तर याचे 2010 मग पूर्ण जगभरातील अनेक लीडर्स, राजकारणी, सायंटिस्ट हे सगळे एकत्र आले टायगर समित सेंट पीटर्सबर्गमध्ये आणि तिकडे याची कॉन्झर्वेशनसाठी, वाघाच्या पूर्ण जगभरात कॉन्झर्वेशनसाठी काही मिटिगेशन मेजर्स आखले गेले. तो दिवस होता 29 जुलै. त्यामुळे जागतिक व्याघ्र दिन हा 29 जुलैला साजरा केला जातो.
0: खूप छान. खरं तर सर, वाघांना वाचवा आणि निसर्गाचा समतोल राखा असं म्हटलं जातं, तर यामागचं उद्दिष्ट काय आहे आणि वाघांची वैशिष्ट्य काय आहेत? आणि मला मुख्य विचारायला आवडेल की तुम्हाला वाघाचं आवडणारं वैशिष्ट्य कोणतं आहे?
1: वाघ हा आपला राष्ट्रीय ॲनिमल आहे, प्राणी आहे. वाघ हा जंगलातील सर्वोच्च शिकारी आहे. तो हरिण, सांबर, रानडुक्कर, रानगवे अशा शाकाहारी प्राण्यांची संख्या नियंत्रित करतो. त्यामुळे जंगलातील वनस्पतींचे संरक्षण होते व पर्यावरणाचा समतोल राखला जातो. वाघाचे सायंटिफिक नेम, जसे वैज्ञानिक नेम, पॅन्थेरा टायग्रिस टायग्रिस आहे. त्याच्या शरीरावर काळ्या पट्ट्यांसह केशरी

0: गडद पिवळसर केशरी रंगाचे केस असतात. तो उत्कृष्ट निशाचर आहे. त्याची दृष्टी तीक्ष्ण, श्रवणशक्ती आणि वास घेण्याची क्षमता खूप उत्तम आहे. तो नेहमी सॉलिटरी आहे, म्हणजे तो एकटा राहतो. त्याची मला आवडणारी गोष्ट म्हणजे तो, तुम्ही जेव्हा जंगलांमध्ये जाल, आता मी हजारो वेळा वाघ बघितला असेल, पण मी जेव्हा पण एक नवीन दिवशी वाघ बघतो तेव्हा मला असं वाटतं की तो मी पहिल्यांदाच बघतोय. त्याचं जंगलामध्ये वावरण्याची पद्धत, त्याची शिकार करण्याची पद्धत, परत जेव्हा माणसांसमोर तो येतो किंवा प्राण्यांसमोर तो असतो, त्या तेव्हा जो ज्या प्रकारे तो राहतो, ज्या प्रकारे तो तुमच्या नजरेत नजर भिडवतो, हे खूप खूप इंटरेस्टिंग आणि बघण्यासारखं असतं.
1: खूप छान. आणि तुम्ही खरंच म्हणजे भाग्याचा हेवा वाटतोय की तुम्हाला अनेकदा असा वाघ बघायला प्रत्यक्ष मिळाला असेल.
0: हो हो.
1: तर तुमचा काही अनुभव ऐकायला नक्की आवडेल सर.
0: नक्कीच. जेव्हा मी आता भारतातील 10 ते 12 व्याघ्र प्रकल्पांमध्ये मी काम केलेलं आहे आणि एक्सटेन्सिव्ह काम केलेलं आहे. तिथे 5-5, 6-6 महिने राहून कॅमेरा ट्रॅपिंग, लाईन ट्रान्झॅक्ट, साईन सर्वे, हे त्या व्याघ्र गणनेसाठी वापरल्या जाणाऱ्या मेथड्स आहेत, त्या आम्ही स्वतः केलेल्या आहेत. आता आम्ही त्या वनविभागाला त्याची प्रशिक्षण देतो. ताडोबा अंधारीमध्ये असताना कॅमेरा ट्रॅपिंग चेक करायला जाताना माझ्याकडे तेव्हा बाईक होती, 2010-11-12 सालची गोष्ट आहे. आणि एके ठिकाणी मला तो वाघ दबा धरून बसलेला दिसला रस्त्यावरतीच.
1: अच्छा.
0: मग मी त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो, जवळ गेलो नाही, त्याच्या काही अंतरावरती उभा राहिलो. तो माझ्या डाव्या बाजूला होता आणि त्याचं लक्ष पूर्णपणे माझ्या उजव्या बाजूला होतं. मला माहिती नव्हतं की माझ्या उजव्या बाजूला काय आहे. मग मी तिथे लक्ष देऊन बघितलं तर तिथे काही रानडुकरांची फॅमिली होती, म्हणजे बरीचशी रानडुकरं होती, त्याच्यामध्ये पिल्लं होती, प्रौढ रानडुकरं होती. यामधून त्याचा पूर्णपणे तो स्टॉक करत होता, त्यांना खूप जवळून तो निरखून बघत होता, लांबून लपून. आणि नंतर काय झालं की ते रानडुकरं माझ्या मागच्या बाजूला आले. मागच्या बाजूला तसा तो वाघ, ती वाघीण होती ऍक्च्युली, जामनी या ठिकाणी होती ताडोबामध्ये, ती उठून परत त्याच लाईनमध्ये डाव्याच बाजूला माझ्या बाईकच्या बाजूला येऊन बसली, जेणेकरून तिने माझ्या बाईकचा आधार घेऊन ती लपली.
1: अच्छा.
0: आणि तिच्यापासून माझं अंतर हार्डली 1.5 ते 2 फूट असावं, पण तिचं माडं अजिबात लक्ष नव्हतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तिचं माडं अजिबात लक्ष नव्हतं, तिचं पूर्ण लक्ष त्या बाईकच्या अडून त्या रानडुकरांवरती होतं. आणि जशी ती रानडुकरं मागच्या बाजूला गेली तशी ती वाघीण धावत एकदम तिने झपाटा घातला आणि त्यातला एक रानडुकर तिने पकडला आणि मारला. हा माझ्या खूप जवळचा एन्काउंटर होता आणि खूप थरारे होता.
1: खर तर तुम्ही घाबरला नाही ते खूप, म्हणजे असेलच भीती वाटली थोडी,
0: कारण अनुभव असल्यामुळे मला माहिती होतं की तिचं लक्ष त्यांच्याकडे होतं आणि तिचं माणूस हा तिचं भक्ष नाहीये. पहिली गोष्ट, माणूस हा वाघाचं भक्ष नाहीये. आणि तिथे पुरेसे अॅनिमल्स आहेत, पुरेसे रानडुकर, हरण, रानगवे आहेत, त्यामुळे तो माझ्यावरती अटॅक करणार नाही हे मला माहिती होतं. आणि त्यातलं काही बिहेवियर आपल्याला माहिती असतं, जेव्हा तो पंजे हलवतो किंवा कान हलवतो त्यावेळेला त्याचं बिहेवियर कसं असेल, तो काय करणार, तो केव्हा उठणार, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळे मला माहिती आहे की तो माझ्यावरती अटॅक नाही करणार, तो त्यांच्यावरतीच करणार. त्यामुळे मी तिथे शांतपणे उभा राहिलो.
1: अच्छा, छान. असे बरेच अनुभव असतील ना सर तुमचे?
0: हो, खूप. वेगवेगळ्या जंगलांमध्ये जसे वेगवेगळे अनुभव मला आलेले आहेत तसे. आता काही म्हणजे एक 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आम्ही सातपुडामध्ये लाईन ट्रान्झॅक्ट करत होतो. लाईन ट्रान्झॅक्ट ही मेथड तिथल्या शाकाहारी प्राण्यांसाठी गणनेसाठी वापरली जाते. एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला चालत जायचं असतं आपल्याला, आणि तिथे दिसणारे वन्य प्राणी आपल्याला टिपायचे असतात, मोजायचे असतात, गणना करायची असते. त्यातून आपल्याला कळतं की त्यांची डेन्सिटी त्या जंगलामध्ये किती आहे. अशी आम्ही लाईन ट्रान्झॅक्ट करत होतो. सकाळी 7 वाजता ते आम्ही लाईन ट्रान्झॅक्ट सुरू केली. 2 किलोमीटरची लाईन ट्रान्झॅक्ट असते. 1 किलोमीटरपर्यंत आम्ही ती हळूहळू कम्प्लीट केली. त्यानंतर आम्हाला कॉल यायला लागले, माकडांचे कॉल आले.
1: अच्छा.
0: तिथले लंगूर्स होते, तिथले बोनेट मकाक होते, त्यांचे कॉल्स आले. जसे लंगूर्स कॉल करतो जेव्हा त्याला कोणताही
1: मोठा जंगली प्राणी
0: वाघ किंवा बिबट्या वगैरे दिसतो किंवा रानकुत्रे दिसतात, तेव्हा तो तसा आवाज काढतो. तो इतर प्राण्यांना सावध करतो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा. असं चालत असताना आम्ही तिथे उभे राहिलो, थांबलो, आम्हाला लक्षात आलं की तिथे कोणता तरी कारण

0: आहे, पण
1: अच्छा
0: कोणता कारणीवर आहे काय माहिती नव्हतं. थोड्या वेळाने आवाज कमी झाला, नंतर बंद झाला, परत आम्ही चालायला सुरू केलं. चालायला सुरू केल्यावरती तिथे आम्हाला वाघाचा आवाज आला. म्हणजे वाघाने अगोदर डरकळी दिली, छोटी डरकळी होती, म्हणजे त्यांनी इशारा दिला आम्हाला की पुढे येऊ नका, मी तिथे बसलो आहे, पुढे येऊ नका. आम्ही तिथेच उभे राहिलो. थोडा वेळ 10-15 मिनटं वाट बघितली, त्यानंतर आमच्या लक्षात आलं की तो आता उठणार नाही आहे. मग आम्ही ती लाईन ट्रान्झॅक्ट तिकडेच 1200 मीटरवरती स्टॉप केली, थांबवली आणि पुन्हा रिटर्न आलो. कारण आम्ही धाडस करून जरी पूर्ण ती लाईन ट्रान्झॅक्ट करायचा प्रयत्न केला असता, तरी असं झालं असतं की त्यांनी आमच्यावरती अटॅक केला असता, की मी तुम्हाला इशारा दिला होता तरी तुम्ही पुढे आलात. त्यामुळे मग आम्ही ती लाईन ट्रान्झॅक्ट तिथेच संपवली आणि रिटर्न आमच्या बेस कॅम्प वरती आलो.
1: जंगलाची भाषा वेगळी असते,
0: जंगलाची भाषा वेगळी असते, ती आपल्याला समजली पाहिजे, ती माहिती पाहिजे. पहिली गोष्ट असली समजली पाहिजे, त्यांचे इशारे आपल्याला, ते कोणतेही अॅनिमल तुमच्यावरती डायरेक्ट अटॅक नाही करणार. कोणतेही साप असू दे किंवा वाघ असू दे, तो अगोदर तुम्हाला इशारा देणार, तो इशारा तुम्ही ओळखला पाहिजे
1: आणि बाजूला झालं
0: पाहिजे.
1: म्हणूनच म्हणतात की निसर्गाची किमय आहे, नाही का? आणि वाघ सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत असं आम्ही वाचतो. आमचा प्रत्यक्ष तसा संबंधच येत नाही. पट्टेरी वाघ असतात किंवा पांढरे वाघ किंवा ढाण्या वाघ असं आपण ऐकतो, तर असे कसे प्रकार असतात आणि कसे ओळखता तुम्ही ते?
0: पट्टेरी वाघ म्हणजे वाघ हा आपला जो राष्ट्रीय प्राणी आहे, वाघ, पॅन्थेरा टायग्रीस ही एकच प्रजाती भारतामध्ये आढळते. त्याच्यामध्ये पट्टेरी वाघ म्हणजे जो आपला शरीरावर काळे पट्टे असतात, तो जो साधारणतः सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये तो आढळतो. आपल्याकडे टोटल 58 व्याघ्र प्रकल्प आहेत एकूण. आणि पांढरा वाघ जो आपण म्हणतो, पांढरा वाघ हा ही स्वतंत्र प्रजाती नाहीये, ती बंगाल वाघाचीच एक दुर्मिळ आधुनिक रंग भिन्नता आहे, ज्याला आपण जेनेटिक कलर मॉर्फ असे म्हणतो. हा रंग रिसेसिव्ह जनुकांमुळे निर्माण होतो, त्यामुळे वाघाचा केशरी रंग कमी होतो परंतु शरीरावरील काळे पट्टे कायम राहतात. हा अल्बिनो नसतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना तो अल्बिनो वाटतो, पण हा अल्बिनो नसतो. तसाच काझीरंगाच्या जंगलामध्ये गोल्डन टायगर मिळतो.
1: अच्छा,
0: गोल्डन टायगर हा परत ज्याला आपण ज्याला तिथे नाव आहे काझी 106F फिमेल आहे ती. त्यानंतर ब्लॅक टायगर एक आढळतो. ब्लॅक टायगर त्याच्यामध्ये मॅलेनिन जास्त असतं, मॅलेनिनचं प्रमाण जास्त असतं, आणि तो वाघ फक्त आणि फक्त सिमिलीपालमध्ये आढळतो. सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्प ओडिसा ह्या एकाच ठिकाणी आहे. गोल्डन टायगर हा फक्त काझीरंगा मध्येच आहे. आणि पांढरे जे वाघ आहेत हे आता जंगलांमध्ये नाही आहेत, हे रानावनामध्ये नाही आहेत, हे फक्त कॅप्टिव्हिटीमध्ये आहेत, म्हणजे झू मध्येच वगैरे आहेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग बाब म्हणजे जगामध्ये, पूर्ण जगामध्ये, भारतामध्ये जेवढे वाघ आहेत, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, हे सगळे भारतीय आहेत.
1: अच्छा,
0: यांची जी वंशावळ आहे ही भारतीय आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये रेवा म्हणून एक जागा आहे, त्या रेवामध्ये तिथले एक राजा होते, त्या राजाने त्यांची शिकार केली होती. त्यांच्या ती फिमेल होती, एक मदर, त्यांची शिकार केली होती. त्याच्यासोबत काही 3 पिल्लं होती, त्यातला एक व्हाईट होता, एक सफेद वाघ होता. आणि त्या सफेद वाघ काहीतरी वेगळा दिसला त्याला, म्हणून तो त्याचं संवर्धन त्या राजाने केलं. त्या राजाने नंतर त्याचं ब्रीडिंग सुद्धा केलं. ही गोष्ट 1951 सालातली आहे. रेवाच्या जंगलामध्ये माधव त्याचं नाव आहे, त्या वाघाचं माधव. त्यानंतर 1966 त्याचं निधन झालं, पण तोपर्यंत त्यांनी बऱ्याचशा सफेद वाघांना जन्म दिला होता. आणि मग त्यानंतर ते वाघ भारतातून भारतातल्या झू मध्ये वगैरे गेले, त्यानंतर त्यांचं आकर्षण जगभरामध्ये वाढलं. त्यानंतर काही जसं अमेरिका, लंडन या सगळ्या बऱ्याचशा झू मध्ये आपल्याला व्हाईट टायगर मिळतील. ते सगळ्यात त्यांचं वंशावळ ही भारतीय आहे आणि ती मध्य प्रदेश रेवा मधून येते.
1: क्या बात है. पण मग आपण जो ढाण्या वाघ म्हणतो ते काय असतं?
0: ढाण्या वाघ म्हणजे ते एक आपण त्याला एक विशेषण दिलेलं आहे. ढाण्या वाघ म्हणजे एक अडल्ट प्रौढ वाघ, जो ज्याचं वय 5 वर्षापेक्षा जास्त असतं. साधारणतः त्याचे क्षेत्र खूप मोठं असतं. म्हणजे आता सातपुडामध्ये आम्हाला आम्ही 250 स्क्वेअर किलोमीटरमध्ये कॅमेरा ट्रॅपिंग करत होतो. कॅमेरा ट्रॅपिंग करत होतो तेव्हा त्याचं एका कॅप्चरला लोकेशन T01 लोकेशन होतं त्याचं. तर त्याचं लोकेशन त्यानंतर 150 नंबरला आलं, म्हणजे तो पूर्ण 200 स्क्वेअर किलोमीटर एरिया तो कव्हर करत होता. म्हणजे एका वाघाचं क्षेत्र हे अडल्ट मेल मेलचं क्षेत्र हे 20-25 स्क्वेअर किलोमीटर पासून ते 200 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत आम्हाला

0: मला त्याच्यामध्ये आढळलं. तेच तुम्ही जर का सुंदरबनमध्ये जाल, तिथले ते ढाणे वाघ, अडल्ट वाघ, त्यांचं क्षेत्र असतं 300 ते 400 स्क्वेअर किलोमीटर.
1: बापरे.
0: तर त्या पण फिमेलचं जे असतं ना, फिमेलचं क्षेत्र हे कमी असतं. म्हणजे मी सातपुड्याचं जर का उदाहरण दिलं तर त्या 200 स्क्वेअर किलोमीटरच्या वाघाच्या टेरिटरीमध्ये टोटल 6 फिमेल होत्या.
1: अच्छा.
0: आणि त्या फिमेलचं क्षेत्र होतं 20 ते 25 स्क्वेअर किलोमीटर, 50 स्क्वेअर किलोमीटर असं होतं. पण आणि त्याच वाघाच्या लागून एक दुसरा वाघ होता, ढाण्या वाघ म्हणून आपण त्याला, अडल्ट, फुल ग्रोन अडल्ट, त्याचं क्षेत्र एक 150 स्क्वेअर किलोमीटर किंवा एक जवळपास तितकं होतं. पण ते एक एकमेकांच्या आतमध्ये येत नव्हते, त्या टेरिटरीच्या एकमेकांच्या क्षेत्रामध्ये येत नव्हते.
1: अच्छा.
0: कारण जेव्हा ते क्षेत्रामध्ये येतात तेव्हा त्यांची क्षेत्रीय भांडणं होतात, फाईट होते, त्यातून त्यांचं मग म्हणजे एकतर ते इतक्या लेवलला असतं की एकतर तू माझा एरिया सोडून जा किंवा मी तुझा एरिया सोडून जाईन किंवा एकमेकाला ते मारतील. इतक्या एक्स्ट्रीम लेवलचं क्षेत्रफळ असतं त्यांचं.
1: पण हे इतकं सगळं आता तुम्ही सांगताय की वाघ आणि तो आपल्याच भारतात

0: कारण जेव्हा ते क्षेत्रामध्ये येतात तेव्हा त्यांची क्षेत्रीय भांडणं होतात, फाईट होते, त्यातून त्यांचं मग म्हणजे एकतर ते इतक्या लेवलला असतं की एकतर तू माझा एरिया सोडून जा किंवा मी तुझा एरिया सोडून जाईन किंवा एकमेकाला ते मारतील, इतक्या एक्स्ट्रीम लेवलचं क्षेत्रफळ असतं त्यांचं.
1: पण हे इतकं सगळं आता तुम्ही सांगताय की वाघ आणि तो आपल्याच भारतातून त्याचा उगम आहे, मग तरीही अशी वेळ का आली की आपल्याला प्रोजेक्ट टायगर किंवा व्याघ्र प्रकल्प राबवावे लागले?
0: जसं मी मगाशी सांगितलं की 19व्या शतकामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की 1 लाखापेक्षा जास्त वाघ होते, पण नंतर त्यांची संख्या इंग्रजांकडून शिकारी झाली, ज्याला आपण ट्रॉफी हंटिंग म्हणतो. त्यानंतर काही इतर देशांमध्ये जसे नेपाळ, चीन यांच्यामध्ये त्यांच्या स्किनसाठी त्यांची शिकार झाली, तस्करी झाली, त्यामुळे त्यांची संख्या कमी कमी होत गेली. जशी कमी कमी होत गेली त्यांची सायटिंग, जंगलांमधली त्यांचे दिसणारे प्रमाण होतं ते कमी होत गेलं. त्यावेळेला डॉक्टर सलीम अली यांनी इंदिरा गांधींना ते पत्र लिहिलं की आपल्याकडे वाघांची संख्या कमी होती आहे, तर त्यासाठी काहीतरी पावले उचलली जावीत. मग डॉक्टर एम के रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली, प्रशासकीय सनदी अधिकारी एम के रणजित सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा तयार करण्यात आला प्रोजेक्ट टायगरचा, आणि इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली त्या प्रोजेक्ट टायगरचा 1973 साली अंमलबजावणी करण्यात आली भारतामध्ये. त्यानंतर वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट त्यांनी ड्राफ्ट केला, त्यांनी तो इम्प्लिमेंट केला. अशा पद्धतीने प्रोजेक्ट टायगरची सुरुवात झाली आणि त्याचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं हा त्याच्या मागचा हेतू होता, ज्याच्यामुळे वाघांचा एरिया खूप मोठा असतो जसं मगाशी सांगितलं, त्याच्या अंतर्गत इतर जैवविविधता सुद्धा त्याचं जतन केलं जातं, ज्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होतो.
1: खूप छान. पण जंगलातला किंवा आपल्या परिसंस्थेतला सगळ्यात मोठा किंवा बलवान प्राणी हा वाघ आहे, त्याला पण कोणी शत्रू असतो का?
0: खूप छान प्रश्न आहे. वाघाचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे माणूस, आपणच. त्याचं संवर्धन जरी आपण करत असलो तरी त्याचा शत्रूही आपणच आहे, कारण बेकायदेशीर शिकार, जंगलतोड, रस्ते, रेल्वे, विकास कामांमुळे आदिवास आपण त्याचे नष्ट केले, त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढत गेला. जसं जसे जंगलांचं प्रमाण कमी होत गेलं तसा संघर्ष वाढला, जंगल कमी झाल्यामुळे हवेतलं तापमान वाढलं, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे घडत गेल्या. जर आपण जंगलाचे रक्षण केले, शिकारीला आळा घातला आणि वन्यजीवांविषयी जनजागृती केली तर वाघांचे अस्तित्व सुरक्षित राहील. त्यासाठीच आपण हा दर 4 वर्षांनी टायगर सेन्सस व्याघ्रगणना आपण पार पडतो, जी 2006 मध्ये झाली, त्यानंतर 2010 मध्ये झाली, 2014, 2018, त्यानंतर 2022 मध्ये झाली, आता ही 2026 मध्ये सुरू आहे. हा 6वा सायकल समजला जातो, हा आता 2026 मध्ये सुरू आहे. आठवणी तशा बऱ्याच आहेत, त्यातली एक आठवण सांगेन, पेरियार व्याघ्र प्रकल्प केरळमध्ये इथे काम करत असताना, तो कालावधी होता मेचा कालावधी होता, आणि तिथे कसं त्यावेळेला पाऊस येण्यास जरा सुरुवात होते, थोडाफार वळव्याचा पाऊस वगैरे म्हणतात मान्सून, मग तिथे तो सुरुवात होते. तिथे आम्ही कॅमेरा ट्रॅप चेकिंग करून येत असताना एका ठिकाणी आमची गाडी फसली. पाऊस पडला होता रात्री, दुसऱ्या तिथे इतर रस्ते नाही आहेत, आणि जे रस्ते आहेत ते खूप खराब आहेत, कारण तो घाट उतार आहे, पूर्ण घाटमाथा असल्यामुळे तिथले रस्ते खूपच दुर्दैवी अवस्था असते, चिखल असतो. आणि तिथे आमची जीप होती, जुनी जीप होती, ती आमची फसली. आता ती निघत पण नव्हती चिखल जास्त असल्यामुळे, मग आमचे प्रयत्न, आम्ही होतो ड्रायव्हर आणि एक असिस्टंट आणि आम्ही दोघं रिसर्चर, असे 4 जण आम्ही त्या जिप्सीमध्ये होतो. आमच्याकडे तशी हत्यारं वगैरे किंवा काही नसतात, किंवा बंदूक या अशा गोष्टी, किंवा तर एक काठी असते बस तेवढीच, किंवा टॉर्च एक. तसं वेळ होती दुपारची, दुपारी 4 वाजताची वगैरे वेळ होती, तेव्हा आम्ही रिटर्न येत होतो बेस कॅम्पवरती. ती गाडी फसली, त्या गाडी काढण्याचा आम्ही प्रयत्न बराच करत होतो, त्याच्या खाली लाकूड टाकून किंवा धक्का मारून प्रयत्न करतो, पण निघत नव्हती. आणि तेवढ्यात थोड्या वेळामध्ये कॉल सुरू झाला हरणाचा. अच्छा. हरणाचा कॉल सुरू झाला, तो एक काही सेकंद चालला, त्यानंतर लगेच सांबरचा कॉल आला. मग आम्ही समजून गेलो की आता इथे कोणीतरी आहे, टायगर लेपर्ड कोणीतरी आहे. मग आम्ही, एक मित्र झाडावरती जाऊन बसला होता, का तर तो नेटवर्क शोधत होता, मोबाईलचं नेटवर्क लागतं का, काही मदत आपल्यापर्यंत पोचते का, हेतु प्रयत्न करत होता.

0: त्यानंतर आम्ही तो आवाज ऐकला, त्याला खाली बोलवलं पटकन खाली ये. नंतर आम्ही सगळी गाडीत जाऊन बसलो, गाडी आमची ओपन असते जंगलांमध्ये, तरी पण आम्ही त्या गाडीमध्ये जाऊन बसलो, सगळे एकत्र बसलो. आणि थोड्या म्हणजे एक 2 ते 3 मिनिटांमध्ये तिथून वाघाची एंट्री झाली. तो वाघ आला, आमची आम्ही पूर्ण शांत होतो, कारण ती एकच तो एकच रस्ता होता येण्याजाण्यासाठी. त्यानंतर तो आला, गाडीजवळ उभा राहिला, त्याने आमच्याकडे बघितलं. 1-2 मिनिटं तो आमच्याकडे पूर्ण खूप निरीक्षण करत होता. मग ती 2 मिनिटं आम्हाला एकदम 10-15 मिनिटं असल्यासारखी वाटत होती, आणि तो कंटिन्यू बघत होता की हे इथे काय करत आहेत. त्यानंतर आम्ही अजिबात ओरडलो नाही, शांत बसलो तिथे. तो थोड्या अंतरावर परत पुढे गेला, परत त्यांनी मागे वळून बघितलं, परत तो थांबला थोडा वेळ, आणि नंतर पुन्हा मधून निघून गेला. हो, खूप हायस झालं आणि खूप बरं वाटलं की बाबा इतक्या जवळून. हे माझं पहिलं एन्काउंटर होतं. त्यानंतर ताडोबातला तो दुसरा प्रसंग होता. हे खूप जवळून आमचं वाघासोबत होतं एन्काउंटर होतं. खूप छान वाटलं तेव्हा, कारण तो जेव्हा डोळ्यात डोळे घालून बघतो तो कधी तुम्हाला असं इकडे तिकडे करून बघणार नाही, तो तुमच्या नजरेत नजर घालणार. पण आपल्याला असं करायचं की आपण त्याच्या नजरेत नजर जास्त घालायची नाही, थोडा वेळ बघायचं बाजूला बाजूला बघायचं, कारण मग त्याला राग यायला लागतो हा माडेगा बघतो. वाघ हा एक जेंटलमॅन आहे,
1: हो ना,
0: इतर अॅनिमलच्या तुलनेमध्ये तो एक जेंटलमॅन अॅनिमल आहे. त्यामुळे त्याचा रिस्पेक्ट आपण ठेवायचा, जेणेकरून तो आपला रिस्पेक्ट ठेवेल आणि आपल्यावरती त्याचा आशीर्वाद राहील.
1: खूप छान. वाघाचा अभ्यास करावा किंवा या क्षेत्रात जावं असं तुम्ही केव्हा ठरवलं आणि ही सुरुवात कशी झाली?
0: सुरुवात झाली माझी, सुरुवात ही कॉलेजपासूनच झालेली. वाईल्ड लाईफमध्ये आमचे काही मित्र होते, जे वर्गातले आमचे सख्यसोबती होते, त्यातले दोघंजण आम्ही वाईल्ड लाईफमध्ये बरंच आम्ही काम करायचो, म्हणजे स्नेक रेस्क्यू ऑपरेशन किंवा कोणते ॲनिमल्स कुठे असतील, वुल्फ असतील, जॅकल्स असतील, यांचं रेस्क्यू ऑपरेशन आम्ही करायचो. मुंबई, ठाणे, नवी मुंबई जसे आम्हाला कॉल येतील तसे आम्ही जायचो. किंवा उरण भागामध्ये, उरण भागामध्ये आमची एक मित्राची एक संस्था आहे, त्यांच्या थ्रू सुद्धा आम्ही ते करायचो. मग 2010 हा प्रोजेक्ट टायगरची एक फेस 2 सुरू होणार होती, तिकडे मी ॲप्लिकेशन देऊन बघितलं. म्हटलं कधी मुंबईतून बाहेर जाणं झालं नव्हतं माझं, शिक्षणासाठी पण सगळं शिक्षण मुंबईमध्येच झालं. एकदा प्रयत्न करून बघितला की बघू, मग ॲप्लिकेशन पाठवलं, तिथे माझं ॲप्लिकेशन सिलेक्ट झालं माझं रिझ्यूम बघून. त्यानंतर मग भारतातून, पूर्ण भारतातून तिथे मुलं आली होती इंटरव्ह्यूसाठी, त्यातून 25 कॅन्डिडेट त्यांनी सिलेक्ट केले, त्यामध्ये माझं नाव होतं. मग त्यानंतर जी माझा देहरादून वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारतीय वन्यजीव संस्थान, इथून जो प्रवास सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे.
1: खूप छान. खरं तर तुमच्याकडून ऐकण्यासारखं खूप आहे आणि ऐकत राहावे अशा जंगलाच्या गोष्टी असतातच, पण वेळेचंही बंधन असतं. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: नक्कीच, माझ्या स्टेटसवरती मी कायम एक वाक्य ठेवतो, सेव टायगर सेव युअर सेल्फ.
1: अच्छा.
0: जसं आपण ह्याला मी जरा डिस्क्रिप्टिव्ह सांगायचं झालं तर वाघ वाचला तर जंगल वाचेल, जंगल वाचले तर पाणी, हवा आणि आपले भविष्य सुरक्षित राहील. निसर्ग आणि वाघाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडायला हवी. हा केवळ वनविभाग नव्हे तर प्रत्येक नागरिकाचा संकल्प असायला हवा. आपण या व्याघ्र दिनाच्या निमित्ताने एक शपथ घेऊ, जंगल, वन्यजीव आणि पर्यावरणाचे संरक्षण करू. कोणत्याही वन्य प्राण्याची शिकार करणार नाही किंवा होऊ देणार नाही. झाडे लावीन, त्यांचे संगोपन करीन आणि इतरांनाही पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित करीन. वाघ वाचवा, जंगल वाचवा, हा संदेश सर्वत्र पोहोचवा. जय हिंद आणि धन्यवाद.
1: मला वाटतं याच मुद्द्यावर आज आपण इथे थांबूया आणि तुम्ही सांगता तशा सगळ्या गोष्टी होतील अशी मी सदिच्छा व्यक्त करते. तुमचा बहुमोल वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि खूप छान अशी माहिती दिलीत, त्याबद्दल मुंबई आकाशवाणीतर्फे आपले खूप धन्यवाद. मंडळी, याचबरोबर आजचा आपला बलसागर भारत हो हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य रश्मी महामरे यांचं आणि सादर करते रोशन जाधव.

0: प्रणव हरिदास आणि सहकारी यांच्या स्वरात स्वच्छ भारत गीत आपण आपलं एक आपण ऐकलं. यानंतर ठीक 7 वाजता प्रसारित होतील प्रादेशिक बातम्या.
1: सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झीरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्यघर .gov.in वर.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरांचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेत मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटर अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. लोकसभेत आज पेपरफुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक मंजूर झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले या संदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपरफुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म मृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाणवाटप घोटाळा प्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंह यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. CBI दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओदिशातल्या तालाबिरा 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं स्थगित केलं. राज्यातल्या 2 लाख रुपयांपर्यंत थकित कर्ज असलेल्या सर्व पात्र शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी केली जाणार आहे. हेअर कटमुळे कर्जमाफीच्या यादीत रक्कम कमी दिसत असली तरी घाबरण्याचं किंवा काळजी करण्याचं कारण नाही असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज स्पष्ट केलं. ते पुण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. कर्जमाफीच्या यादीत कमी दिसणारी उर्वरित रक्कम संबंधित राष्ट्रीयकृत बँकांकडून नियमानुसार वर्ग केली जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्ज नील झाल्याचं प्रमाणपत्र मिळणार असून दुसऱ्याच दिवशी पात्र शेतकऱ्यांना

0: शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देणं शक्य होईल असं भरणे म्हणाले. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 94% पाऊस पडला असून 84%पेक्षा जास्त खरीप पेरणी पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. सोयाबीनच्या निकृष्ट बोगस बियाण्यांच्या प्रकरणात 85 कंपन्यांविरुद्ध FIR दाखल केली असून संबंधित कंपन्यांना बियाणं बदलून देण्याच्या आणि नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात यंदा 45,10,000 हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली. त्यापैकी सुमारे 24,000 हेक्टर क्षेत्रावरच्या पिकाबाबत तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींचं तातडीनं निराकरण करण्यासाठी कृषी विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असं त्यांनी सांगितलं. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ, इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: यावेळी वन्यजीव संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल बनसोड, गजानन धनराज गुल्धे आणि व्ही ए डोंगरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांच्या 50 मीटर परिसरात साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल. तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. राज्य सरकारचा 2025 या वर्षाचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते प्रसाद लोक यांना तर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार अभिनेत्री राणी मुखर्जी यांना दिला जाणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार गोपाळ देशमुख यांना जाहीर झाला आहे. ऐतिहासिक, संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातल्या योगदानाबद्दल विद्यापीठाच्या वर्धापनदिनी 1 ऑगस्टला त्यांना या पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे. 51,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. अक्कलकोट इथल्या स्वामी समर्थ मंदिराच्या विकासाकरता म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. यामुळे मंदिराच्या परिसरातले रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारनं मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या 28 ऑगस्टपर्यंत पूर्ण कराव्यात, अन्यथा 29 ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं जाईल असा इशारा मनोज दरंगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यस्तरीय बैठक झाल्यावर ते बोलत होते. नाशिकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ व्यंकट शाहूबाई अर्जुनराव गीते यांची आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करायला राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मंजुरी दिली आहे. हवामान विभागानं चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांना उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट जारी केला असून या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जळगावमध्ये उद्या रेड अलर्ट आहे. नांदेड, लातूर आणि भंडारा या जिल्ह्यांना आज तर नागपूर, वर्धा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला आज आणि उद्या जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी लातूर शहरात काढलेल्या विविध मिरवणुकांमध्ये ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2 मंडळांच्या एकूण 4 पदाधिकाऱ्यांविरोधात खटला

0: खटले दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी आणखी 24 जणांविरोधात न्यायालयीन कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं आज आयोजित गुरुपौर्णिमा उत्सवात लाखो भाविकांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्री साई सच्चरित या ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. त्यानंतर अखंड पारायण समाप्ती मिरवणूक काढण्यात आली. नागपूर शहरात काल पडलेल्या 186 मिलीमीटर पावसापैकी 110 मिलीमीटर पाऊस 1 ते 1.25 तासात पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. 3 शाळांमध्ये अडकलेल्या 450 मुलांना बाहेर काढल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड पालघर नाशिकमध्येही 15 दिवस ते 1 महिन्यात पडणारा पाऊस एका दिवसातच पडत आहे. एवढ्या पाण्याचा निचरा करायला नैसर्गिक व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत असं ते म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळाची मुदतवाढ. आणि राज्य सरकारचा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना तर राज कपूर जीवनगौरव पुरस्कार सलीम खान यांना जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ॲपसहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: श्रोतेहो नमस्कार, वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, जागतिक पातळीवर भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येतोय. जगभरात एक विश्वासू भागीदार अशी भारताची ओळख होते. त्याचबरोबर देशाची निर्यातही गेल्या काही वर्षात वाढले. 2025-26 या आर्थिक वर्षात देशाची निर्यात विक्रमी पातळीवर पोचले. कच्चा माल, तयार माल याबरोबरच विविध वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारताचा जगातल्या इतर देशांबरोबरचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारतानं जगातल्या काही महत्वाच्या देशांबरोबर केलेल्या मुक्त व्यापार करारांची साथही या वाढीला मिळाली. निर्यात आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीसाठीचं प्रोत्साहन आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचाही त्याला आधार मिळालाय. निर्यात क्षेत्रात झालेली ही वाढ, त्याची कारणं, त्यासाठी करण्यात आलेले विशेष प्रयत्न आणि योजना या सर्व संबंधित घटकांविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. भारतातून होणाऱ्या निर्यातीत झालेल्या वाढीबद्दल सांगताना निखिल गुर्जर म्हणाले,
1: आर्थिक परिदृश्यातील नक्कीच बदल झालेला आहे. वैयक्तिक स्तरावर जसं आपण उत्पन्न आणि खर्च म्हणत असतो, तसंच देशाच्या स्तरावर आपण पुंजी आणि संपत्ती वाढवायचं म्हणजे आपण म्हणतो की निर्यात करावं. निर्यात आणि आयात हे दोन जे पैलू असतात त्याच्यात. तर 2020 साली आपलं 490 अब्ज डॉलर होतं आपलं निर्यात, आणि तेच 2025-26 मध्ये 863 अब्ज डॉलर झालं. ह्याचे दोन प्रमुख कारणं आहेत. एक आहे की आपलं स्पर्धा क्षमता जी आहे आपल्या देशाची ती वाढलेली आहे, आणि दुसरं म्हणजे जे निर्यात करायची जे संधी आहे ते संधी जे आहेत ते संधींची उपलब्धी ती पण वाढलेली आहे. उपलब्धता कशी वाढली आहे, वेगळे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स आणि काय काय होते त्याच्यामुळे ते वाढलेलं आहे. पण ह्या सगळ्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख जे चालक घटक कुठले आहेत, या तीन गोष्टी आहेत. पहिलं जे आहे ते स्ट्रक्चरल चेंजेस, ज्याला आपण म्हणतो की संरचनात्मक कारणं जे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण काय निर्यात करत होतो त्याच्यातच बदलाव आलेला आहे. जे आपण कच्चा माल पूर्वी विकायचो तेच आता व्हॅल्यू ॲडेड गुड्स आपण जास्त एक्सपोर्ट करतोय. ही पहिली स्ट्रक्चरल गोष्ट आहे. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्हचं स्कीम आहे. त्याच्यात जवळजवळ 32% वर्षादरवर्ष वाढ आहे, आणि तेच जवळजवळ 85 बिलियन डॉलर म्हणजे 85 अब्ज डॉलर जे आहे त्याची वाढ झालेली आहे. दुसरं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगला आपण फाईन लाईन करून आपण सर्व्हिसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग असं जे आपण केलं त्यात सगळ्यात मोठा जो स्ट्रक्चरल चेंज आला तो आला GCC तर्फे. जे हे कॉम्पिटेटिव्ह सेंटर्स जे आहेत, एक्सेलन्स सेंटर्स जे आहेत, जे परदेशातले कंपनीज भारतात टाकतायत, त्याच्यातनं जवळजवळ 165 ते 180 अब्ज डॉलरचा आपल्याला फायदा आलेला आहे. दुसरं जे कारण आहे तो भूराजकीय कारण आहे, म्हणजे ते जिओपॉलिटिकल रिझन्स जे आपण म्हणतो. त्यात पहिली गोष्ट जी आहे ती पेट्रोलियम आर्बिट्राज. वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा पेट्रोलियम विकायला देशांना काही ऑपॉर्च्युनिटी नव्हती. रशियन ऑइलचा तो प्रॉब्लेम होता, तर US ने त्यात काही चेंजेस केले, आणि त्या चेंजेसमुळे भारतातनं रशियन ऑइल प्रॉडक्ट्स आपण एक्सपोर्ट करू शकलो, आणि त्या एक्सपोर्टमुळे पेट्रोलियम आर्बिट्राजमुळे आपल्याला जवळजवळ 65 बिलियन डॉलर्सचं ॲडव्हान्टेज मिळालं. दुसरं म्हणजे महागाई जो वाढ आहे त्याच्यात जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा आपल्याला फरक पडला. मग इतर गोष्टी होते जसं की रत्नांचा जो व्यापार आहे, जेम ट्रेड, किंवा मग वस्त्र उद्योग जे आहे, जिथे बाकीच्या देशांनी सांगितलं की आपल्याला चायनावर अवलंबून राहता येणार नाही, आपल्याला स्वस्त तर पाहिजे पण आपल्याला विश्वसनीय पण पाहिजे, आणि त्यासाठी ते भारताकडनं टेक्स्टाईलचं हे बघत होते. तर तिथे आपल्याला जवळजवळ या सगळ्या गोष्टींकडनं आपल्याला जवळजवळ 80 अब्ज डॉलरचा फरक पडला. तर तिसरी गोष्ट जी आहे फ्री ट्रेड अग्रीमेंट, जे की संस्थात्मक रिफॉर्म म्हणतो आपण किंवा इन्स्टिट्यूशनल रिफॉर्म. फ्री ट्रेड अग्रीमेंट जी आहे ही जवळजवळ 18 ते 28 बिलियन डॉलर्सचा इथे

0: निर्यात होते. असे हे तीन गोष्टी आपल्या निर्यातीला वाव देत आहेत.
1: श्रोते हो, एकीकडे जागतिक निर्यात शुल्क प्रणालीमध्ये अनिश्चितता आली असताना अनेक नव्या देशांनी भारताबरोबर मुक्त व्यापार करार केलेत. आजच्या जागतिक परिस्थितीमध्ये हे मुक्त व्यापार करार देशाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत. या करारांमुळे विविध वस्तू आणि सेवांच्या निर्यातीत आणि निर्यातीच्या संरचनेमध्येही बदल झालाय. या एफटीएचं महत्व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ निखिल गुर्जर यांनी सांगितलं.
0: टेरिफ सिस्टममध्ये अनिश्चितता जेव्हा आली त्याच्यामुळे बऱ्याचशा देशांना त्रास झाला आणि जगभरात उथलपुथल सुरू झाला होता. ह्या संदर्भात जेव्हा आपण पाहतो तर बरेचसे देश जे होते ते म्हटले की या टॅरिफ सिस्टम किंवा मोस्ट फेवर्ड नेशन मेकॅनिझमला सोडून आपण एक नवीन मेकॅनिझम ठरवूया आणि करूया, आणि तो जो होता तो मुक्त व्यापार करारच्या माध्यमातून ते करायला लागले. आता जगभरात व्यापाराचा जो भागीदार आहे बऱ्याचशा देशांचा, त्यात US पहिल्या नंबरवर येतो. आणि त्याच्यामुळे जेव्हा US टॅरिफ सिस्टम बदलत होतं तर ह्या बाकीच्या देशांनी सांगितलं की ठीक आहे, आता आपल्याला US वर अवलंबून राहता येणार नाही आणि आपल्याला काहीतरी दुसरा मार्ग काढायला लागेल, आणि त्याच्यात आपलं मुक्त व्यापार करार जे आहे तो मेकॅनिझम आपण वापरू. तर ह्याचे तीन अशी उदाहरणं आहेत. UAE सोबत जेव्हा आपण केलं तो UAEचं कसं होतं की कच्चं तेल जो होता आणि काही पेट्रोलियमचे जे प्रॉडक्ट्स होते ते आपण म्हटलं की आपण इम्पोर्ट करू, आणि UAEला काय हवं होतं, बेसिकली त्यांना फूड सिक्युरिटी हवं होतं. तर हा जो होता हा एनर्जी हेजिंग म्हणजे जोखीम बचाव जे म्हणतो आपण हेजिंग, तर ऊर्जाचा जो हेजिंग होता तो हेजिंग आपल्याला UAE तर्फे जो भेटला. आणि हा जो खूपच महत्वाचा हा जो करार आहे ह्याच्यामुळे आपल्याला खूपच फायदा झालेला आहे, बिकॉज आपले कॉस्ट जे आहेत ते कंट्रोलमध्ये यायला. दुसरं एक्झाम्पल जो आहे तो आहे की आपण ऑस्ट्रेलियासोबत जे FTA केलं त्या ऑस्ट्रेलियामधनं आपल्याला क्रिटिकल मिनरल्स जे आहेत ते लिथियम कोबाल्ट वगैरे जे आहेत आणि युरेनियम सप्लाय जे आहेत ह्या सगळ्या मिनरल्स आपल्याला भारतात इझिली इम्पोर्ट करता येतील असं हा एक करार होता. तर या करारातर्फे आपण जे एक्झिक्यूट करतोय त्यामुळे आपले इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्री किंवा डिफेन्स इंडस्ट्री आणि पॉवर इंडस्ट्री हे सगळे जे आहेत या सगळ्यांना आपल्याला ॲडव्हान्टेज किंवा बेनिफिट मिळणार आहे. आणि वरून आपले जे प्रॉडक्ट्स आहेत खास कर फार्मा प्रॉडक्ट्स जे आहेत ते फार्मा प्रॉडक्ट्स आपण ऑस्ट्रेलियात पण विकू शकू. ऑफकोर्स ह्याच्यात ऑस्ट्रेलियाचे पण प्रॉडक्ट्स इंडियात येतील आणि तसं म्हणजे दोन्ही देशांना याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे. तिसरं एक एक्झाम्पल जो आहे तो UKचा आहे. UKचा जो मुख्य व्यापार करार जो आहे तो अजून इफेक्टिव्ह झालेला नाही आहे, पण त्याच्यात पण फार्मास्युटिकल आणि अभियांत्रिकी उत्पादनं जे आहेत इंजिनिअरिंग गुड्स आणि टेक्सटाईल जे आहेत, टेक्सटाईल जे पूर्वी ते बांगलादेश आणि व्हिएटनामकडनं घ्यायचे ते आता भारतातनं जेव्हा घेतील 0% टॅरिफ, तर आपलं हे कॉम्पिटेटिवनेस जे आपण म्हटलं होतं की आपली स्पर्धा क्षमता वाढलेली आहे आणि आपण त्या देशांसोबत कम्पीट करू शकू. तर ह्या टॅरिफ अनसर्टनिटीमुळे आपल्याला हे FTAs जे आहेत मुक्त व्यापार करार जे आहेत त्यामुळे आपल्याला जवळजवळ 28 बिलियनचा आत्तापर्यंत फायदा होतोय आणि पुढे जाऊन हा जवळजवळ 105 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचायची क्षमता आहे पुढच्या 3 वर्षात.
1: श्रोते हो, देशाच्या निर्यात वाढीमध्ये विविध घटक अंतर्भूत असतात. यात उत्पादन, लॉजिस्टिक, तांत्रिक कौशल्य याबरोबरच निर्यात शुल्कही महत्वाचं ठरतं. देशात कमीत कमी निर्यात शुल्क म्हणजे टॅरिफची आकारणी आणि देशांतर्गत उत्पादनांना देण्यात आलेलं प्रोत्साहन हे तर आहेच, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या उत्पादनाशी जोडलेलं प्रोत्साहन अर्थात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्हचाही मोठा वाटा आहे. या PLIचा निर्यात वाढीला कसा फायदा झाला याबाबत निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: नवीन मुक्त व्यापार करारांमुळे आपलं निर्यातीचा जो व्हॉल्यूम आहे तो नक्कीच वाढणार आहे. आणि ह्याच्यात मेन कारण काय आहे की टॅरिफ आता लागणारच नाही, बिकॉज मुक्त व्यापार असल्यामुळे आपल्याला 0% टॅरिफ लागणार. आणि एक्सपोर्ट आपण वाढवलं की तो इन्सेंटिव्ह पण आहे एक्सपोर्टसाठी, जसं की प्रोडक्टिव्हिटी और प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जे म्हणतो आपण PLI स्कीम. तर हा PLI स्कीम कसं असतं की जेव्हा आपण काही पैसे घेतो आणि इन्व्हेस्ट करतो, आपल्या देशात आपण काहीतरी बनवायचं म्हटलं की 500 कोटी ठीक आहे आपण इन्व्हेस्ट केलं, इन्व्हेस्ट केल्यावर

0: आपण पहिल्याच वर्षी आपण काय काय सेल करतो, समजा आपण 4,000 कोटीचा आपण सेल केला, तर गव्हर्नमेंट जे आहे ते 4 ते 6% हे इन्क्रिमेंटल सेल जे आहे, म्हणजे जितकं सेल आपण मागच्या वर्षी आणि आताच्या वर्षांमध्ये जितका डिफरन्स आहे त्या डिफरन्सवर 4 ते 6% जे आहे त्या इन्क्रिमेंटल सेलचं गव्हर्नमेंट आपल्याला देतं डायरेक्ट. तर हा जो आहे हा गव्हर्नमेंट आपल्याला पे करतं. तर असं जे स्कीम आहे PLI, ही PLI स्कीम आपल्याला खूप राबवण्यासारखी आहे. हा जो ऑलरेडी आपण खूप वापरतो आहे ह्या स्कीमला, जसं की सेलफोन आयफोन वगैरे जे विकले जात आहेत इंडियातनं, PLI स्कीमतर्फे त्यांना खूप बेनिफिट मिळतो आहे. बरेचसे हे जे मुक्त व्यापार करार जे आहेत ह्यांच्यामुळे ते मोस्ट फेवर्ड नेशन्सचे जे 12% किंवा 16% फुटवेअर अपॅरेलचे वगैरे जे आहेत UKचे उदाहरणार्थ, ते आता शून्यावर आले, म्हणजे तिथे टॅरिफच नाही आहे. तर डेफिनेटली हा जो लो टॅरिफ आणि एक्सपोर्ट इन्क्रीमेंट आणि हा जो इन्सेंटिव्ह जो आपण म्हणतोय PLI स्कीमचा जो आहे, ह्याच्यामुळे नक्कीच वाढ होणार आहे आपल्या निर्याती.
1: श्रोते हो, निर्यात वाढीचा फायदा जसा देशाच्या आर्थिक प्रगतीला होतो त्याचबरोबर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होत असते. यामुळे देशातल्या तरुणांसमोरही नव्या संधी निर्माण झाली आहेत, याविषयी निखिल गुर्जर यांनी माहिती दिली.
0: PLI स्कीम जे आहे तो मेक इन इंडिया प्रॉडक्टसाठी आहे, म्हणजे जे आपण नॉर्मली आयात करत असतो ते प्रॉडक्ट आपण इंडियातच बनवलो तर मग त्याला PLI स्कीम लागू पडते. तर आता देशात एक नवीन DSH बिल जे म्हणतो तो GCC साठी आहे, आणि नवीन SEZ बिल जो आहे तो पण पास झालेला आहे. आणि त्या बिलमध्ये बेसिकली आपल्याला वाव कुठल्या सेक्टर्समध्ये भेटणार आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड अपस्किलिंग आणि डिफेन्समध्ये, म्हणजे कौशल्य वृद्धी जी आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे सर्व्हिसेस जे आहेत AI सर्व्हिसेस आणि डिफेन्स, या एरियाजमध्ये सगळ्यात जास्त त्यांना वाव मिळणार आहे. आणि ह्याला आपण टॅलेंट आर्बिट्राज म्हणतो, म्हणजे जे टॅलेंट जे आपल्याला भेटतोय दुसऱ्या देशांमध्ये आणि आपल्या देशात जे टॅलेंट भेटतोय, तर ह्या टॅलेंटमध्ये त्यांना खूपसे संधी मिळणार आहेत. आणि जसं मी सांगितलं, कागदपत्र सोपीकरण जे आहे जे या करारांतर्फे झालेलं आहे, त्यामुळे एक्सपोर्ट ऑपॉर्च्युनिटीज इतके वाढलेत की छोटे कंपनीज जे आहेत, स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा SMEs आणि इंडिव्हिज्युअल एंटरप्रेन्युअर्स, ते पण एक्सपोर्ट करू शकतात. आणि त्या एक्सपोर्टसाठी व्यवस्थित चॅनल डेव्हलप करत आहे आपल्या देशात. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे काय हे जरा आपण समजून घेऊ. टॅलेंट आर्बिट्राज म्हणजे देशात आपले एम्प्लॉयमेंट कॉस्ट कमी असते, पगार कमी असतो लोकांचा, तिथून आपण काम करून घ्यायचं आणि ज्या देशात त्या सर्व्हिस किंवा त्या उत्पन्नाला जास्त पैसे मिळतील त्या देशात आपल्याला विकायचं आहे. थोडक्यात स्वस्तात काम करून घेणे आणि ते जास्त चांगल्या व्हॅल्यू बेस्ड मार्केटमध्ये विकायचं. तर हा जो टॅलेंट आर्बिट्राज आहे ह्याच्यात युवकांना आणि आपल्या तरुण पुढच्या पिढीला डेफिनेटली ॲडव्हान्टेज घेता येईल आणि त्यांनी घ्यावं पण, बिकॉज आपले जे करार जे आहेत ते करार या टॅलेंट आर्बिट्राजला खूप सपोर्ट करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्यांचे पॉझिटिव्ह इफेक्ट्स नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहेत आणि नक्कीच ह्याच्यामुळे आपली पुढील पिढी जी आहे ती ह्याचे उपयोग व्यवस्थित करू शकते आणि त्याचा लाभ घेऊ शकतात.
1: श्रोते हो, देशाच्या प्रगतीच्या दृष्टीनं घडत असलेल्या विविध सकारात्मक बाबींचा प्रभाव देशाच्या निर्यातीवर पडतोय. त्यामुळेच गेल्या अनेक वर्षातली विक्रमी निर्यात नोंदवली गेली. जागतिक परिस्थितीचं सूक्ष्म अवलोकन आणि त्या अनुषंगानं उचललेल्या पावलांचा फायदा सर्व क्षेत्रांबरोबरच देशातल्या तरुणांना रोजगार मिळण्यात आणि त्यांच्या कौशल्याला मिळालेल्या संधीत होणार आहे.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229 नो मीटर अर्थात 1305 किलो हर्ट्झवर, तसंच FM बँड 102 MHz. 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम शेतशिवार. तत्पूर्वी
3: इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.

0: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
2: प्रधानमंत्री पीक विमा योजना
1: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
0: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
1: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
0: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.

0: समद्या मंडळीला शेवंता वहिनीचा नमस्कार.
1: समद्या मंडळीला राधा वहिनीचा नमस्कार.
0: लक्ष्मीचा गोठा या कार्यक्रमामध्ये समद्या मंडळीचं भरभरून असं स्वागत आहे.
1: शेवंता, आता मंडळीचं स्वागत केलं पण एक महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमातून आपल्या मंडळीला सांगायचंय बर का?
0: अगदी अगदी मंडळी, आता आपल्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरता बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल आम्ही समद्या मंडळीला सांगायला लागलो बरं का?
1: म्हणजे कसं मंडळी, तुम्हाला झालेला बदल जर लक्षात आला तर कसं होईल की तुम्ही सुद्धा त्या त्या दिवशी आपल्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकाल.
0: बरोबर आहे. आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला जो शेतशिवार कार्यक्रम आहे तो आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी, सोमवारी,
1: बुधवारी आणि शुक्रवारी
0: ह्या दिवसांमध्ये प्रसारित होईल. तेव्हा झालेला बदल श्रोते हो पुन्हा एकदा लक्षात घ्या. आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून तात्पुरता दर रविवारी, सोमवारी, बुधवारी, शुक्रवारी प्रसारित करण्यात येणार आहे बरं का मंडळी?
1: आणि नक्कीच तुम्ही या कार्यक्रमाचा लाभ घ्या बरं का मंडळी?
0: हा, आणि आता तुम्ही म्हणाल की आमच्या समद्यांचा आवडीचा जो कार्यक्रम आहे आवड बळी रजेची, हा तर दर गुरुवारी प्रसारित होत होता, मग आता कधी होणार आहे?
1: अहो मंडळी, आता रविवारी समद्यांना सुट्टी असते त्यामुळे या कार्यक्रमाचा म्हणजेच आपल्या आवड बळीराजाची श्रोत्यांच्या पत्र पसंतीवर आणि अभिप्राय पत्रांवर आधारित असणारा हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल संध्याकाळी 7:30.
0: हा झालेला बदल आपल्या समद्यांना ध्यानात घ्यायचा आहे आणि दर रविवारी आता आपल्याला भरभरून असे पत्र पाठवायचे आहे.
1: तुमच्या आवडीची झकास आणि बहादार गीताचा आनंद सुद्धा घ्यायचा आहे.
0: लक्ष्मीचा गोठा हा जो कार्यक्रम आहे तो दर बुधवारीच प्रसारित होईल. तेव्हा मंडळी, फक्त आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमाचा फक्त वार बदललेला आहे, तेव्हा हे समदेवार तुम्ही लक्षात ठेवायचे आणि आपला कार्यक्रम नियमित आपल्या 7:30 प्रसारित होईल. फक्त त्याचे जे दिवस आहेत
1: ते म्हणजे रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार.
0: अगदी बराबर आहे. तेव्हा मंडळी पटापट आपल्या डायरी मध्ये लिहून ठेवा की आपल्या शेतशिवार कार्यक्रमाचे दिवस कोणते आहेत
1: आणि कार्यक्रम ऐकून भरभरून आम्हाला पत्र लिहा.
0: चला राधे, आता बघ तिकडून मॅडमचं बी आगमन झालंय म्हणलं.
1: चल शेवंत, आता मॅडम तर आलेले आहेत, तेव्हा आता आपण कार्यक्रमाकडे वळूयात. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूया महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण, क्षेत्रीय आव्हाने आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव, सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, जिल्हा लातूर यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आपल्या लक्ष्मीचा गोठा या मालिकेअंतर्गत आपण अनेक महत्त्वाचे विषय आपल्या पशुपालकांना सांगत असतो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक पशुपालक हा जागृत होत आहे आणि आपलं पशुधन व्यवस्थापन करत असताना जी महत्त्वाची माहिती हंगामानुरूप आपण प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत आणि पशुपालक बांधवांपर्यंत पोहोचवित आहोत, आजही आपल्याला महत्त्वाची अशी माहिती घ्यायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपला महाराष्ट्र हा शेतीप्रधान देश असण्यासोबतच पशुधनाच्या बाबतीमध्ये देखील अत्यंत समृद्ध असं राज्य आहे आणि आपल्या राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यामध्ये, आपल्या शेतकऱ्यांना दुष्काळात आर्थिक आधार देण्यात आणि कुपोषण मुक्तीसाठी दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन हे दोन्ही देखील महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि याच पार्श्वभूमीवर शेतकरी बंधूंनो, आपल्या राज्य

0: राज्यातील पशुधनाची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि स्थानिक जातींचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र पशुधन प्रजनन धोरण हे देखील आखण्यात आलेले आहे. पण हे धोरण कागदावरून प्रत्यक्ष जमिनीवर आपल्याला उतरवताना आपल्या क्षेत्रीय पातळीवर अनेक आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागतो. मग त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल कृत्रिम रेतनाची मर्यादित व्याप्ती असो, चाऱ्याची टंचाई असो किंवा हवामान बदलाचा आपल्या पशुधनावर होणारा परिणाम असो. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण, क्षेत्रीय आव्हाने आणि उपाययोजना याविषयीच सविस्तर अशी चर्चा आज आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेला आहे डॉक्टर प्राजक्ता जाधव, सहाय्यक प्राध्यापक पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर जिल्हा लातूर यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण हे महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण नेमकं काय आहे आणि ते आखत असताना कोणकोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागतो, काय उपाययोजना यावर आहेत, हे सर्व आपल्याला सविस्तरपणे जाणून घ्यायचं आहे. तर मॅडम नमस्कार.
1: नमस्कार
0: मॅडम. आता महाराष्ट्रातील पशुधन पैदास धोरण हे नेमकं काय आहे याविषयी सुरुवातीला काय सांगाल बरं तुम्ही?
1: पशुधन पैदास धोरण याला आपण गाईडलाईन सारखं म्हणूयात की आपण म्हणतो की आता अनुवंशिक सुधारणा ही झाली पाहिजे. अनुवंशिक सुधारणा कशी करायची याचं एक साधारणतः सरकारने आखून दिलेली एक रूपरेषा असं आपण म्हणूया.
0: बर,
1: तर ही कुठून आली, कशी आली? खरं म्हणजे हे आधी सगळं केंद्र सरकार सगळं नियोजन करत होतं, पण 6व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत भारत सरकारने सर्व राज्यांना स्वतःचे पशुधन पैदास धोरण तयार करायला सांगितले आणि ते अंमलात आणायच्या सूचना भारत सरकारने आपल्याला दिल्या. मग त्यानुसार सर्व राज्यांनी आपले आपले राज्य पैदास धोरण तयार केले. याच धर्तीवर महाराष्ट्राने सुद्धा 2006 आपले राज्य पैदास धोरण प्रस्तावित केले आणि 6 हे तयार झाल्यानंतर 2010 त्याच्यामध्ये काही मायनर चेंजेस करण्यात आले आणि मग ते अंमलात आणण्यात आलं. म्हणूनच या धोरणाला आपण महाराष्ट्र पशुधन प्रजनन धोरण 2010 असं म्हणून ओळखतो. हे जर धोरण आहे तर या धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य किंवा प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? तर हे धोरण प्रामुख्याने गाई आणि मशीन यांच्यावर जास्त केंद्रित आहे आणि ह्याची वैशिष्ट्य आहे स्थानिक जर्मप्लाझमची निवडक प्रजनन, म्हणजे आपल्या जे देशी गोवंश आहे त्याचं निवडक प्रजनन करायचं आहे. जी गावठी जनावरे आहेत किंवा ज्यांना आपण बिगर वर्णित जनावरं म्हणतो, तर अशा जनावरांचं दर्जेदार देशी गोवंशासोबत प्रजनन. आणि तिसरं म्हणजे ज्या भागात मुबलक हिरवा चारा उपलब्ध आहे तिथे संकरीकरण.
0: अच्छा,
1: अशी 3 मुख्य वैशिष्ट्ये या धोरणाची आहेत. आता जेव्हा जेव्हा सगळ्या राज्यांनी धोरणं तयार केली तेव्हा भारतातील केवळ 12 राज्यांनी पशुधन प्रजनन धोरणामध्ये शेळी आणि मेंढी ह्या दोन्हींचा सुद्धा समावेश केला. आणि खूप चांगली बाब ही आहे की आपलं जे धोरण तयार झालं तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये शेळी मेंढ्यांच्या पैदाशीबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्वे यांचा समाविष्ट करण्यात आला. म्हणजे महाराष्ट्र राज्य त्या 12 एक आहे. आणि एवढंच नाही तर कुक्कुटपालनाविषयी, म्हणजे कुक्कुट पक्ष्यांचं प्रजनन कसं करावं, त्यानंतर अजून वराहाचे तर तेव्हा ब्रीड पण नव्हती पण तरी सुद्धा वराह अश्व ह्या सुद्धा वेगवेगळ्या प्रजातींचं कसं प्रजनन करावं याविषयीच्या मार्गदर्शक सूचना त्याच्यामध्ये दिलेलं आहे. असं सर्व समाविष्टिक असं छानसं महाराष्ट्र पशुधन प्रजनन धोरण आपल्याकडे आहे.
0: खूप छान. या धोरणाच्या अंतर्गत म्हणजे गाय असेल, म्हैस असेल किंवा आपले जे कुक्कुट पक्षी असतील आणि शेळी मेंढी, तर ह्या सगळ्यांचंच पशुधन प्रजनन धोरण कसं असायला पाहिजे ह्याचं थोडक्यात माहिती तुम्ही आता दिली नाही का मॅडम?
1: हो का.
0: तर आता यानंतर या धोरणाच्या अंमलबजावणीबाबत आपल्याला काय सांगता येईल, कशा पद्धतीने हे धोरण आपल्याला अवलंबवायचं आहे?
1: जसं मी सांगितलं की सर्व समावेशक आणि खूप अभ्यासपूर्ण रीतीने हे धोरण तयार करण्यात आलेलं आहे. पण ह्याची व्याप्ती जरी इतकी असली तरी पण थोडंसं असं पाहण्यात आलं की ग्रासरूट लेवलला किंवा शेतकरी स्तरावर जेव्हा ह्याची अंमलबजावणी होते तेव्हा अनेक नैसर्गिक आणि व्यावहारिक आव्हाने प्रशासनाला त्याला तोंड द्यावं लागतं. तर त्यातली प्रमुख आव्हाने अशी आहेत की ग्रामीण भागामध्ये बहुतांश शेतकऱ्यांकडे मर्यादित जनावर असतात, म्हणजे 1 असतं, 2 असतं, 3-4 असतात. तसंच एकाच भागात विविध जातींचं पशुधन आढळते. एकाच भागात काय, एकाच शेतकऱ्याच्या दारामध्ये आपण पाहतो की एखादी लाल कंधारीची पण गाय असते, देवणीची पण असते, असं वेगवेगळ्या प्रकारचं विविध जातीचं पशुधन पशुपालक हा ठेवताना दिसतो. मग अशा परिस्थितीत ह्या विखुरलेल्या स्वरूपामध्ये क्षेत्रीय पातळीवर नियंत्रित आणि एक समान प्रजनन व्यवस्थापन राखणं हे मोठं आव्हान सरकारसमोर आहे किंवा आपल्या सर्वांसमोरच आहे, शेतकऱ्यांसमोर सुद्धा. मग प्रजनन धोरणाची जी अंमलबजावणी करताना ज्या काही मर्यादा येतात त्या प्रदेशानुसारच नाही तर पण त्या स्पीसीज सुद्धा म्हणजे प्रजातीनुसार

0: सर सुद्धा वेगळे आहेत. आणि म्हणूनच हे धोरण अवलंबताना थोडं आपल्याला क्षेत्रीय आव्हाने किंवा फील्ड लेवलवरती जी आव्हाने आहेत त्यांना थोडंसं तोंड द्यावं लागतं.
1: निश्चितच. म्हणजे कुठलंही नवीन धोरण आखत असताना आपल्यासमोर आव्हाने देखील येणार आहेत, आणि त्या आव्हानांचा सामना करत आपल्याला हे जे धोरण महाराष्ट्र शासनाकडनं ठरवण्यात आलेलं आहे ते अंमलात आणण्यासाठी प्रत्येकाला या बाबतीमध्ये आपल्या पशुपालकांना जागृत करावं लागेल, ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवावी लागेल.
0: नाही, पशुपालकांनी आपला खारेचा वाटा उचलणे आहे.
1: अगदी बरोबर आहे. सगळ्यांसोबत पशुपालक आणि शेतकरी बांधवांचं देखील तेवढंच काम आहे, ना सहकार्य करणं खूप महत्वाचं आहे, नाही का या बाबतीमध्ये. तर मॅडम, आता आपलं जे भारतीय किंवा आपलं जे देशी गोवंश आहे त्याचं प्रजनन करताना देखील बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की काही शेतकरी बांधवांकडनं पशुपालकाकडनं चुका होत असतात, तर त्यावेळी त्यांनी कोणत्या महत्वाच्या अशा बाबी लक्षात घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपलं हे देशी गोवंश याचं जतन झालं पाहिजे आणि याचं संवर्धन देखील चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, यासाठी काय सांगाल?
0: आता महाराष्ट्राचं समृद्ध अनुवांशिक साधन संपत्तीमध्ये देवणी, लालकंधारी, खिल्लार, डांगी, गवळव, कथानी आणि कोकण कपिला या मान्यता प्राप्त शुद्ध देशी गोवंशांचा समावेश आहे. आणि आता मराठवाड्यातच बघाल तर याच्यामधल्या लालकंधारी आणि देवणी हे दोन गोवंश आपल्याकडे आहेत. या सर्व जाती आपापल्या विशिष्ट, जसं मी सांगितलं आपल्याकडे मराठवाड्यामध्ये ह्या दोन आहेत, तर तशा तशा या सर्व जाती आपापल्या विशिष्ट भौगोलिक पैदास क्षेत्रांमध्ये, ज्याला आपण ब्रीडिंग ट्रॅक्स म्हणतो, त्याच्यामध्ये ह्या जाती आहेत. मग आता ह्यांचं जेव्हा प्रजनन करायचं तेव्हा शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवायचंय, तर शुद्ध देशी जनावरांचं हे त्यांच्या जातीच्या शुद्ध आणि दर्जेदार म्हणजे चांगल्या प्रतीच्या अशा जनावरांशी निवडक पद्धतीने प्रजनन करायचंय. हे झालं शुद्ध देशी जाती आपल्याला जेव्हा त्यांचं जेव्हा प्रजनन करायचं तेव्हा. आता नॉन डिस्क्रिप्ट किंवा बिगर वर्णित जे आहेत त्यांचं प्रजनन कसं करावं, तर ह्या हे जे धोरण आहे 2010 पैदास धोरण, त्याच्यामध्ये ठराविक कृषी हवामान क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारचे जर्मप्लाझम किंवा वीर्य मात्रा वापरली जावी हे त्या धोरणामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. नॉन डिस्क्रिप्टचं आपल्याला जेव्हा उन्नतीकरण करायचं जे गावठी जनावर आहे त्यांचं करताना, जसं की मराठवाड्यामध्ये जे तूर आणि अहमदपूर हा जो भाग येतो या भागामध्ये देवणीचं गोवंश वापरा. तेच जर तुम्ही नांदेड आणि पुढे गेलात तर त्या भागामध्ये तुम्ही लालकंधारीचं वापरलं पाहिजे. हे अशा प्रकारच्या तक्त्या स्वरूपामध्ये कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठल्या त्याच्यामधल्या सुद्धा कुठल्या कुठल्या तालुक्यांमध्ये कुठलं जर्मप्लाझम वापरावं या संबंधीच्या सूचना आपल्याला अगदी स्पष्ट देण्यात आलेल्या आहेत आणि भारत सरकार त्याचा अवलंबही करतं. पण होतं काय, आता आव्हाने जर आपण बघितली की ह्याचं इम्प्लिमेंटेशन करताना काय होतं की देशी गोवंश हा प्रामुख्याने ग्रामीण व दुर्गम भागात विखुरलेला आहे आणि प्रत्येक जनावरापर्यंत AI किंवा कृत्रिम वेतन सुविधा पोहोचवणं काही काही वेळेला अवघड होतं. आणि म्हणूनच ही अनुवांशिक सुधारणा घडवून आणणं हे एक मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. ही एक बाब झाली. त्या व्यतिरिक्त असं आहे की कथाणी आहे, कोकण कपिला आहे, यासारख्या नव्याने ज्या नोंदणीकृत झालेल्या जाती आहेत त्यांच्यासाठी तर वीर संकलन करायची जी प्रक्रिया आहे ती अजूनही प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे लिमिटेड डोसेस अवेलेबल आहे. त्याच्यामुळे अशा जनावरांचं जेव्हा प्रजनन करतात तेव्हा नैसर्गिक रेतनाचा जास्त उपयोग करताना शेतकरी आपल्याला दिसतात.
1: अच्छा,
0: अजून एक अशी बाब आहे की काही भौगोलिक क्षेत्रामध्ये दोन किंवा अधिक देशी जातींचं पैदा क्षेत्र परस्परांना लागून असतं. जसं आता आपण बोललो की देवणी ही कुठे संपती आणि लालकंधारी कुठे सुरू होती, थोडं तुम्ही खाली मुखेडकडे वगैरे गेला तर तिथे देवणीचेही खूप जातीवंत जनावर आहेत. जळकोट आणि लातूर या एरियामध्ये जिथला नांदेडचा पट्टा सुरू होतो, कंधार झाला कंधारच्या पुढे, तर देवणीचीही खूप चांगल्या प्रतीची जनावर आहे आणि लालकंधारीचीही खूप चांगल्या प्रतीची जनावर आहे. आणि मग अशा वेळेला या बफरिंग झोन मध्ये जातींचे संमिश्रण हे रोखणे सुद्धा एक मोठं आव्हान आपल्याकडे आहे.
1: अच्छा,
0: तर एकंदरीत पाहताना जर देशी गोवंशाचं जेव्हा आपण म्हणतो की प्रजनन करायचं आहे तर अनियोजित नैसर्गिक रेतन आणि ह्या नैसर्गिक रेतनामुळे होणारे इनब्रिडिंग, जातींचं संमिश्रण आणि नवीन जातींचं वीर्य संकलन या बाबींबाबत एक आपल्याला थोडं लक्षात घेणं आवश्यक आहे.
1: अच्छा, जेव्हा मॅडम आता क्रॉस ब्रीडिंग करताना देखील शेतकरी बांधवांनी कोणत्या बाबतीत जागरूक राहणं गरजेचं आहे?
0: जेव्हा क्रॉस ब्रीडिंग करण्यात आलं तेव्हा HF म्हणजे होल्स्टीन फ्रिजन, ब्राऊन स्विस आणि जर्सी असे तीन विदेशी जनावरं आपण तेव्हा वापरत होतो किंवा तीन प्रजाती वापरत होतो. नंतर जेव्हा हे धोरण आखलं गेलं तेव्हा असं ठरवण्यात आलं की प्रजनन धोरणाप्रमाणे संततीमधील परदेशी जनुकांचं जे प्रमाण आहे ते सुरुवातीला 50

0: टक्के ठेवलं जाईल आणि त्यानंतर सामान्य शेतकऱ्याकडे चांगलं व्यवस्थापन असेल तर ते 62.5% वाढवलं जाईल आणि त्याच पातळीवर त्यांनी ठेवावं. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये विशेषत 50% आणि 62.5% अशा दोन प्रकारचे एचएफ आणि जर्सी या दोन प्रकारचे जनावर आपल्याकडे सापडतात. मग शेतकऱ्यांनी काय करणं आवश्यक आहे, तर शेतकऱ्यांनी हे जे रक्तातलं प्रमाण आहे, परकीय रक्ताचं जे अंश प्रमाण आहे, ते मर्यादित ठेवणं आणि त्याबद्दलची जागरूकता ठेवणं फार आवश्यक आहे. त्यासाठी ते काय करू शकतात, तर नोंदण्या ठेवा की तुम्ही जेव्हा आपल्या पशुधनाचं आपण प्रजनन करतोय तेव्हा आपण कुठल्या बिर्याणी किती टक्के बिर्याणी आपण त्याचं प्रजनन केलं याची फक्त एक नोंद जरी ठेवली तरी शेतकरी हातभार लावू शकतो हे प्रजनन धोरण अवलंबण्यासाठी.
1: निश्चितच. आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख ज्या काही म्हशीच्या जाती आहेत तर त्या कोणत्या आहेत आणि म्हैस प्रजननासाठी राज्याच्या धोरणात आपल्या कोणत्या तरतुदी देखील आहेत हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने मॅडम, या धोरणाची अंमलबजावणी करताना देखील ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या देखील कोणत्या आहेत, काय सांगाल
0: मॅडम? महाराष्ट्र

0: जे रक्तातलं प्रमाण आहे, परकीय रक्ताचं जे अंश प्रमाण आहे ते मर्यादित ठेवणं आणि त्याबद्दलची जागरूकता ठेवणं फार आवश्यक आहे. त्यासाठी ते काय करू शकतात, तर नोंदण्या ठेवा की तुम्ही जेव्हा आपल्या पशुधनाचं आपण प्रजनन करतोय तेव्हा आपण कुठल्या बिर्याणी किती टक्के बिर्याणी आपण त्याचं प्रजनन केलं याची फक्त एक नोंद जरी ठेवली तरी शेतकरी हातभार लावू शकतो हे प्रजनन धोरण अवलंबण्यासाठी.
1: निश्चितच. आपल्या महाराष्ट्रातील प्रमुख ज्या काही म्हशीच्या जाती आहेत तर त्या कोणत्या आहेत आणि म्हैस प्रजननासाठी राज्याच्या धोरणात आपल्या कोणत्या तरतुदी देखील आहेत हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. आणि त्याच पद्धतीने मॅडम या धोरणाची अंमलबजावणी करताना देखील ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या देखील कोणत्या आहेत काय सांगाल
0: मॅडम? महाराष्ट्रातल्या स्थानिक म्हशी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये नागपुरी, पंढरपुरी, मराठवाडी, पूर्णाथडी आणि मेळघाटी या जातींचा समावेश आहे. मेळघाटी आणि पूर्णाथडी आत्ताच त्यांची नोंदणी झालेली आहे. मग आता ह्या जातींचं जेव्हा आपल्याला प्रजनन करायचंय तेव्हा धोरणानुसार असं जसं सांगितलेलं आहे की म्हशींचं निवडक प्रजनन करा, ज्या ट्रू टू ब्रीड आहे म्हणजे नोंदणीकृत ज्या जाती आहेत त्यांचं निवडक प्रजनन करा आणि ज्या गावठी किंवा नॉन डिस्क्रिप्ट जाती आहेत त्यांचं तुम्ही उन्नतीकरण करा. कुठल्या जातींनी? तर मुर्रा, सुरती, जाफराबादी या तिन्हीतून कुठल्याही एका जर्मप्लाझमचा वापर करून तुम्ही त्यांचं उन्नतीकरण करू शकता. मग आता ह्या मशीनचं ब्रीडिंग करताना काय आव्हाने फील्डवरती आहेत याचा जर आपण विचार केला तर ह्या ज्या सगळ्या म्हशी आहेत त्यांच्या बाह्य स्वरूपामध्ये आणि लक्षणांमध्ये सूक्ष्म फरक आहे. म्हणून काय होतं की यांचं डिफरन्शिएशन व्हायला थोडस अवघड जातं. मग क्षेत्रीय पशुसेवक काय करतो की जेव्हा कृत्रिम रेतन करायचं किंवा नैसर्गिक रेतन करताना सुद्धा काही काही वेळेला पशुपालकांकडनं ही चूक होऊ शकते की एका जातीचं जनावर हे दुसऱ्या जातीच्या जनावराबरोबर प्रजनन त्याचं होऊ शकतं. आणि अशा वेळेला मात्र जसं ब्रीड मिक्सर मी म्हटलं जातींचे संमिश्रण हे तयार होतात. म्हणून ह्या गोष्टींची काळजी थोडीशी पशुपालकांनी करायला हवी.
1: निश्चितच. आणि जेव्हा शेळी आणि मेंढी हे देखील प्रजनन धोरण आखताना ह्या देखील प्रजनन धोरणाबद्दल काय मार्गदर्शन कराल?
0: शेळी आणि मेंढी या दोन्हींच्याही प्रजनन धोरणाविषयी सुद्धा तेच सरकारने सांगितलेलं आहे की जे तुमचे प्युअर ब्रीड आहेत त्यांचा तुम्ही निवडक पैदास करा आणि ज्या तुमच्या नॉन डिस्क्रिप्ट किंवा बिगर वर्णित ब्रीड्स आहेत त्यांचं तुम्ही अपग्रेडेशन करा. व्यवस्थापन आहे शेळी मेंढींचं ते मुख्यपणे पशुपालक किंवा स्टेक होल्डर स्वतःच्या पारंपरिक पद्धतीने करत असतात. हे करत असताना काय होतं की कळपामध्ये अनेक वेळेला इनब्रिडिंग होतं. कळप हा लहान असतो आणि त्याच्यामधला नर प्राणी जो आहे किंवा नर जो आहे तो वेळोवेळी बदलला जातो. मग ह्याच्यामुळे इनब्रिडिंगचं प्रमाण वाढतं. तर हे एक मोठं आव्हान आहे प्रजननामध्ये. जसे जसे दिवस आता सरकारने झिरो नॉन डिस्क्रिप्ट ही स्कीम सुरू केली आहे आणि म्हणूनच अनेक बिगर वर्णित जे जनावर होते किंवा पशुधन होतं ते आता हळूहळू ते आपण ब्रीड्स म्हणून ते हळूहळू पुढे येत आहे. मग काय करायला लागेल की नियोजित पैदास धोरणासाठी अशा वैशिष्ट्यपूर्ण पशुधनाचे आपल्याला फिनोटायपिक कॅरेक्टरायझेशन करून त्यांना स्वतंत्र जात म्हणून त्यांचं वर्गीकरण करावं लागेल आणि मग आपल्याला शेळी आणि मेंढी यांच्या प्रजननासाठी आपल्याला खूप मदत होईल त्या गोष्टीची.
1: जेव्हा मॅडम आता आपल्या राज्याच्या पैदास धोरणामध्ये कुक्कुटपालन क्षेत्रासाठी देखील कोणती मार्गदर्शक तत्वेही निर्धारित करण्यात आलेली आहेत?
0: कुक्कुटपालनाचा जेव्हा विचार झाला आता अजूनही आपल्याकडे एकच कोंबडीची जात ही अवेलेबल आहे. म्हणूनच जेव्हा हे धोरण आखलं गेलं तेव्हा मध्यवर्ती उगवणूक केंद्र म्हणजे सेंट्रल हॅचरीज जे आहेत त्यांचा मोठा रोल याच्यामध्ये सांगण्यात आला होता. त्या धोरणामध्ये काय सांगितलेलं आहे की जसं गिरीराज आहे, वनराज आहे, सध्या कावेरी आहे, परसातील कोंबडीच्या ज्या सुधारित जाती आहेत त्यांचा फाउंडेशन स्टॉक हा शेतकऱ्यांनी किंवा ह्या सेंट्रल हॅचरीजनी जतन करायचा आहे आणि शेतकऱ्यांच्या स्तरावर या जातींचा प्रसार आणि संख्या वाढवण्यासाठी पक्षी, एक दिवसाची पिल्ले आणि उबवण्याची अंडी यांचं उत्पादन, वितरण आणि विक्री ही या सेंट्रल हॅचरीजनी करायची आहे अशी तरतूद या आपल्या प्रजनन धोरणामध्ये करण्यात आली.
1: तर मॅडम आता ज्या काही आपल्या भविष्यातील गरजा आहेत त्या गरजा लक्षात घेता आपल्याला प्रजनन धोरणात कोणते रचनात्मक बदल देखील अपेक्षित आहेत ते व्हायला हवेत याविषयी काय सांगाल?
0: आता मॅडम महाराष्ट्राचं जर पशुधन आपण बघितलं तर पशुधनाची संख्या ही सुमारे 33 दशलक्ष आहे.
1: बर.
0: आणि महाराष्ट्र देशात 7व्या क्रमांकावर आहे. आणि जर जाती बघितल्या तर 7 गायींच्या, 5 म्हशींच्या, 4 शेळ्यांच्या म्हणजे मेंढीची असं एवढं पशुधन वैभव आपल्याला लाभलेलं आहे. या व्यतिरिक्त आता आपल्याकडे करकंबी नावाची वरहाची जात आणि भीमतडी नावाची अश्वाची जात यांचा सुद्धा समावेश पशुधनामध्ये झालेला आहे. आणि या सगळ्या प्रजातींव्यतिरिक्त सुद्धा वर्गी

0: अधिकृत न झालेल्या स्थानिक जनावरांच्या गावठी किंवा नॉन डिस्क्रिप्ट असे संबोधल्या जाणाऱ्या भरपूर जनावर आपल्याकडे आहेत. मग अशा जनावरांचे शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण करून त्यांना स्वतंत्र प्रजात म्हणून ओळख देणे, त्यांचे संवर्धन व संगोपन करणे हे फार आवश्यक आहे.
1: निश्चितच
0: या दिशेने शासनाने कार्यवाही सुद्धा सुरू केलेली आहे आणि म्हणूनच भविष्यात अशा स्थानिक जातींचा समावेश राज्याच्या पशुधन संपत्तीत होण्याची शक्यता आहे.
1: अगदीच.
0: पण आतापर्यंत जे धोरण आहे त्याच्यामध्ये यांना अजून जागा नाहीये. मग म्हणूनच ह्या प्रजनन धोरणामध्ये आपल्याला आवश्यक ते बदल करून नवीन प्रजातींचा समावेश कसा करता येईल याची तरतूद करावी लागेल. या व्यतिरिक्त अनेक दुसऱ्याही गोष्टी आहेत, जसं की कृत्रिम रेतन कसं प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवता येईल, वळूंची निवड अजून किती प्रभावीपणे करता येईल, आपल्याला सिमेंट स्टेशनवर नेता येईल, अशा काही गोष्टी आपल्याला पुढच्या धोरणामध्ये घेता येतील. थोडक्यात काय तर स्थानिक प्रजातींचे संवर्धन, अनुवंशिक सुधारणा, नवीन प्रजातींचा समावेश आणि शाश्वत पशुधन विकास या बाबी लक्षात घेऊन प्रजनन धोरणामध्ये आपल्याला रचनात्मक बदल करणे आवश्यक आहे.
1: खरे. आणि महाराष्ट्र राज्याच्या नवीन जे काही पशुधन प्रजनन धोरणाच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्र शासनाकडून कोणती पावले उचलण्यात येत आहेत ही देखील माहिती प्रत्येक पशुपालकापर्यंत जाणं महत्वाचं आहे.
0: अगदी मॅडम, हे आनंदाची गोष्ट आहे की लवकरच एक आपल्याला प्रजनन धोरण महाराष्ट्र राज्याचं सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. तर महाराष्ट्राच्या पशुधन प्रजनन धोरणाचं पुनरावलोकन करण्यासाठी शासनाने तज्ञ समितीची स्थापना केली आहे आणि या समित्यांमार्फत नवीन धोरणाचा मसुदा सुद्धा तयार करून शासनाकडे तो सादर करण्यात आलेला आहे. आता हे जे प्रस्तावित धोरण आहे हे सर्वसमावेशक आहे. या धोरणामध्ये संकरित प्रजनन करताना परकीय रक्ताचा अनुवंश निश्चित करणे, देशी पशुजातींचे संवर्धन सुधारणा आणि त्यांची अनुवंशिक वैशिष्ट्ये जतन करण्यासाठी ठोस उपाययोजना अशा अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय बिगर वर्णित जनावरांचे शास्त्रीय वर्गीकरण, संवर्धन व विकास याचाही नवीन धोरणामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. नवीन धोरणामध्ये शेळी, मेंढी, अश्व, वरह, गाढव आणि कुकुट पक्षी या पशुधन घटकांसाठी स्वतंत्र प्रजनन धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने उपसमित्यांची स्थापना करण्यात आली होती आणि या समित्यांनी आपले आपले जे ड्राफ्ट्स आहे ते सरकार दरबारी सादर केलेले आहेत. तर या सर्व उपाययोजनांद्वारे राज्यातील पशुधनाची अनुवंशिक गुणवत्ता सुधारणे, स्थानिक प्रजातींचे संवर्धन करणे आणि शाश्वत पशुधन विकास साध्य करणे हा नवीन पशुधन प्रजनन धोरणाचा प्रमुख उद्देश असणार आहे आणि जसं मी सांगितलं ते लवकर धोरण बघायला मिळणार आहे.
1: मॅडम, आजच्या आपल्या चर्चेच्या माध्यमातून एक गोष्ट स्पष्ट झाली की आपल्या महाराष्ट्राला दूध उत्पादन आणि पशुधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण जर आपल्याला करायचं असेल तर केवळ उत्तम धोरण असून चालणार नाही, तर त्याची जी क्षेत्रीय अंमलबजावणी आहे ती देखील चांगल्या प्रकारे होणं गरजेचं आहे आणि आधुनिक पद्धतीने देखील तिने व्हावी लागेल. आणि सोबतच स्थानिक गोवंशाचं संवर्धन करणं शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पोहोचवणं आणि आपल्या शेतकऱ्यांना प्रजननाच्या आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरूक करणं ही देखील आज काळाची गरज आहे. आणि जेव्हा तंत्रज्ञान आणि शेतकऱ्यांची पारंपरिक समज एकत्र येईल त्याच वेळी खऱ्या अर्थाने आपल्याला म्हणता येईल की आपला ग्रामीण महाराष्ट्राचा आर्थिक विकास होईल, नाही का मॅडम? आता हे धोरण आखत असताना आव्हाने भरपूर आहे, त्या आव्हानांवर मात करून आपल्याला कसं पुढे जायचं आणि आपल्या महाराष्ट्राला दूध उत्पादनात कशा पद्धतीने आपल्याला समृद्ध करायचं हे देखील महत्वाचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, योग्य प्रजनन आणि योग्य व्यवस्थापन जर आपण ठेवलं तर आपला गोठा कसा फायद्यात येऊ शकतो आणि क्षेत्रीय पातळीवर तर अडचणी नक्कीच आहेत, पण आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य माहितीच्या जोडीने आपण त्यावर नक्कीच मात करू शकतो. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण खूप छान अशी माहिती प्रत्येक पशुपालक बांधवांपर्यंत पोहोचविली, त्याबद्दल मी समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण महाराष्ट्रातील पशुधन प्रजनन धोरण, क्षेत्रीय आव्हाने आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर प्राजक्ता जाधव, सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यक आणि पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर, जिल्हा लातूर यांच्याशी वैशाली वांगीकर यांनी साधलेला संवाद ऐकलात.
3: शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 29 जुलै रोजी परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी

0: ने वादळी वारा, मेघगर्जना आणि वाऱ्याचा वेग अधिक राहून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता आपल्या पिकात, फळबागेत, भाजीपाला आणि फुलपिकात अतिरिक्त पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी आणि अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा. तूर, मूग, उडीद आणि भुईमूग पिकामध्ये वापसा असताना आपल्याला अंतर्मशागतीची कामे करून घ्यायची आहेत. अतिरिक्त पाणी साचणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. पाऊस झालेल्या ठिकाणी उगवून आलेल्या कापूस पिकात विरळणी आणि तूट भरून काढणे ही कामे देखील करून घ्यायची आहेत आणि वापसा येताच अंतर्मशागतीची कामे देखील करून घ्यावीत. दिनांक 28 ते 30 जुलै दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज लक्षात घेता 3 दिवसानंतर नवीन लागवड केलेल्या केळी बागेस 50-50-50 किलो नत्र, स्फुरद आणि पालाश प्रति झाड आपल्याला द्यायचं आहे. मंडळी, पावसाळ्यात आपल्या जनावराभोवती गोमाशा, डास, गोचिड याचा वावर देखील वाढतो. त्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी आणि जनावरांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजाराचे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावं. विशेषतः शेळी आणि मेंढी यांना पावसाळ्यात आंत्रविषार आणि आजारापासून प्रतिबंध करण्यासाठी त्या रोगाचे लसीकरण वेळेतच करून घ्यावे. पावसाळ्यात कोवळा, हिरवा चारा पशुधनाला जास्त प्रमाणात आहारात देणं आपण टाळावं. अशा प्रकारचा सल्ला आपल्याला ग्रामीण कृषी मौसम सेवा, अखिल भारतीय समन्वित कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांच्याकडून प्राप्त झालेला होता आणि तो आता आपण सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविलेला आहे.
1: शेतकरी बंधूंनो, आता कार्यक्रमात आनंद घेऊया या गीताचा.

0: मंडळी, याबरोबरच आजच्या कार्यक्रमाची पण वेळ संपत आलेली आहे. तेव्हा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह शेतशिवार या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: शेतशिवार आमचा शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून तसंच एफ एम बँड 102 MHz प्रसारित करण्यात आला.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2026.
3: परभणी जिल्ह्याकरिता अधिसूचित पिकं आहेत तूर, मूग, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
3: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
4: प्रधानमंत्री पीक विमा योजना.
2: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेऊन आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना. खरीप हंगाम 2000

0: 2026
1: जालना जिल्ह्याकरिता अधिसूचित पिका आहेत तूर, बाजरी, मूग, मका, उडीद, कापूस आणि सोयाबीन.
2: योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख आहे 31 जुलै 2026.
1: अधिक माहिती करता कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक आहे 14447.
3: समस्त श्रोत्यांना सूचित करण्यात येते की शेतशिवार या कार्यक्रमामध्ये तात्पुरते बदल करण्यात आलेले आहेत. श्रोते हो, आपल्या आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेले कार्यक्रम आता आपण ऐकू शकाल दर रविवारी, सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी. तेव्हा दर बुधवारी लक्ष्मीचा गोठा ही मालिका आपण ऐकू शकाल. सोबतच दर रविवारी श्रोत्यांच्या पत्रपसंतीवर आधारित गीतांचा कार्यक्रम आवड बळीरजेची आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवारी 7:30 प्रसारित करण्यात येईल. कृपया झालेला बदल श्रोत्यांनी लक्षात घ्यावा आणि आवड बळीरजेची या कार्यक्रमासाठी भरभरून असे पत्र पाठवावेत आणि शेतशिवार या कार्यक्रमांतर्गत येणारे सगळे कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून झालेल्या बदलानुसार प्रसारित करण्यात येतील. तेव्हा कृपया श्रोत्यांनी लक्षात घ्यावं, आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेला शेतशिवार कार्यक्रम आता ऑगस्ट महिन्यापासून दर रविवार, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी प्रसारित करण्यात येईल 7:30 आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून.

0: हॅलो डॉक्टर, हा कार्यक्रम घेऊन येतो आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टरांना आमंत्रित करतोय. हॅलो डॉक्टर, लवकरच सुरू करत आहोत आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर, तुमचे आरोग्यविषयक प्रश्न आणि तज्ज्ञ डॉक्टरांची उत्तरं आता लवकरच आकाशवाणी परभणी केंद्रावरून. हॅलो डॉक्टर. एक निवेदन, व्यावसायिक बँका आणि शासकीय कार्यालयांसाठी एक सुवर्ण संधी. प्रसार भारतीच्या अंतर्गत असलेल्या आकाशवाणी परभणी केंद्र इमारतीमधील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील प्रशस्त जागा भाड्यानं देण्यासाठी उपलब्ध आहे. सरकारी कार्यालय, बँका किंवा नामांकित व्यावसायिक संस्थांसाठी ही जागा अत्यंत योग्य आणि सोयीस्कर आहे. पहिला मजला 10 खोल्या 10 बाय 10 फूट आणि 2 मोठ्या खोल्या उपलब्ध. दुसऱ्या मजल्यावर 3 खोल्या आणि 40 बाय 12 फुटांचे 3 भव्य हॉल उपलब्ध. वैशिष्ट्य, परभणी शहराचे मध्यवर्ती ठिकाण, मुबलक जागा, 24 तास वीज पाण्याची सोय आणि संपूर्ण सुरक्षित परिसर. भाड्याचा दर आणि अटी केंद्र सरकारच्या नियमांनुसार राहतील. तर मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या कार्यालयाला किंवा बँकेला नवीन आणि हक्काची जागा मिळवून द्या. जागेच्या पाहणीसाठी आणि तात्काळ प्रस्ताव सादर करण्यासाठी संपर्क करा कार्यालय प्रमुख आकाशवाणी परभणी.
1: श्रोते हो, आकाशवाणी परभणी केंद्रावरून ऐकायला विसरू नका रागांवर आधारित सुमधुर गीतांचा कार्यक्रम राग एक रंग अनेक. दर गुरुवारी सकाळी 11:10 राग एक रंग अनेक. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी परभणी केंद्राचं प्रसारण 229.9 मीटर अर्थात 1300 किलो हर्ट्झवर, तसंच FM बँड 102 MHz. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून दिलं जाईल, ते आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तत्पूर्वी

0: श्रोते हो, खास तुमच्या आग्रहास्तव हॅलो आकाशवाणी हा हिंदी गीतांचा फोनिंग कार्यक्रम दर सोमवारी दुपारी 12:30 ते 1 या वेळेमध्ये ध्वनिमुद्रित होत असतो.
1: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल दर बुधवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12 वाजेपर्यंत.
0: तेव्हा श्रोते हो, जास्तीत जास्त संख्येने आमच्या श्रोत्यांना या कार्यक्रमात सहभागी होता यावं यासाठी या कार्यक्रमाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे.
1: नक्कीच बहारदार गीतांचा
2: अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या.

0: पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिट बंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसीर बेसराला झारखंडमध्ये अटक. आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. पेपर फुटी प्रकरणी कठोर कारवाईची तरतूद असलेलं सुधारणा विधेयक लोकसभेत आज मंजूर झालं. राज्यसभेत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईची तरतूद असणारं विधेयक संमत झालं. संसदेच्या आजच्या कामकाजाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध सुधारणा विधेयकावरच्या चर्चेदरम्यान देशातली शिक्षण व्यवस्था अतिशय महाग झाल्याचं विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी काही असंसदीय शब्दांचा वापर केल्याचं सांगत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्या भाषणात अडथळे आणले. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचाराचे आदेश कोणी दिले यासंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या दाव्यांवरूनही सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतले. या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी विधेयकातल्या कठोर तरतुदींचा पुनरुच्चार केला. तसंच विरोधी पक्षांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 2 वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या कायद्याच्या अंतर्गत पेपर फुटी प्रकरणी 52 गुन्हे दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेले दावे त्यांनी फेटाळून लावले. आंदोलक विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला नसून केवळ अश्रुधूर सोडल्याचं ते म्हणाले.
2: मुझे ये भी हैरानगी है कि नेता प्रतिपक्ष को सार्वजनिक जीवन और प्रशासनिक प्रणाली की जो बुनियादी बिंदु है उनकी जानकारी का भी अभाव है. सबसे पहली बात तो ये कि जब वो कहते हैं कि गृह मंत्री जी ने गोली चलाने का आदेश दिया और उसे ऑथेंटिकेट करने में नाकाम है तो सबसे पहली बुनियादी बात कि कहीं भी गोली चलाने का आदेश कोई मंत्री नहीं देता, वो मैजिस्ट्रेट देता है, SDM देता है, DM देता है.
1: सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळातच हे विधेयक मंजूर झालं आणि त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब केलं. त्यापूर्वी जन्ममृत्यूच्या उशिरा होणाऱ्या नोंदी संदर्भातलं विधेयक गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत सादर केलं. 2 वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर जन्म किंवा मृत्यूची नोंदणी करायची असेल तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असेल. सध्या 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीनंतर जन्ममृत्यूची नोंद होणार असेल तर जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी आवश्यक असते. राज्यसभेत आज वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला जनगण मन या राष्ट्रगीताप्रमाणे सन्मान देण्याची तरतूद असलेलं विधेयक मंजूर झालं. या अंतर्गत वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांनाही 3 वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड अशी तरतूद आहे. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर विरोधकांचा गोंधळ सुरू राहिल्यानं सभागृहाचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं.
0: कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांना निर्दोष ठरवत त्यांच्या विरोधातला फौजदारी खटला सर्वोच्च न्यायालयानं आज बंद केला. CBI दाखल केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयानं फेटाळल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. मनमोहन सिंग, उद्योजक कुमार मंगलम बिर्ला आणि माजी कोळसा सचिव PC पारेख यांना ओडिशातल्या ताला 2 या कोळसा खाण वितरण प्रकरणी विशेष न्यायालयानं बजावलेलं समन्सही सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. वाघांचं संवर्धन हे फक्त एका प्राण्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण परिसंस्थेचं रक्षण करणं आणि निसर्गाशी असलेलं भारताचं गहिरं नातं जपणं यात अंतर्भूत आहे असं प्रतिपादन केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी आज केलं. जागतिक व्याघ्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
3: हमारी जो टाइगर पॉपुलेशन 2226 थी वो बढ़कर 3600 से ज्यादा हुई. 2014 में 47 टाइगर रिजर्व्स होते थे, उनकी संख्या बढ़कर भी 58 हुई है. एलिफेंट रिजर्व्स की संख्या जो 28 होती थी वो भी पिछले 10 वर्षों में बढ़कर के 32 हुई है. डेजिग्नेटेड रामसर साइट्स की संख्या 26 थी जो बढ़कर के अब 100 हो गई है.
0: राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं विकसित केलेल्या निसर्गस्नेही पर्यटनाच्या वेब पोर्टलचं अनावरण यादव यांच्या हस्ते आज झालं. सर्व व्याघ्र प्रकल्पांची माहिती एकाच मंचावर आणून त्याद्वारे जनजागृती आणि संतुलित पर्यावरणाला चालना देण्याचा या पोर्टलचा उद्देश आहे. नैसर्गिक अधिवास कायम राखत वैज्ञानिक दृष्टिकोनातून राज्यात व्याघ्र संवर्धनाची अंमलबजावणी सुरू आहे, त्यामुळे देशातले सर्वाधिक वाघ राज्यात असतील अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

0: आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त नागपुरात आयोजित कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.
1: जगाच्या एकूण व्याघ्र संख्येच्या 75% वाघ हे आपल्या भारतामध्ये या ठिकाणी आहे आणि अर्थातच महाराष्ट्र भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. पण मला विश्वास आहे की आता जे नवीन सेन्सस होईल त्यानंतर कदाचित आपण पहिल्या क्रमांकाकडे जाऊ. इतक्या वेगानं आपली ही संख्या या ठिकाणी वाढली आहे. साधारण 2014 साली जी संख्या 190 होती ती आता 444 इथपर्यंत झाली आहे आणि ही 600 वर गेली आहे अशा प्रकारचा आपला अंदाज देखील आहे.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व शाळांच्या 50 मीटर परिसरात खाद्य, साखर, मीठ आणि मेद यांचं अतिरिक्त प्रमाण असलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्रीवर अन्न आणि औषध प्रशासनानं बंदी घातली आहे. या आदेशाची कठोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज वार्ताहरांना सांगितलं. अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रत्येक शालेय स्वयंपाकघर चालकाकडे आणि शाळांना अन्न पुरवणाऱ्यांकडे परवाना असणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला ST महामंडळानं 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या नागरिकांनी ST प्रवास सवलतीसाठी 1 सप्टेंबरपासून NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक असेल तोपर्यंत सध्या सुरू असलेल्या सवलतीचा लाभ घेता येईल. CPI माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य मिसिर बेसरा याला झारखंडमध्ये धनबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस होतं आणि 141 गुन्ह्यांमध्ये तो हवा होता. बेसरा याच्यासह अन्य 2 नक्षलवाद्यांनाही अटक झाली असून त्यापैकी एकावर 15 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये नक्षलवादी जाळ्याचा विस्तार करण्यात त्यानं महत्वाची भूमिका बजावली होती. दरम्यान झारखंडमध्ये सक्रिय असलेल्या 8 नक्षलवाद्यांनी आज छत्तीसगडमध्ये विजापूर जिल्ह्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. त्या सर्वांवर मिळून 49 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शरणागती पत्करलेल्या 8 जणांमध्ये 5 महिलांचा समावेश आहे. हे नक्षलवादी विजापूर, नारायणपूर आणि सुकमा जिल्ह्यातले रहिवासी आहेत. NMC अर्थात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगानं MBBS अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दिव्यांग व्यक्तींच्या मूल्यांकनाची पद्धत बदलली आहे. यात अपंगत्वाच्या टक्केवारीऐवजी योग्य मदतीच्या सहाय्यानं संबंधित उमेदवार अभ्यासक्रम पूर्ण करू शकतो का याला महत्व दिलं जाणार आहे. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार MBBS प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता अपंगत्व मूल्यांकन मंडळानं केलेल्या कार्यक्षमता चाचणीच्या आधारे ठरवली जाईल. जपानच्या कुमामोतो भागात काल झालेल्या भूकंपात किमान 18 जण मृत्यूमुखी पडले आहेत. भूकंपामुळे जमीनदोस्त झालेल्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 7.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपात किमान 62 जण जखमी झाले असून त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आसाममधल्या पूरस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन दिलं. आसाममधल्या पूरग्रस्त जिल्ह्यांपैकी सर्वाधिक फटका बसलेल्या शिवसागर, गोलाघाट, चराईदेव आणि जोरहाट या जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसनाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत 12 पदकं मिळवली आहेत. यात 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. भारताचे बॉक्सर्स अंकुश जाधव, अरुंधती चौधरी, साक्षी चौधरी आणि सचिन सिवाच यांनी आपापल्या गटांमध्ये उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लवलीना बोरगोहाईन, प्रीती पवार, प्रिया घंघास आणि जदुमनी सिंग यांनी यापूर्वीच उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं होतं. त्यामुळे या गटांमध्ये भारताची 8 पदकं निश्चित झाली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पेपर फुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या विधेयकाला लोकसभेची मंजुरी. वंदे मातरमचा अवमान करणाऱ्यांना 3 वर्षांपर्यंत शिक्षा ठोठावणाऱ्या विधेयकाला राज्यसभेची मान्यता. कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग निर्दोष असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. महाराष्ट्रात शाळांपासून 50 मीटरच्या अंतरावर पाकिटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेय विक्रीवर FDA निर्बंध. 2.25 कोटी रुपयांचं बक्षीस असलेला नक्षलवादी मिसिर बेसराला झारखंडमध्ये अटक आणि जपानमध्ये भूकंपात 18 जणांचा मृत्यू, 62 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:15 वाजलेत प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. या कार्यक्रमात आज ऐकूया संजीवनी मुळे नगरकर आणि सहकारी यांच्या काही लावणी रचना.

मनी मनी बर का मनी वाटेल तेवढे झोका धरल गाम ओढून का

लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजीवनी मुळे आणि मुळे नगरकर आणि सहकारी यांनी गायलेल्या लावणी रचना आपण ऐकल्यात. रात्रीचे 8:30 वाजत आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेली शांता शेळके यांची रचना.

श्रोते हो, याबरोबरच आजचा भावधारा हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. यानंतर 9:30 समाचार संध्या, 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय आहे, आणि रात्री 10:00 संसदेतील प्रश्नोत्तरकालीन कामकाजाचं ध्वनिमुद्रण. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणी दिल्लीवरनं प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 10:05 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकाल मयंक राठोड यांचं सारंगी वादन, राग आहे यमन. विलंबित गत एक तालामध्ये निबद्ध आहे तर द्रुतगत 3 तालामध्ये निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे तनय रेगे यांनी. ऐकूया मयंक राठोड यांचं सारंगी वादन, राग यमन.

श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय वाद्य संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मयंक राठोड यांचं सारंगी वादन ऐकलं. त्याला तबल्यावर साथ केली होती तनय रेगे यांनी. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, 10:32 झालेली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म, ज्यामध्ये कलाकार पुरी पारिक यांचं शास्त्रीय गायन आपण ऐकणार आहोत. राग बिहाग विलंबित गत झुमरामध्ये, तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. विलंबित आणि द्रुत गतींचे अनुक्रमे बोल आहेत, कैसे सुख सोये आलेरी अलबेली. त्यांना तबल्यावर साथ आहे भूषण परचुरे यांची आणि संवादिनीवर साथीला आहेत अनंत केमकर. तर ऐकूया पूर्वी पारिख यांचं शास्त्रीय गायन.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीची 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथे समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 30 जुलै 2026 रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत. शुभरात्री. जय हिंद.